श्रोते हो सुप्रभात एफ एम बँडच्या 102.9 MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ शके 1948 29 मे 2026. आमच्या सभेच्या सुरुवातीस आपणा सर्वांचं स्वागत आहे. सभेची सुरुवात मंगल ध्वनीनं करत आहोत.

0: श्री मार्कण्डेय पुराणे अर्गला स्तोत्रम संपूर्णम्।
1: अर्गला स्तोत्र आपण ऐकलत। स्वर होता सतीश आघरकर यांचा। श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात। यानंतर पारंपरिक भूपाळी आशा भोसले यांच्या स्वरात संगीतकार वसंत प्रभू।

आशा भोसले यांच्या स्वरात पारंपरिक भूपाळी आपण ऐकलीत. संगीत वसंत प्रभू यांनी दिलं होतं. आणि आता कार्यक्रमात यानंतर संत गोसावी नंदन यांची भक्तिरचना, स्वर सुरेश वाडकर यांचा आहे.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत गोसाबी नंदन यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत बाळ बर्वे यांनी दिलं होतं. श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. यानंतर केदार पंडित यांचं संगीत असलेलं अरविंद आगाशे यांचं भक्तिगीत पंडित संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं आहे.

पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत केदार पंडित हे होते. श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना अनुराधा पोडवाल गात आहेत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना अनुराधा पौडवाल यांनी गायली होती. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. श्रोते हो, मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर हिंदी भक्ती रचना बलवीर निर्दोष यांची आहे. स्वर पुन्हा एकदा अनुराधा पौडवाल यांचा आणि संगीतकार आहेत शेखर सेन.

बलबीर निर्दोष यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात संगीत शेखर सेन यांनी दिलं होतं. आणि आता कार्यक्रमात देशभक्तीपर गीतरचना आनंदराव टेकाडे यांची आहे, स्वर समूह स्वर.

0: समूह सोरामध्ये आनंदराव टेकाडे यांची देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेले आहेत. दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी आम्ही आता प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये फुलशेतीचं महत्व या विषयीची माहिती संकलन आणि निवेदन सचिन जगताप यांचं आहे.
1: श्रोतो नमस्कार. पारंपरिक पिकाच्या तुलनेत फुलशेती अत्यंत फायदेशीर आणि नगदी शेती आहे. कमी जमिनीत जास्त नफा मिळवून देण्यासोबतच ही शेती ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीमध्ये आणि शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. फुलशेतीचे प्रमुख महत्व आपण या निमित्ताने पाहूयात. आर्थिक नफा आणि उत्पन्नाचा सोर्स आपल्याला ज्याला म्हणता येईल, जास्त उत्पन्न यामध्ये पारंपरिक पिकाच्या तुलनेमध्ये जसं की गहू असेल, ज्वारी असेल, याच्या तुलनेमध्ये फुलापासून यामध्ये गुलाब असेल, झेंडू असेल, जरबेरा असेल, शेतकऱ्यांना अनेक पटीने अधिक आर्थिक नफा मिळून देतो. सततची जी मागणी आहे यामध्ये सण असतील, उत्सव असतील, लग्न समारंभ आहे, धार्मिक विधी आहे आणि सजावट आहे, यासाठी वर्षभर फुलांची मागणी असते. नगदी पीक फुलशेती हे एक नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित आणि रोख स्वरूपामध्ये पैसा उपलब्ध होतो. रोजगाराच्या संधी यामध्ये मजूर आणि महिलांसाठी काम मिळते. फुलांची लागवड, तोडणी असेल, हार असतील, गुच्छ असतील, हे तयार करण्यासाठी आणि पॅकिंग या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावरती कामगारांची आणि महिलांची गरज लागत असते. म्हणून रोजगाराच्या संधी यामध्ये निर्माण होतात. ग्रामीण विकास या उद्योगामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होऊन लोकांचे जीवनमान सुधारताना आपण पाहतोय. निर्यातीमध्ये मोठ्या संधी आहेत. यामध्ये परकीय चलन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये युरोप असेल, अमेरिका, ज्या आखाती देशांमध्ये भारतीय फुलांना अधिक विशेष महत्व आहे. कट फ्लॉवर्स आहेत, त्याला विशेष मागणी आहे. त्याच्यामुळे निर्यातीची संधी देखील या फुलशेतीच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. ग्लोबल मार्केट निर्यातीमुळे ज्या देशाला जागतिक लेवलची जी करन्सी आहे, आपण ज्याला परकीय चलन म्हणतो, तो देशाला मिळण्यासाठी आपला हातभार मोठ्या प्रमाणावरती लागतो. पर्यावरण आणि शेतीपूरक फायदे सेंद्रिय शेतीला पूरक फुलशेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यास मदत होते. झेंडू सारखी फुले कीटकांना आकर्षित करतात आणि इतर पिकांचे कीटकांच्या हल्ल्यापासून संरक्षण करतात. हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आहे. यामध्ये आधुनिक शेती पद्धती जसे की पॉलीहाऊस असेल किंवा ग्रीन हाऊस असेल, याद्वारे हवामानावरती नियंत्रण मिळून कोणत्याही ऋतूमध्ये दर्जेदार फुलं आपण या ठिकाणी घेऊ शकतो. प्रक्रिया उद्योगांना चालना मिळते. यामध्ये मूल्यवर्धन व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो आपण त्याला. ताजी फुले विकली गेल्यास त्यापासून सुगंधी तेल, इसेन्शियल ऑइल, अत्तर असेल, गुलकंद असेल, जे नैसर्गिक रंग बनवले जातात, यांना देखील चालना या ठिकाणी मिळते. औषधाचे महत्व आहे. अनेक फुलांपासून आयुर्वेदिक औषधे तयार होतात. सौंदर्य प्रसाधने आपण ज्याला कॉस्मेटिक म्हणतो, ते बनवण्यासाठी देखील या फुलशेतीचं महत्व आहे. महाराष्ट्र शासनाने फुलशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना सुरू केल्या आहेत. मोगरा असेल, निशिगंधा असेल, गुलाब असेल, इत्यादी फुलांच्या लागवडीसाठी कृषी विभागामार्फत हेक्टरी अनुदानाची तरतूदही करण्यात आलेली आहे. तर श्रोते हो, आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. नमस्कार.
0: कृषीवाणीमध्ये फुलशेतीचं महत्व या विषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन सचिन जगताप यांचं होतं.

0: रसिक श्रोतांसाठी रसिक श्रोतांबरोबर FM 102.9 मेगाहर्ट्ज वर आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी
1: आणि आता मोबाईल इंटरनेट ऍप वर न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगाच्या पाठीवर कधीही कुठेही ऐकत रहा
0: आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी।
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत। श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत। सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता प्रसारित होणार आहेत। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं पाहिली, आज आपण त्याची लक्षणं पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये जे भावनिक किंवा शारीरिक बदल होतात त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. आता हे जाणवतं कसं किंवा याची लक्षणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक लक्षणं पाहूया. सतत दुःखी राहणं किंवा कारणाशिवाय अचानक रडू येणं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाहीये किंवा आपण एक चांगली आई नाही आहोत अशी भावना सतत जाणवत राहणं, सतत चिडचिड येणं, राग येणं, बाळापासून दुरावल्यासारखं वाटणं किंवा जे बॉन्डिंग जाणवायला पाहिजे त्याची कमतरता भासणं, अत्यंत टोकाची अपराधीपणाची भावना यामध्ये जाणवते. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण. एकाग्रता व निर्णय क्षमतेचा अभाव, बाळाबद्दल अनपेक्षित भीतीदायक विचार मनामध्ये येत राहतात. अचानक स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा ब्रेन फॉग, गोंधळलेपण जाणवतं. भविष्याबद्दलची निराशा, स्वतःची जाणीव किंवा आपली आयडेंटिटी गमावण्याची एक फिलिंग सतत मनामध्ये येत राहते. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण. यामध्ये सतत खूप थकवा जाणवतो, म्हणजे सहन करण्यापलीकडे थकवा जाणवत राहतो. भूक न लागणं किंवा अति खाणे, आपण ज्याला इमोशनल ओव्हर इटिंग म्हणतो ते त्या पद्धतीमध्ये. डोकं दुखणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, प्रचंड अंगदुखी जाणवते. अजिबात झोप न लागणं म्हणजे इन्सोमनिया किंवा खूप झोप येते, ही शारीरिक लक्षणं यामध्ये जाणवतात. चौथी लक्षणं ही स्वभावाची लक्षणं आहेत. घरच्यांपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून आपण डिटॅच राहायला लागतो. स्वतःची हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःची काळजी न करणं किंवा त्याला निग्लेक्ट करणं हा एक स्वभाव होऊन जातो. बाळाची अजिबात काळजी न करणं किंवा ह्याच्या विरुद्ध त्याच्या सेफ्टीला घेऊन आपण खूप ऑब्सेस्ड होतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो. स्वतःचे छंद व आयुष्यातील इंटरेस्ट कमी होत जातात. यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती. आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरामध्ये बरेचसे घटक हे कमी झालेले असतात. शरीरातून रक्त कमी झालेलं असतं, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झालेली असते, ती भरून काढण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही बदल करावे लागतात. तर त्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती होणं गरजेचं आहे. बाळाच्या झोपेच्या वेळेत स्वतः आपण थोडीशी नॅप घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्या झोपेच्या वेळेला अनुसरून आपण एक 20 मिनिटाची छोटी झोप घेऊ शकतो. खूप थकला असाल आणि खूप एक्झर्शन वाटत असेल एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही. झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नयेत किंवा यांच्यापासून दूर राहावं. झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ

0: थोडी अंधारी असावी. बाळासोबत स्वतः पण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं. स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट वॉक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावीत. यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: परिसर।
1: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती। लेखन डॉक्टर पल्लवी भोसले। बायो क्लिन्झर मध्ये तयार होणारे एन्झाइम्स हे त्याचे सर्वात महत्वाचे घटक आहेत। एन्झाइम्स हे जैविक उत्प्रेरक असून ते रासायनिक अभिक्रिया जलद गतीने घडवून आणतात। बायो क्लिन्झर मध्ये प्रामुख्याने चार प्रकारचे एन्झाइम्स आढळतात, प्रोटीयस, लिपेज, अमायलेज आणि सेल्युलेज। प्रोटीयस हे एन्झाइम प्रथिनांचं विघटन करतं। स्वयंपाकघरातील अन्नाचे डाग, रक्ताचे डाग किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात। लिपेज हे एन्झाइम तेल आणि चरबीचं विघटन करतं, त्यामुळे तेलकट भांडी, फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते। अमायलेज हे एन्झाइम स्टार्चचं विघटन करतं, तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन करतं। या सर्व एन्झाइम्सच्या एकत्रित कार्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता साधन बनतं। बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्लं सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात। ऍसिटिक ऍसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे। ऍसिटिक ऍसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं। याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं। लॅक्टिक ऍसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे, जो सूक्ष्मजीवांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो। बायो क्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अम्लीय असतं, जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं। हे अम्लीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं, त्यामुळे बायो क्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं। याशिवाय अम्लीय पीएचमुळे खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात। या द्रावणामध्ये फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात। फ्लॅवोनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात। टॅनिन्स हे बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असलेले घटक आहेत। सॅपोनिन्स हे नैसर्गिक सर्फंक्टन्स आहेत, जे पाण्याचा पृष्ठताण कमी करतात आणि घाण काढण्यास मदत करतात। त्यामुळे बायो क्लिन्झरमध्ये नैसर्गिकरित्या फेस तयार होतो आणि स्वच्छता अधिक प्रभावी होते। बायो क्लिन्झरची कार्यपद्धती समजून घेताना बायोडिग्रेडेशन ही संकल्पना महत्वाची ठरते। बायोडिग्रेडेशन म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होणं। बायो क्लिन्झरमधील एन्झाइम्स मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेंद्रिय अणूंना लहान आणि साध्या अणूंमध्ये विभाजित करतात। हे लहान अणू पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणात सुरक्षितपणे मिसळतात, त्यामुळे बायो क्लिन्झर वापरल्यानंतर कोणताही हानिकारक अवशेष राहत नाही। जंतुनाशक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे।

बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ रोखण्यासाठी बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे ऍसिड्स आणि जैवसक्रिय घटक महत्वाची भूमिका बजावतात. संशोधनामध्ये झोन ऑफ इनहिबिशन चाचणीद्वारे बायो क्लिन्झरची जंतुनाशक क्षमता तपासली जाते. या चाचणीत ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत त्या क्षेत्राचा व्यास मोजला जातो. हा व्यास जितका मोठा तितकी जंतुनाशक क्षमता जास्त असते. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत, थोड्याच वेळात ऐकूया.
1: FM बँडच्या 102.9 MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेले आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
7: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
8: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
7: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
9: विजिट आत्मा मालिक ऑनलाइन .com.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: आणि आता कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, या रूपरेषेनंतर सकाळी 7 वाजता परमरहस्य संत शिरोमणी मन्मथ स्वामींच्या रचनांवर आधारित कार्यक्रम मन्मथ आलासे भूलोका. सादरकर्ते असतील संजय काथवटे. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळी 7:41 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमाची वेळ सकाळी 8:40 असेल. 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 10 वाजता विशेष गीतगंगा ही संवादात्मक मालिका. यामध्ये आज क्षितिश दाते यांच्यासोबतच्या गप्पांचा भाग 6 सादरकर्ते असतील संजय भुजबळ. 10:30

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11 वाजता महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व, यामध्ये आज महिला शिक्षण आणि सक्षमीकरण याविषयी डॉक्टर मंदा कुलकर्णी कवठेकर यांचे भाषण. निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं असेल. 11:30 गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान.

रामचरितमानस गान मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची वेळ सकाळी 11:40 असेल. 12 वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 1 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण मुंबई केंद्रावरून. युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम संध्याकाळी 5:30. 6 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण. 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम. रात्री 8 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 9:15 विविध भारतीचे कार्यक्रम आणि 11:10 आमची सभा समाप्त होईल. श्रोते हो, आमची सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळी आम्ही सहक्षेपित करू. ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7 आहेत. आता कार्यक्रम प्रसारित करीत आहोत परमरहस्य. संत शिरोमणी मन्मथ स्वामींच्या रचनांवर आधारित कार्यक्रम मन्मथ आलासे भूलोका. सादर करते संजय कातवटे.

जीवमात्राला स्वतःच यथार्थ ओळख व्हावी, अगदी अज्ञानात अज्ञान भोळ्या भाबड्यांनाही व्हावी। परमरहस्य ग्रंथात मन्मथ स्वामींची हीच आंतरिक तळमळ दिसून येते। एका ज्ञानिया वाचून कोणाशी न कळेची वस्तू ती, असे ते म्हणतात ते खरंय, पण लगेच त्यांना आठवण होते ते अज्ञानी पामरांची। मन्मथ स्वामी भगवान शंकराच्या वाणीत म्हणतात, तू म्हणसी बाळिया भोळियांसी ज्ञान कैसे होय त्या अबलांसी, तोही उपाय निरोपीन तुझसी अभ्यास योगी।

येथे बाळिया भोळियांची माऊलींना करुणा येते, त्यांना सर्वांचीच करुणा येते. जे दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांची हृदये होत निर्मळ, कळी काळ सकळ निरुसू.

संतांचे हृदय उदार असते. जे दुष्ट आहेत, दुर्जन आहेत, अमंगल आहेत, त्यांच्या उद्धाराची काळजी वाहणारे हे संतजन असतात. वस्तुतः हे दुष्ट दुर्जन कधी माऊलीच्या दर्शनाला येत नाहीत, कधी भजनाला कीर्तनाला येत नाहीत, पण संतांना त्यांची काळजी वाटते. जसे एखाद्या आईला तीन कर्तव्यगार पुत्र असतात, एक मात्र व्यसनी कुमारगी प्रवृत्तीचा आहे. खरं तर त्या तीन कर्तव्यगार प्रतिष्ठित पुत्रांचा अभिमान बाळगत आनंदानं त्या आईनं जगावं, पण तसं दिसत नाही. तिला सदैव काळजी असते त्या व्यसनी कुमारगी दुष्ट बुद्धी दुराचरणी पुत्राची. तो दुष्ट त्या आईची कधीतरी सेवा करतो काय? तिला काळजी त्या पतिताची. संतांनाही आपण माऊली म्हणतो, त्यांचं हृदय आईचंच असतं. जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन सुखवावे जगाला प्रेमार्पण.

भावना व्यक्त करून परमेश्वरापेक्षाही उदात्ततेचा भाव दर्शवितात. याप्रमाणे मन्मथ मावले नाही अशा बाळ्या भोळ्यांच्या उद्धाराची तळमळ आहे. धन्य धन्य धन्य ते संत.

हा संदेश देखील माऊली सदृश्य मवाळ अंतकरणाच्या साने गुरुजींचा आहे. मनमथ माऊलीचे असेच आहे. त्याने मागणे मागितले ते विश्व कल्याणासाठी. जे जे अमंगळ या भुवनी ते ते लोप शूळ पाणी सुमंगल भाव या जनी उपजो सदा.

0: परम रहस्य संत शिरोमणी मन्मथ स्वामींच्या रचनांवर आधारित कार्यक्रम मन्मथ आला से भूलोका आताच आपण ऐकलात. सादर करते होते संजय काथवटे. श्रोते हो, आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 7:05 झालेले आहेत. ऐकूयात जाहिरात संदेश.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com.
1: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर काही जाहिरात संदेश आणि त्यानंतर प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार आहेत. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

अमंगळाच्या नाशासाठी, असत्याच्या अन्यायाच्या नाशासाठी प्रयत्नशील असणारे संत आपल्या उदात्त शिकवणीनं या जगात त्यांची मांगल्याची प्रतिष्ठापना करतात. पण संत दुष्टांना संपवित नाही. तर जे खळांची व्यंकटी सांडो असे म्हणून त्यांचा दुष्टपणा संपविण्याची

0: चा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 3549 85.
1: 9637 3549 85.
2: युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती. भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती. घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा. तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला. ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा.
3: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वी परीक्षेचं पुनर्मूल्यांकन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. सत्तेत सहभागापासून वंचित असल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खंत. प्रख्यात शायर डॉ बशीर बद्र यांचं भोपाळ इथं निधन. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत 29 महाविद्यालयांना प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेड इथं 2 विद्यार्थिनींसह कुटुंबियांची चौकशी. आता सविस्तर बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल, मूल्यमापनातल्या विसंगतीसंदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
4: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
3: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मे 2023 काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते. यापूर्वीही त्यांनी 2013-2018 या कालावधीत मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. काँग्रेस पक्षाला कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे नामनिर्देशित मुख्यमंत्र्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावं अशी विनंती सिद्धरामय्या यांनी राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार असा मानस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. अल निनोमुळे कमी पावसाचं भाकीत व्यक्त होत असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या शिवसेना प्रवेशानंतर अहमदपूर परिसरातल्या हजारो कार्यकर्त्यांनी काल उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान या मेळाव्यात पोलिसांनी पत्रकारांशी कथित धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर विजय मिळवणार असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते काल दिल्ली इथं पत्रकारांशी संवाद साधत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्या

0: असल्याचं स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल असं त्यांनी सांगितलं. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील असून भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली. मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेत सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी नमूद केलं. जरांगे यांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये ही सरकारची भूमिका असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे. भाजप शिवसेना युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल यवतमाळ इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नसून पक्षाचा एखादा मंत्री असायला हवा होता अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. भाजपच्या कोट्यातून आम्हाला विधान परिषद किंवा महामंडळ मिळायला हवं असं सांगतानाच महायुतीत रिपाईला दुर्लक्षित करू नये अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरीद काल राज्यात भक्तिभावाने साजरा झाला. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं बकरीद निमित्त छावणी ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आलं. बीड जिल्ह्यात विविध ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. धाराशिव इथं जयोस्तू प्रतिष्ठानच्या वतीनं सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बीड इथल्या सावरकर महाविद्यालयातही सावरकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. प्रख्यात शायर डॉ बशीर बद्र यांचं काल भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. बद्र यांना बऱ्याच काळापासून स्मृतीभ्रंशाचा आजार होता. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती सातत्यानं खालावत होती. काल त्यांचं निधन झालं. बशीर यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत.
1: जिंदगी तूने मुझे कब्र में कम दी है जमीन, पाव फैलाऊ तो दीवार से सर लगता है. आयुष्याकडे अशी तक्रार करणारे बशीर बद्र यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1935 रोजी उत्तर प्रदेशात अयोध्या इथं झाला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून PhD पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी मेरठ इथल्या महाविद्यालयात उर्दू विभागाचे प्रमुख म्हणून शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. बशीर यांचे हिंदीत 12 अधिक तर उर्दूत 7 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. खुदा हमको ऐसी खुदाई न दे की अपने सिवा कुछ दिखाई न दे अशा साध्या सोप्या शब्दांचा नेमका वापर हे बशीर यांच्या रचनांचं सौंदर्य मानलं जातं. त्यांच्या रचनांमधून स्नेह, विरह आणि वेदनेसह जीवनातलं प्रतिबिंब उमटतं. म्हणूनच त्यांच्या रचना जनमानसात प्रिय ठरल्या. आपल्या एका रचनेत ते म्हणतात, 7 संदूकों में भरकर दफन कर दो नफरते, आज इंसा को मोहब्बत की जरूरत है. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
0: साहित्यातील योगदानाबद्दल डॉ बशीर बद्र यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बद्र यांना श्रद्धांजली वाहिली. बद्र यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. नांदेड शहरातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ ज्योती देशमुख यांचं काल नांदेड इथं निधन झालं. त्या 83 वर्षांच्या होत्या. डॉ देशमुख यांनी नांदेड इथं महिला महाविद्यालय सुरू करण्यात पुढाकार घेतला. अर्धापूर इथं मीनाक्षी देशमुख मुलींचे हायस्कूल स्थापन करण्यातही त्यांचं मोलाचं योगदान होतं. देशमुख यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणूनही कार्य केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या पथकानं नांदेड शहरात काल दोन ठिकाणी चौकशी केली.

0: पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून शहरातल्या दोन विद्यार्थिनींची आणि कुटुंबाची चौकशी करण्यात आली. यापूर्वीही 16 मे रोजी नांदेडमध्ये एका विद्यार्थिनी आणि पालकांची सीबीआयच्या पथकानं चौकशी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच एफ ग्रेड मिळाला आहे अशा तब्बल 29 महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सर्वाधिक 18, लातूर जिल्ह्यातल्या 7 आणि परभणी जिल्ह्यातल्या 4 महाविद्यालयांचा समावेश आहे. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 46.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 41.2, छत्रपती संभाजीनगर 39.6, बीड 39.1 तर धाराशिव इथं 38.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वी परीक्षेचं पुनर्मूल्यांकन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यातला दुष्काळ नाहीसा करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. आणि प्रख्यात शायर डॉ बशीर बद्र यांचं भोपाळ इथं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफएम बँडच्या 102.9 MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेली आहेत. ऐकूयात जाहिरात संदेश.
2: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी

0: स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे सभापति महाराष्ट्र विधान परिषद।
1: जाहिरात संदेश आपण ऐकलेत। आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता काही क्षणांमध्येच प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बदलतं वातावरण, बदलती आहारशैली, वाढता ताणतणाव आणि झोपेच्या बदललेल्या वेळा, वाढत्या व्यसनांच्या सवयी यामुळे आपल्याला दैनंदिन अनेक आरोग्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कळत न कळत आपल्या जीवनात आपण गंभीर स्वरूपाच्या आजारांना आमंत्रण देत आहोत आणि सध्या तंबाखू, गुटखा, धूम्रपान तसंच बदलती जीवनशैली यामुळे या कर्करोगांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. या अनुषंगानेच आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे प्रख्यात मुख, डोकं, मान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सर यांना. सरांनी अनेक रुग्णांना नवसंजीवन दिली असून कर्करोगाविरोधातील लढ्यात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नुकतेच माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपला महाराष्ट्रातील कर्करोग वॉरियर म्हणून सन्मान देखील करण्यात आला आहे. सिंघवी सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते. डॉक्टर, सुरुवातीला तर आपला थोडासा कामाचं स्वरूप सांगा आणि आपला परिचय आपल्या मंडळींना करून द्या.
1: मी डॉक्टर हितेश राजेंद्र सिंघवी, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन. मी पूर्वी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होतो आणि आता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला आहे. तिथे आपण सगळे जे कॅन्सरचे पेशंट्स असतात, ओरल कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सरचे पेशंट्स असतात, त्यांना आपण ओपीडी बघतो आणि शस्त्रक्रियाही करतो.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की हे थोडंसं हेड अँड नेक कॅन्सर काहीतरी ऐकायला वेगळं वाटतंय, तर हा नेमका कॅन्सर काय आहे?
1: सो हेड अँड नेक कॅन्सरमध्ये खूपसे पार्ट्स असतात आणि मुख्य प्रमाण म्हणजे ओरल कॅन्सर, ओरल कॅव्हिटी आपण म्हणतो. नाकाचा मागचा भाग त्याला नेलोफॅरिंग्स म्हणतो. घसाचा मागचा भाग त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणतो आणि स्वरयंत्र त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. हे सगळं मुख्य पार्ट्स असतात हेड अँड नेकचे. आणि आपला एक सलायव्हरी ग्लँड असतात, थुंकीची ग्रंथी असते, मँडिबल म्हणजे जबड्याच्या मागच्या बाजूला असते आणि वर असते, ते पण हेड अँड नेकच्या डोमेन मध्ये येतं.
0: अच्छा, तर सध्या मग या कॅन्सरचं प्रमाण काय आहे आपल्याकडे?
1: अनफॉर्च्युनेट आहे. येस, इट इज व्हेरी वरीसम. इंडिया इज कॉल्ड ग्लोबल ओरल कॅन्सर कॅपिटल आणि आपल्या भारतामध्ये 1.5 लाख न्यू ओरल कॅन्सर केसेस, ओरल कॅन्सर, हेड नेक कॅन्सर सांगतो, न्यू ओरल कॅन्सर केसेस येतात. अनफॉर्च्युनेटली 50% ऑफ दिस ते एका वर्षामध्ये त्यांची ते मृत्यूला प्राप्त होतात, कारण की ते ऍक्सेस नाही, अफोर्डेबिलिटी नाही. आणि 70% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स ते आपल्याला स्टेज 4 मध्ये येतात. तर आपल्याकडे खूप काम आहे जे आपल्याला करायची आहे, ताकी फर्स्ट कॅन्सर व्हायलाच नाही.

0: जर कॅन्सर झाला पण तर त्याचं कसं आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो हे आपल्याला करायचं.
1: अगदीच डॉक्टर, डॉक्टर खूपच भयानक वाचतो तुम्ही हे सांगितलेलं आहे, पण याच्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सरमध्ये तुम्ही सांगितलं मुख हे मेन आहे. तर सध्या आपण बघतो की धूम्रपान म्हणा, व्यसन कुठलंही, मग ते दारूचं असू दे, तंबाखूचं व्यसन असू दे, सिगारेट असू दे, त्याला पर्याय म्हणून आपण ई सिगारेटकडे सुद्धा तरुणाई सध्या वळलेली आहे. तर काय सांगाल तुम्ही?
0: फर्स्ट ऑफ ऑल गॅट सर्वे आहे, ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे 2016 जे झाला असेल, आणि दर 5 ते 6 वर्षामध्ये तो होतो आणि WHO तो करतो, दर कंट्रीमध्ये करतो, आपल्या कंट्रीमध्ये केलेला आहे. त्याचा अनुसार 30% ऑफ ऑल दी अडल्ट इंडियन्स, सो आपण मोठा मोठी 100 करोड आपल्या अडल्ट आहेत इंडियामध्ये, 30% म्हणजे 30 करोड इंडियन्स दे कन्झ्युम टोबॅको, 30 करोड इंडियन्स. आणि 70-80% ऑफ ऑल दीज पीपल ते स्मोकलेस टोबॅको खातात, म्हणजे धूम्रपान करत नाही, खैनी, गुटखा, हे सगळं प्रकाराचं तंबाखू आपल्या इंडियामध्ये जास्त भेटतो. आणि त्यामुळे की ग्लोबल सिनॅरिओ मध्ये स्मोकिंग केल्यावर टंग कॅन्सर असं जास्त होतो, आपल्या केसमध्ये आपण पाऊच ठेवतो, तंबाखूचे पाऊच ठेवतो, गुटखा खातो, त्यामुळे आपलं बक्कल म्युकस आपण सांगतो हे चीक म्युकस असते, आतला जो लाइनिंग असतो तिथे जास्त प्रमाणात कॅन्सर होतो. तर गॅट्स ग्लोबल टोबॅको सर्वे अनुसार 44% ऑफ ऑल दी मेल्स इन इंडिया, हाफ, ऑलमोस्ट हाफ मेल्स दे कन्झ्युम टोबॅको. हसण्याची गोष्ट नाही आहे, पण खूप दुर्दैवाने हे नंबर्स आपल्या समोर आहे आणि आपल्याला त्याला कंट्रोल करायला पाहिजे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुम्ही आता एवढ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करताय, तर मला सांगा की इंडियन्सची म्हणजे आपल्या भारतीयांची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे, तरी ती खाल्ली जाते, तर या पाठीमागची मानसिकता काय आहे? एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला कसं जज करता?
0: सो देयर आर टू क्वेश्चन्स. फर्स्ट मी सांगितलं की आपल्याला माहित आहे हे पॉइजन आहे, तरी पण आपण खातोय. त्याचं मेन आन्सर हे आहे की हे डायरेक्ट पॉइजन नाही आहे. आज तुम्ही टोबॅको खाल्ला तर तुम्हाला आजच कॅन्सर होणार असं नाही आहे, त्याला कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतो. आधी लोक खैनी आणि कच्ची तंबाखू खायची, त्या 10 ते 15 वर्ष लागायचे, आता गुटखा खातात. आणि हे ऍडजस्टमेंट इतकी मायक्रोस्कोपिक लेवल होतो की टोबॅको इंडस्ट्री त्यांना माहीत आहे की 12 ते 15 वर्ष जे असतात त्यावेळी आत भरभर असते, मला काय नवीन करायचं आहे, आणि त्यावेळीच ते तंबाखू जर तुमचं एक्सपोजर झाला, तुमच्या आपल्या चिल्ड्रनवर एक्सपोजर झाला, ते लवकरात लवकर आदमी ती तंबाखूची आधी लागते. त्यामुळे आपणच एक स्टडी केली होती, त्यामध्ये मोर दॅन 1 लाख स्कूल्समध्ये आपण हे सर्वे केलं होतं. आपल्याला कळलं आहे की टोबॅको इंडस्ट्री ट्राईज टू गेट शॉप्स, टोबॅको शॉप्स अराउंड स्कूल्स. जिथे प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल आहे तिथे जास्त प्रमाणात टोबॅको शॉप असतात, जिथे फक्त प्रायमरी स्कूल आहे तिथे फक्त तिथे कमी टोबॅको शॉप असतात. तर हे पण इतरा मायक्रोस्कोपिक लेवलवर त्यांनी हे स्टडी केलेली आहे. आणि तुम्हाला हे सरप्राईज वाटणार की फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऍट द एज ऑफ 30. या यंग आणि युथ जो आपला भविष्य आहे त्याला आपण टुवर्ड्स टोबॅको असं, आणि टोबॅकोने फक्त ओरल कॅन्सर असा होत नाही, त्यांनी 17 प्रकारचे डिफरंट कॅन्सर होतात आणि 17 प्रकारचे डिफरंट बिमारी असते. वर्ल्ड मध्ये 90 लाख इंडिव्हिज्युअल दे डाय एव्हरी इयर प्री मॅच्युअरली बिकॉज दे कन्झ्युम टोबॅको, 90 लाख, इट्स 1 करोड.
1: मग डॉक्टर तुम्ही सांगितलं की एवढं प्रमाण सध्या आपल्याकडे चाललेलं आहे, समजा आपल्या म्हणजे याचा सरळ तोंडाशी संबंध आहे, तर आपल्या तोंडामध्ये आता तंबाखू खातोय त्यांना तर माहितीच असते की जिथे आपण तंबाखू ठेवतो तिथे काहीतरी त्यांनी थोडस तिखट खाल्लं, गरम खाल्लं की चरचरायला लागतं, हे तर त्यांना माहितीच असतं. तरी कधी आपण असं स्वतःच तोंड वरून बघतो, पण आरशात ओपन करून आपण आतमध्ये काय कंडिशन आहे ती कधी बघितली जात नाही, तर ती आवश्यक आहे का?
0: वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्वेश्चन आस्क्ड टू मी इज दिस, आम्ही इंग्लिशमध्ये त्याला सांगतो माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि हे आपल्याला सरप्राईझिंग वाटणार, पण सगळे हे कॅन्सर एकदम आपण स्वतः चेक करू शकत नाही. एक ब्रेस्ट कॅन्सर आहे, एक ओरल कॅन्सर आहे, हे दोन्ही कॅन्सर आपण स्वतः पण चेक करू शकतो की आपल्याला काही चेंजेस येत आहेत का. एक्झाम्पल, आपल्या पोटामध्ये अल्सर आहे, जर मला ते अल्सर बघायचं आहे, फक्त बघायचं, हात पण नाही लावायचं, फक्त बघायचं आहे,

0: त्यासाठी मला 10 टेस्ट करावं लागतं, बेहोश करावं लागतो, नाकातून किंवा तोंडातून नळी टाकावी लागते, त्यामध्ये कॅमेरा असतो, तो कॅमेरा जाऊन पोटामध्ये बघतो की कोणत्या प्रकारचा अल्सर आहे, फक्त बघतो. इथे आपण बघू पण शकतो आणि हात पण लावू शकतो की आत किती ते पसरलेलं आहे. तर हे आपल्यासाठी बोन आहे आणि त्यासाठी त्यामुळे हे ओरल कॅन्सर हे आपण लवकरात लवकर पण स्क्रीन करू शकतो आणि अर्ली स्टेजमध्ये त्याला आपण पकडू शकतो.
1: बरोबर आहे. पण डॉक्टर, आपण समजा आता आपला तुमचं ऐकून जर आपल्या मंडळींनी सुरुवात केली की सेल्फ एक्झामिनेशन करायची, तर काय चेंजेस आपल्या आतमध्ये तोंडामध्ये दिसायला लागतात?
0: सो 7 स्टेप्स आहेत. आपले लिप्स चेक करायचे, वरचे आणि खालचे. दात चेक करायचे, दातचे गम्स चेक करायचे. आपण बाहेरून आत जातो आता, दातच्या आतमध्ये जे टाळू असते तो चेक करायचं. बकल म्युकोसा चेक म्हणजे आतलं चीक म्युकोसा चेक करायचं. टंग चेक करायची, टंगचा खालचा भाग चेक करायचा आणि टॉन्सिल चेक करायचं. हे 7 स्टेप्स आहेत. आपली खूप सारी व्हिडिओ पण आहेत ऑनलाईन मध्ये, तुम्ही पाहू शकता. माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि तुम्ही सिम्पटम्स विचारलात की काय
1: कसं. थोडस थांबवते तुम्हाला याच्यासाठी. तुम्ही आता लिप्स पासून म्हणजे ओठांपासून तुम्ही सुरुवात केली चेकिंगला, तर मला थोडस विस्ताराने सांगा की ओठ काय वेगळे दिसतात, किंवा आतले जे आपल्या हिरड्या आहेत त्या काय वेगळ्या दिसतात, जीभ आपली वेगळी कशी दिसते, तर काय फरक त्याच्यामध्ये थोडस जाणून
0: घे. सिम्पटम्स मी सांगतो तुम्हाला. ते सिम्पटम्स आहे, जर तोंडामध्ये कोणताही लाल अल्सर आहे जो 3 हफ्ते जास्त तुमच्या तोंडामध्ये आहे आणि तो हील होत नाही, तर तो अल्सर आपल्या डॉक्टर दाखवायला पाहिजे. फर्स्ट पॉइंट. सेकंड, कोणताही दात हालतोय पण दाताचा हिरडी आहे त्यामध्ये कोणी इन्फेक्शन नाही, दात असंच हालतोय, तरी पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. जर तुम्ही तंबाखू खात आहेत, करेक्ट, जो तो एरिया आहे तो लाल चट्टा तिथे बसलेला आहे किंवा व्हाईट चट्टा बसलेला आहे, तो 2 सेंटीमीटर जास्त मोठा आहे आणि तो चठ्ठा 5 वर्षपर्यंत आहे तुमच्या तोंडामध्ये, डेफिनेटली त्यामध्ये बायोप्सी करायला हवी आपल्याला. जीभ हालते पण थोडा पेन होतोय, किंवा आपला व्हॉइस चेंज झालेला आहे, स्वॉलोइंग मध्ये म्हणजे काही आत घेण्यामध्ये डिफिकल्टी होते, हे सगळं साईन सिम्पटम्स होऊ शकतात. पण हे सिम्पटम्स जर 2 हफ्त्यामध्ये बरं झालं तर काही घाबरायची गरज नाही. पण 2 हफ्ते जास्त, 3 हफ्ते तुम्हाला वाटलं की 3 हफ्त्यापर्यंत ते पूर्ण ठीक होत नाही, तर डेफिनेटली तुम्हाला चेक करायला हवं. अँड दिस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही तंबाखू, सिगरेट, सुपारी, इवन सुपारी वगैरे तंबाखू कॅन कॉज ओरल कॅन्सर. अँड अल्कोहोल, अल्कोहोल विदाउट टोबॅको, विदाउट अरिकाना इज अ ग्रुप 1 कार्सिनोजन अकॉर्डिंग टू IARC. अल्कोहोल कॅन इंड्यूस ओरल कॅन्सर्स विदाउट युज ऑफ टोबॅको.
1: कसं काय डॉक्टर? काय कारण आहे?
0: कारण सी, IARC इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे पदार्थाला क्लासिफाय करते कोणत्या पदार्थ मध्ये इंडिपेंडेंटली तो कॅन्सर प्रोड्यूस करू शकतो, त्यामध्ये हे अल्कोहोल आहे आणि टोबॅकोही आहे. अल्कोहोल काय करतो की त्यामध्ये अल्कोहोल स्पेसिफिक कार्सिनोजन्स असतात अल्कोहोलमध्ये, त्याला आपण सांगतो अल्डिहाइड. टेक्निकल वर्ड आहे, एक कंटेंट आहे अल्कोहोलमध्ये, ते आपला जे आतली लायनिंग असते त्याला मोठं करते, तर आत सीपेन करते आणि तिथे DNA जे असतात तिथे हार्म करते आणि त्यांनी तो DNA रिपेअर होतो दरवेळी, पण एक वेळेनंतर तो DNA रिपेअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: स्वप्नांनी भरलेलं प्रत्येक वळणावर
1: एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणामध्येच.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. आता प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 7:40 झालेले आहेत. ऐकूयात जाहिरात संदेश.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरात संदेशानंतर आता श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 7:41 झालेली आहेत. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात चिमणी पाखरं या चित्रपटातल्या गीतापासून सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या युगल स्वरातलं जगदीश खेबुडकरांचं गीत संगीतबद्ध केलं आहे अच्युत ठाकूर यांनी. ऐकूयात.

चिमणी पाखरं या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरातलं जगदीश खेबुडकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत अच्युत ठाकूर यांनी दिलं होतं. आणि आता

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरामध्ये. संगीत श्रीधर फडके यांनी दिलं होतं. आणि आता जाहिरात संदेश.
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइव ची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
0: आणि आता गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी गम्मत जम्मत या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल आणि सचिन पिळगावकर यांच्या आवाजातलं शांताराम नंदगावकरांचं गीत, संगीतकार अरुण पोडवाल.

गम्मत जम्मत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांनी दिलं होतं. आणि या गीताबरोबरच आता

0: आकाशवाणी सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी.
0: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलाने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं. या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं. ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे. ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण

त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे. रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC नं म्हटलं आहे. मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले. ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब हरियाणा दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अर्चना गुप्ता यांची हरियाणा केवलसिंह धिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील विष्णुपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मुंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत NDAच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम एकाकीपणा मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्री बरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. IPL क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं

0: वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात सुमन कल्याणपूर यांच्या स्वराने, मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीतकार दशरथ पुजारी.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. भवधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सूर्यकांत खांडेकर यांचं गीत. स्वर आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

0: सूर्यकांत खांडेकरांची गीतरचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं.
1: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व. सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व. महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
0: श्रोते हो, भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. यानंतर यशवंत देव यांचं संगीत असलेलं कवी अनिल यांचं गीत डॉक्टर वसंतराव देशपांडे गात आहेत.

कवी अनिल यांची गीतरचना डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायली होती, तर संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं. श्रोतेहो, भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा समारोप आता उषा मंगेशकर यांच्या आवाजाने करत आहोत. कवी अनिल यांची गीतरचना, संगीतकार यशवंत देव.

उषा मंगेशकर यांच्या मुख्य स्वरात कवी अनिल यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं. आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होणार आहे. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: वर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. विशेष गीत गंगा ही संवादात्मक मालिका ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंगी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंगी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन.

0: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंगी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंगी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
4: जाहिरात संदेश आपण ऐकलेत श्रोते हो. आता प्रसारित करीत आहोत विशेष गीतगंगा ही संवादात्मक मालिका. यामध्ये आज क्षितिश दाते यांच्याशी केलेल्या गप्पांचा भाग 6 सादर करते संजय भुजबळ.
5: श्रोते हो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण युवा अभिनेता क्षितिश दाते याच्याशी गप्पा ऐकत आहात. आज या गप्पांचा 6 आणि शेवटचा भाग ऐकवत आहोत.
6: विशेष गीत गंगा सादर करते संजय भुजबळ.

0: एक 10 मिनिट के बाद स्टेज वर आहे तभी चलेगा, डोंट वरी आय विल टेल यू. तर त्या म्हणाले की ओके नो प्रॉब्लेम, आप गिरीश दाते के बेटे हो ना. तर मी म्हणलं हो हो गिरीश दातेंचा मुलगा आहे. वा वा वा काय करत असतो असं त्यांनी आपण चौकशी केली. तर म्हटलं या एवढं बोलतात त्यांना बोलणं लागत नाहीत माझ्याशी, मी बोललं पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं की अशातही सॉरी मी लहानतोंडी मोठा झाला पण मला सांगा असं वाटतं की आमच्या पिढीपर्यंतही कसं तुमचं गाणं किती परिणामकारक ठरलेलं आहे की शौक हर रंग हे गाणं जे आहे तुमचं त्याची मी पारायणं केली तो मी प्रचंड प्रमाणात ऐकलंय. तर त्या म्हणाल्या अच्छा आपको पसंद आहे गाणं. म्हटलं हा वो गझल है असं त्यांनी विचार केला. म्हटलं गालिब साहब की. हा गालिब साहब की है. तर आता किती कोट्यावधी गाणी गायलेल्या व्यक्ती आहेत त्यांना काही पटकन स्मरण नाही झालं तर होऊच शकतं. तर मी त्यांना म्हणलं हा गालिब साहब काय म्हणजे बहुत पसंद आहे. अच्छा बैठो म्हणाल्या आणि मला दोन ओळी गाऊन दाखवल्या. आता आशा भोसले आपण त्यांना म्हणतोय केविल म्हणा पद्धतीने की आपल्याला तुमचं गाणं आवडतं त्या म्हणतात बैठो आणि गाऊन दाखवतात. हा माझ्या आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या प्रसंगांपैकी एक आहे. जे गाणं गालिब यांनी लिहिलंय मोहम्मद रफींचं त्यांचं एक दुसरं उलझन पण आहे गायलेलं
1: चित्रपटातून आले
0: आणि अशा त्यांचं वर्जन आहे. ते उगाच एक पुन्हा छंद म्हणून मी गुणगुणून दाखवतो. पहिली ओळ फक्त त्या गाण्याचा शेर आणि आपण मला वाटतं ते गाणं ऐकूया कारण आता सध्या कायमच ते मला आवडायचं पण आता ते फार जवळचं झालंय ते गाणं.
1: प्रश्न
0: कारण रेकॉर्ड पलीकडे जाऊन त्यांच्या तोंडून जी जागा मला प्रचंड आवडते ती त्यांनी गाऊन दाखवली. ते गाणं असं आहे

0: क्षितिज मागच्या भागाच्या शेवटी द आशा भोसले यांच्या एका स्टेजवरच्या कार्यक्रमाचं तू अँकरिंग करत असताना त्यांच्याशी झालेल्या संवादाचा प्रसंग सांगत होतास.
1: आता हा प्रसंग फार महत्वाचा आहे की मी एक अँकर लिंक माझी करून आत गेलो तर मेकअप रूम मध्ये आशा तरी आल्या तसं कळलं तर एक वेलकम करायला त्यांना मी आत गेलो तर त्या रूम मध्ये कोण कोण होतं, मी आशाताई आणि विद्या बालन असे आम्ही तिघच होतो. आणि माझ्यासाठी तो प्रसंगही असं होता की बापरे आता मी बोलायला लागेल, पण ठीक आहे, आय वॉज बिईंग स्मार्ट आणि मी तरी तो प्रसंग मारून घेत होतो. तर आशाताईंनी मला विचारलं की कहां तक आया प्रोग्राम, म्हणलं की असं असं चल रहा है और

0: केला अशी ती चाल आहे.
1: तर तू रेग्युलर गायला आवाज
0: नाही एवढं फरक पण मी गुणगुणायला मला खूप आवडतं. पण आता आता अवघड उर्दूतलं गाणं आहे. श्रोत्यांना विनंती ही की गझलेची आणि उर्दूची मजाच ती आहे की त्याच्या साऊंड मध्ये मजा आहे. अर्थ जरी नाही कळला तरी मी आता अर्थ सांगत बसलो तर वेळ लागेल त्यामुळे तो सांगत नाही. पण अर्थ समजला नाही तरी त्यातली त्यातला गोडवा समजून ऐका. अगदी छोटं गाणं आहे, 3 मिनिटाचं गाणं आहे. पण मिर्झा गालिब लिखित आशा भोसले यांनी गायलेलं शौक हर रंग रकीब सरो सामान निकला.
1: पूरे शौक से सुनते
0: हैं. यस बिल्कुल.

0: मला वाटतं गझल म्हटलं की जसं मिर्झा गालिब नाव येतं अशा त्यांची गायकी त्यात येत आहे. बेगम अख्तर एक असंच नाव आहे या गझलांच्या बाबतीत की ते त्याला चिकटलेलंच नाव आहे, ते बाजूला तुम्ही करू शकत नाही. तर अशी पण एखादी रचना तुझ्याकडनं त्या रचनेविषयी आणि रचना पण ऐकायला आम्हाला आवडेल.
1: अहो फार चांगली आठवणच आहे की पुन्हा म्हटलं तसं की गझला प्रचंड आवडतात, मला प्रचंड आवडतात. आणि बेगम अख्तर काय म्हणजे त्यांचं प्रचंड मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे गझलांमधलं, आणि त्यांचा आवाज हा अनमॅच्ड आवाज आहे त्यांचा. पुन्हा बेगम अख्तरांवरचं एक पुस्तक मला मिळालं होतं, त्यांची बॅकग्राऊंड वाचल्यावर हेही लक्षात येतं की त्या कशातून आल्या आहेत आणि तो आवाज सगळा कसा मिळालाय त्यांना. तो जो बाणेदारपणा आहे आवाजातला पण तरी त्याच्यात एक आर्तता आहे, ती सगळी त्यांच्या अनुभवातून येते. आणि त्यांच्यातली प्रतिभा आहेच, कलात्मक प्रतिभा, की त्यांना तसं ते सादर करता येतं. आणि व्हर्जन्स आहेत या गाण्याची. एक अधुरे नावाचं नाटक आम्ही केलं होतं, द्विपात्री नाटक होतं, आणि ते एका जोडप्याची गोष्ट आहे आणि त्यांच्या सेपरेशनचा सीन येतो. आता बघा गंमत, तर माझा मित्र आहे, अतिशय डेंजर मित्र आहे, स्वानंद बर्वे, फार हुशार, उत्तम लेखक, उत्तम दिग्दर्शक, नटच आहे तो, आता ते स्वामी समर्थ मालिकेत काम करतोय, खूप हुशार आहे. अधुरे नाटकातला प्रसंग, अख्खा नाटक रिअल टाइम नाटक होतं, दीड तासाचं नाटक, दीड तासाचा प्रसंग, की एक जोडपं आहे त्यांचं सेपरेशन, त्यांची शेवटची भेट त्यांनी घरी ते भेटलेत त्यांच्या, आणि त्या रात्री तो झोपल्यानंतर ती मुलगी बॅगा घेऊन घर सोडून जाणार आहे. अतिशय इंटेन्स नाटक होतं. तर त्याच्या शेवटी मग ते दोघेही असे कलाप्रेमी आहेत पात्र ती, आणि गाणी मध्ये मध्ये नाटकात ती गाणी गुणगुणतात, आणि असे गाणी संगीत सारखं गाणं नाही पण गाणी गुणगुणतात असं मध्येच काहीतरी वाईनचा एक ग्लास पिता पिता किंवा खाता खाता वगैरे असं. तर त्या नाटकात मला हे गाणं पुढचं जे मी आता सांगणार आहे ते गाण्याची स्वानंदनी संधी दिली होती. तेही असं मी काही मनमोकळं गातोय असं नाही, पण असं एक जेवता जेवता घास खाता खाता गुणगुणतोय असं होतं. पण ते त्या सेपरेशनला किती समर्पक गाणं आहे बघा. आणि ती गझल वो जो हम में तुम में करार था, तुम्हें याद हो कि ना याद हो, वही यानी वादा निबाह का, तुम्हें याद हो कि ना याद हो, वो नए गिले वो शिकायतें, वो मजे मजे की हिकायतें, वो हर एक बात पे रूठना, तुम्हें याद हो कि ना याद हो, असं ते गाणं आहे. हे त्यातले दोन शेर मी आता म्हटले. तर बेगम अख्तरांच्या आवाजात ते अतिशय काळजाला भिडतं ते गाणं, अक्षरशः ती चाल पण फार फार सुरेख आहे.

0: स्थिती छान आहे.
1: तू फक्त खयामची चालच नाही पकडली तर बेगम अख्तरांचा आवाज पण पकडलायस.
0: ते नट असल्याचं मला असं, हा तुम्ही चांगलं बोललात. खरं सांगू का, मला असं काय वाटतं जेव्हा मी गातो तिचं गाणं म्हणता येणार नाही, पण जे काही मी जेव्हा गुणगुणतो ते गाणं कमी आणि अभिनय जास्त असतो. कारण मला
1: जाणवलं
0: जातकुळी म्हणून काय आहे माझ्यातलं कला अभिनय म्हणजे फॉर्म पकडणं. त्यामुळे कधीच मी गुणगुणताना इट इज नॉट माय व्हर्जन, इट इज नॉट माय टेक, इट इज इमिटेशन.
1: येस,
0: सो इट ऑलवेज हॅपन्स. तुम्ही बरोबर बोललात, अगदी चांगलं बोललात आत्ता. तर ऐकूया,
1: नक्की ऐकूया.

0: चला ना, तशा गप्पा खूप रंगल्यात आणि या गप्पांच्या रंगण्यामधला एक रंग मला इथेच सांगू दक्षिते शेवटी सांगण्यापेक्षा, की ज्या पद्धतीनं तू आत्ता बोलतोय, म्हणजे तो राक्षस माणूस आहे, तो भयानक आहे, ती म्हणाली मी हे सोडतच नसते, ज्या आपलेपणानं आणि ज्या अगदी मांडीला मांडी लावून बसल्याचा जो टोन फक्त फोटो पुरता नाहीये, तर दोन मनांच्या आणि दोन एका विचारांच्या माणसांची जी चर्चा आपली होती ती मला स्वतःला आत्ताच प्रचंड आवडली आहे. प्रेक्षकांच्या श्रोत्यांच्या नक्कीच छान प्रतिक्रिया येणार आहेतच. गझल हाच जर मुद्दा पुढे घेऊन जायचा असेल तर मराठी गझलांविषयी काय किती आवड आणि काय त्यात कसं आहे तुझं?
1: गुरुजी तुम्हाला सांगतो, सुरेश
0: बघे परत गुरुजी
1: काय नसाल, सुरेश भट हा आपल्याला लाभलेला माणूस आहे. काय सांगू मी आता, किती वाचलंय मी त्यांचं आणि त्यांच्या गझला अशा अक्षरशः तोंडपाठ आहेत, कारण अनंत वेळा वाचल्या आहेत त्या, सादर केल्यात. आणि काय वेगवेगळ्या टप्प्यावर भट वेगवेगळे कळतात असं माझ्या लक्षात आलं. सहा सात वर्षांपूर्वी त्यांच्याच एका काव्याचा मला जो गझलेचा अर्थ लागायचा तो आता इतका भिन्न लागतो. आणि ते अजूनही ते प्रत्येक डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी नाहीये, ते रिव्हर्स आहे, ते तुम्ही जितकं प्याल तितकं चढत जाते असं आहे ते त्यांचं काव्य. ते आता ही त्यांची आता हे आपण ऐकायला नको, ऐकण्याचं गाणं अतिशय सगळ्यांचं आवडतं गाणं मी सांगणार आहे आता, पण त्याच्या भोवती एक छान माझी अशी नाही पण एक किस्साही मला सांगावा असं वाटतोय म्हणून. पण आता त्यांचं हे पण गाणं बघा ना, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की मग हसावे लागले. हे आता किती पॉवर आहे यावेळी, ते नुसतं रलाट नाही हो, मी रलाट संबंधच येत नाही, प्रचंड डेप्थ, प्रचंड डेप्थ. हे गाणं बाळासाहेबांनी चाल केलेलं, पूर्तता माझ्या व्यथेची माझी मृत्यूत व्हावी, जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी, सोबती जीवाचे मात्र यावे न्यावयाला, तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी. किंवा हे असेल, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते, ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही, मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. असे कितीतरी म्हणजे. तर आता मला यायचंय सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याकडे, द सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या उंबरठा मधलं पुन्हा बाळासाहेबांनी चाल केलेलं. बघा किती अविभाज्य आहे माझ्या आयुष्यात मंगेशकर कुटुंबीय, कसे अविभाज्य आहे, दिदींनी गायलेलं आणि भटांनी लिहिलेलं आणि अर्थात जब्बार पटेल दिग्दर्शित, उंबरठा गिरीश कर्नाड आणि स्मिता पाटील. तर या गाण्यातही किस्सा असा आहे, तोही अनेक श्रोत्यांना माहितीच असेल, खूप ठिकाणी सांगितला गेलाय, पण भटांना सुचत नव्हतं काव्य आणि चित्रीकरणाची आणि चाल करण्याची वेळ निघून चालली होती, तर ते म्हणले जाऊ दे मी, हॉटेलवर त्यांची राहायची सोय केली होती.

मी पटेलांच्या तोंडून ऐकलंय किस्सा, यात खोट्याचा काही संबंधच नाही. तर त्यांना काही सुधरत नव्हतं, ते म्हणजे नाही मनासारखं लिहिता येत नाहीये, पैसेही देऊ नका हवं तर मी जातो हॉटेल रूम सोडून, तुम्ही लिहून घ्या कोणाकडनं तरी. आणि अक्षरशः जाता जाता एका चिटोऱ्यावर त्यांनी एकदम ते कागद दे म्हणाले, पेन द्या पटकन, एक काहीतरी सुचतंय म्हणून सुचलं, तर ते सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या होतं फायनल ड्राफ्ट. आणि ते टॅक्सी पकडून निघून गेले. तर ही काय प्रतिभा आहे हो, काय प्रतिभा आहे ही. तर आता या गाण्याविषयी आता हे किस्से आणि हे गाणं तसं आता खूप दळलं गेलंय, कितीही ते तरीही तरुण असलं तरीही. तर मला एक नवीन गोष्ट त्याविषयी अशी सांगावीशी वाटते, मी त्या माझ्या मित्राची परवानगी न घेता हे बोलतोय, आता मी जाऊन परवानगी घेईन त्याची झाल्यानंतर की मी हे केलंय तुझ्या परवानगीने असं म्हणून. की माझा निरंजन पेडणेकर नावाचा मित्र आहे, स्वतः लेखक गीतकार सायंटिस्ट आहे. त्यांनी अनेक ग्रेसांपासून भटांपासून अनेकांच्या कवितांचं हिंदी उर्दू भाषांतर, किंवा ज्याला ग्रेस स्वतः त्याला म्हणाली होती की तू हृदयांतर करतोयस असं त्यांनी केलेलं आहे. की भय इथले असं त्यांनी केलं, जे ग्रेसांना ऐकवलं आणि ग्रेसांसारख्या माणसांनी त्याचं कौतुक केलं की ये खौफ नहीं मिटता है और याद तेरी आती है, तूने जो सिखाय तराने हर शाम मेरी गाती है, असं त्यांनी केलंय. तर तसं त्यांनी सुन्या सुन्या मैफिलीत माझ्याचं उर्दू केलेलं आहे, हिंदी उर्दू केलेलं आहे, ज्याच्या मी दोन वेळ ऐकवतो. आणि मला वाटतं लगेच आपण त्या गझलेकडे वळूया, कारण कसं तुम्हाला लक्षात येईल तो अर्क त्यांनी न सोडता. बघा, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की चांद राहत आहे.

0: अब तक ये महसूस होता है मुझको कि तारों के शब में नहाता रहा हूँ.
1: क्या बात,
0: असं त्यांनी केलंय सगळ्या सुबंध गाण्याचं केलंय. आता वेळ नाही त्यामुळे ते ऐकवत नाही तितकं.
1: मला एका पुस्तकाची आठवण झाली आहे, गझल दर्पण नावाचं पुस्तक आहे. त्यात सगळ्या उर्दू गझलांच्या मराठी गझला केलेल्या. आता मला त्याची आठवण झाली की दोन्ही आता हा प्रवास असा पण सुरू होतोय आणि अशाही गझला आता आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. मला वाटतं तुझ्यासारख्या तुझ्या मित्रांसारख्या लोकांमुळे हा अनुभव आपण वेगळ्या रंगात वेगळ्या ढंगात पुन्हा पुन्हा घेऊ शकतो. तर आपण ऐकूया
0: सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.

0: तर क्षितिज, सुन्या सुन्या मैफिलीनं जरी या मैफिलीच्या शेवटाला आपण आलो असलो तरी ही सुनी सुनी म्हणजे ऐकण्याची, पुन्हा ऐकण्याची, सुनण्याची अशी मैफिल आपली झालेली आहे.
1: खरंच सर, मला अगदी मनापासून, सॉरी तुमचं बोलणं तोडतोय, मला खूप मनापासून बरं वाटलं आता, कारण अशा पद्धतीचं बोलणं असं ठरवून कधी कोणी करत नाही. कारण गाण्यांची आवड हे इतकं एक समांतर चालू असलेला आपला प्रवास असतो, पण त्याची तुम्ही दखल घेता या कार्यक्रमाच्या माध्यमातून किती मस्त गोष्ट आहे.
0: पण खूप चांगले चांगले अनुभव आणि चांगल्या आठवणी आम्हाला या कार्यक्रमातून मिळतात, आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अशा लोकांवरही प्रकाश पडतो जे या क्षेत्रात काहीतरी वेगळं करतायत. तर या सगळ्यांसाठी, त्या सगळ्या आठवणींसाठी, छान छान गाण्यांसाठी क्षितिज इथे एक मला कबूल करू देत की तुझं नाव उच्चारत असताना क्षितिजचा उच्चार जराही क्षितिज असा ध्वनित होऊ नये यासाठी मी प्रयत्न केला.
1: जे विष्णूचं नाव आहे पण मला सवय झाली आहे खूप, मला कुणीच क्षितिज म्हणत नाही, आई वडील आणि रुचा सोडून आणि काही चार नातेवाईक सोडून. आता आणखी एक छोट, सॉरी तुमचा वेळ घेतो, एक छोटासा किस्सा सांगतो. मला माझ्या नावाची प्रचंड वर्जन झाली, क्षितिज, काही जण मला सतलेज असं म्हणालेले आहेत यापूर्वी, सतीश म्हणतात. तसं परवा आम्ही एका ऍपवरनं जेवण मागवलं होतं आमच्या सेटवर लोकमान्यच्या, तर तो डिलिव्हरी बॉय मराठीच होता. तो आला आणि आमच्या स्टुडिओ मॅनेजरला त्यांनी खाली विचारलं की अशिक्षित दाते कुठे आहेत, त्यामुळे आता माझ्या नावाचं अशिक्षित पर्यंत वर्जन गेलेलं आहे, त्यामुळे क्षितिज हे काहीच नाहीये, पण हरकत नाही. येस
0: येस,
1: तर थँक्यू सो मच तुम्ही इथे बोलवल्याबद्दल, आणि आकाशवाणीशी पुन्हा एकदा मैत्री रिवाईज झाली त्याबद्दल मला फार आनंद झालाय.
0: वा, पुन्हा एखाद्या अशा चांगल्या भेटीच्या अपेक्षेसह आज इथं थांबूया. आमच्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे मी तुझा खूप खूप आभारी आहे.
1: खूप आभारी आहे सर तुमचाही.
0: तर श्रोतहो, आपण ऐकत होता युवा अभिनेता क्षितिज दाते याच्याशी झालेल्या प्रदीर्घ गप्पांचा 6वा आणि शेवटचा भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
2: विशेष गीत गंगा, सादर करते संजय भुजबळ.
3: अरे तुमच्यात जामीन हो.

विशेष गीतगंगा ही संवादात्मक मालिका आपण ऐकलीत. सादरकर्ते होते संजय भुजबळ. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 10:34 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी रणजित बागलाने आपण सर्वांचं स्वागत करतो. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुघले आजम या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शकील बदायूनी यांचं गीत, संगीत नौशाद यांचं आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुघले आजम या चित्रपटातलं शकील बदायूनी यांचं गीत मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलं होतं, तर संगीत नौशाद यांचं होतं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर गुलशन बावरा यांच्या गीताला

0: श्रोते हो, उपकार या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत कल्याणजी आनंदजी यांनी दिलं होतं.
1: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व. सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व. महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
0: आणि आता कल आज और कल या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या आवाजातलं नीरज यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांनी दिलेलं आहे.

very good.

किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये कल आज और कल या चित्रपटातलं नीरज यांचं गीत आपण ऐकलं. संगीत शंकर जयकिशन यांनी दिलं होतं. श्रोते हो, आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं आहे. किशोर कुमार यांचा स्वर पुन्हा एकदा, अंजन यांचं गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत किशोर कुमार यांच्या स्वरात. अंजन यांचं गीत कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलं होतं. या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. पुन्हा भेट पुढील कार्यक्रमामध्ये.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये न्यूज ऑन AIR हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या. आता सकाळचे 11 वाजले आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व आम्ही आता प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये महिला शिक्षण आणि सक्षमीकरण याविषयी डॉक्टर मंदा कुलकर्णी कवठेकर यांचं भाषण, निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं आहे. महिला विश्व
1: भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व.

मैत्रिणींनो, स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरण हे दोन घटक प्रगत आणि समानतेवर आधारित समाजाचे मूळ आधारस्तंभ. शिक्षणामुळे महिलांना ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास मिळतो, ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात, निर्णय प्रक्रियेत भाग घेतात आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढू शकतात. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य सुधारणा आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी हे अत्यंत महत्वाचं ठरतं. श्रोतेहो आणि मैत्रिणींनो, शिक्षण

आणि समानतेवर आधारित समाजाचे मूळ आधारस्तंभ शिक्षणामुळे महिलांना ज्ञान कौशल्य आणि आत्मविश्वास मिळतो, ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात, निर्णय प्रक्रियेत भाग घेतात आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढू शकतात. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य सुधारणा आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी हे अत्यंत महत्वाचं ठरतं. श्रोतेहो आणि मैत्रिणींनो, शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये हक्कांची जागरूकता निर्माण होते, आत्मविश्वास वाढतो आणि समाजात तसंच राजकारणात समान दर्जा मिळतो. सुशिक्षित माता कुटुंबाच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक असतात. शिक्षणामुळे बालविवाह, कुपोषण आणि माता मृत्यूदर सुद्धा कमी होण्यास मदत होते. थोडक्यात काय तर स्त्री शिक्षण हे महिला सक्षमीकरणाचं सर्वात प्रभावी साधन आहे, जे सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणतं. असो मंडळी, आज याच विषयीचा ऊहापोह आपल्या महिला विश्व या कार्यक्रमात. तेव्हा ऐकूया महिला शिक्षण आणि सक्षमीकरण याविषयी डॉक्टर मंदा कवठेकर यांनी व्यक्त केलेले हे विचार.

शिक्षण मार्गाने मनुष्यत्व येते आणि पशुत्व हटते असे सावित्रीबाई फुले म्हणतात. तर ज्ञान ही एक शक्ती आहे, शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे असे महात्मा फुले म्हणतात. शिक्षण क्षेत्राचा अफाट विस्तार आज झालेला दिसून येतो. ज्ञानगंगा घरोघरी हे उद्दिष्ट साध्य करण्याकडे आपली वाटचाल सध्या सुरू आहे. स्त्रिया जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत, पण महात्मा फुलेंचे कार्य या पार्श्वभूमीवर वेगळे आहे. आज आपण पाहतो की कोणत्याही आधुनिक समाजाच्या जडणघडणीत शिक्षणाचा वाटा फार मोठा असतो. शिक्षणाला पर्याय नाही हे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या स्मृतीला आणि कार्याला माझे मनपूर्वक वंदन असो. पण आजच्या शिक्षणाचा हा प्रसार होण्यासाठी 19व्या शतकात शिक्षणाची परिस्थिती कशी होती ही पार्श्वभूमी पाहणे आवश्यक असेल, आणि मग त्यांच्या कार्याचे मोल आपल्या लक्षात येईल. 19व्या शतकातील हा शिक्षण विचार, शिक्षण कोणाला, कशासाठी, कसे, कोठे व कधी, कोण, या 6 ककारांनी भरलेला होता. त्या शिक्षण विचाराला दिशा देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. तराजू, तलवार, तख्त या मार्गाने इंग्रजांनी भारत जिंकला. त्यांना येथील जनतेशी फारसे देणे घेणे नव्हते. भारतातील तत्कालीन परिस्थितीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की पराकोटीची विषमता, शेतकऱ्याची दुरवस्था, शिक्षणाची अनास्था अशी समाजाची तत्कालीन परिस्थिती होती. तर मध्ययुगात लोकसंख्या आणि लष्कर याच 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या, तर अन्य गोष्टी दुय्यम होत्या. इंग्रजांनी पूर्वीच्या राजकीय परिस्थितीत बदल घडवून आणला तरी सामाजिक व धार्मिक जीवनाला त्यांनी हात लावला नाही. परंपरेने आलेली खेड्यांची आर्थिक सामाजिक चौकट त्यांनी कायम ठेवली. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात शिक्षण ही सरकारची जबाबदारी नव्हती. शिक्षण घेणे हा व्यक्तिगत आणि जातीनिष्ठ प्रश्न होता. 12 बलुतेदार आपणास लागणारे शिक्षण परंपरेने घरातच घेऊन मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरण होत असे. व्यवसाय हे जातीनिष्ठ व अनुवंशिक स्वरूपाचे होते. हे शिक्षण घरगुती पद्धतीने चाले. कसबी कारागिराच्या हाताखाली विद्यार्थ्यांचे शिक्षण चाले, पण हे शिक्षण कोणी अक्षरबद्ध करून ठेवले नाही. मूळ स्वरूप आणि ज्ञान तसेच राहिले. सुधारणा प्रगती अवघड झाली. शिक्षण ही राज्यकर्त्याची जबाबदारी नसल्यामुळे पेशवेकाल काय किंवा मुस्लिम राज्यकर्ता काय तिथे शिक्षणाची काळजी घ्यावयाचे काही कारण नव्हते. तर शास्त्री पंडितांना पण सामान्य जनतेच्या शिक्षणाशी देणेघेणे नव्हते. मराठ्यांच्या काळातील पंतोजी शाळा याही मर्यादित होत्या. तर स्त्री शिक्षण हा विचार नजरेंच्या टप्प्यांच्या पलीकडे होता. विद्यार्थ्यास मोडलिपी, बाळबोध लेखन वाचन, पुरेशी आकडेमोड या पंतोजी उर्फ एक शिक्षकी शाळेत चालत असत. छापील पुस्तके वापरत नव्हती. धूळपाटी आणि अस्थलिखित याच साधनावर काम चालत असे. मुलींना शिक्षण देण्याची कोणतीच औपचारिक यंत्रणा नव्हती. विद्यार्थी घोकंपट्टी

तोंडी अभ्यास तर कथा कीर्तने पुराणे श्रवण प्रवचने यातून प्रौढ लोक शिकत असत. नंतर मात्र 1815 चार्टर ॲक्टने व जॉन स्टुअर्ट मिल यांच्या पुढाकाराने शिक्षण सरकारची जबाबदारी मानली गेली. 1815 ते 1839 हा कालखंड ख्रिश्चन मिशनऱ्यांनी शिक्षण प्रसारासाठी खर्च केला व ईस्ट इंडिया कंपनीने गरिबांना मोफत शिक्षण सुरू केले. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांनी ज्ञान ही एक शक्ती आहे व शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे याचा पुरस्कार करत होते. त्यांच्या सत्यशोधक चळवळीने लेखन व शिक्षण प्रसाराला महत्त्व दिले, कारण इंग्रजांचे राज्य कायद्यावर आधारित व लेखी करारास महत्त्व देणारे होते. तर फुलेंनी अज्ञानी निरक्षर वंचित लोकांसाठी शिक्षणाचा प्रसार केला. मानसिक व आर्थिक गुलामगिरीतून मनुष्याची मुक्तता करण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही हे त्यांनी ओळखले, कारण गरिबीमुळे मुले कुमार वयातच कामाला जातात, बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण संपते, खेड्यात शाळा कमी असल्या तरी त्या एक शिक्षकी शाळा असत, शिक्षकांचा रस शिक्षणापेक्षा इतर कामात असे, त्यामुळे सामान्य माणसाच्या शिक्षणाची सतत आबाळ होत होती. सुशिक्षित लोक तत्काळ नोकरीच्या मागे, पण शिकून सर्वांना नोकरी मिळणार नाहीत हे फुलेंनी ओळखले होते. म्हणून त्यांनी व्यवहार ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य याचा पाठपुरावा केला. ते म्हणत असत, शूद्र मुली मुला शाळेत घालावे, सुशील करावे सर्व कामी. शिक्षणातून विद्यार्थी सुशील व्हावा, चारित्र्य संपन्न व्हावा अशी ते अपेक्षा करतात. त्यांच्या मते समाजातील सर्व जातीमधून शिक्षण निर्माण झाले तर सर्व जातींचा उत्कर्ष होईल. हंटर कमिशन पुढे साक्ष देताना त्यांनी 12 वर्षापर्यंतच्या मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याची सूचना केली. चांगले शिक्षक खेड्यात जाण्यासाठी त्यांना वेतन चांगले द्यावे हाही विचार त्यांनी मांडला. एवढंच नाही तर 1848 ऑगस्ट महिन्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात त्यांनी पहिली भारतीयांनी चालवलेली भारतीय मुलामुलींसाठी भारतीय शाळा सुरू केली. 1851 चिपळूणकर वाड्यात, रास्ता पेठेत आणि 1852 वेताळ पेठेत मुलींसाठी तिसरी शाळा काढली. सरकारने त्यांचा सत्कारही केला. नंतर त्यांच्या कार्याची धुरा सावित्रीबाईंनी पुढे चालू ठेवली. हा झाला एकंदर महात्मा फुलेंच्या पूर्वीच्या शिक्षणाचा प्रवास. आज आपण पाहतो आंतरराष्ट्रीय महिला दिनही साजरा करतो. सन 1911 पहिली आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला गेला. यावर्षी 8 मार्च 2026 म्हणजे एकूण 115 वर्ष झाली. आज जागतिक पातळीवर सर्वत्र महिला केवळ सहभागी नाहीत तर आधुनिक प्रगतीच्या त्या शिल्पकार ठरत आहेत. त्यामुळे समाजात आर्थिक समृद्धी व सामाजिक विकास घडून येत आहे. आज आपण पाहतो महिलांचा विकास. महिला कामगारांचा सहभाग 2017-18 23.3 होता, तो 2023-24 41.7 म्हणजे दुप्पट झाला आहे. ग्रामीण भागात महिला शेतीत काम करतात तर शहरात महिला उत्पादन व शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. आज संयुक्त राष्ट्राची अधिकृत थीमही हक्क न्याय व कृती यावर केंद्रित आहे. पण तरीही आज गिव्ह टू गेन ही मोहीम जगभरातील संस्था संघटना व औद्योगिक क्षेत्रात कॉर्पोरेशन व तळागाळातील आयोजकाकडून सहभाग व निधी संकलन वाढवण्यासाठी वापरली जाणार आहे. गिव्ह टू गेन म्हणजे काय? गिव्ह टू गेन म्हणजे देणे. महिलांना आधार संसाधने, कुटुंबाकडून संस्थाकडून वेळ आणि मार्गदर्शन संधी दिली तर त्या संस्थेची कुटुंबाची आर्थिक भरभराट होते, अर्थव्यवस्था वाढीस लागते. गिव्ह टू गेन म्हणजे संपूर्ण समाजव्यवस्थेने स्पर्धेपासून योगदानाकडे जाणे व उन्नतीच्या दिशेने मार्गस्थ होणे होय. मुलगी शिकली प्रगती झाली या स्त्री साक्षरता अभियानाचा टप्पा आपण आज गाठत आहोत. आज उद्योग क्षेत्र, बायोटेक्नॉलॉजी, ई कॉमर्स क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. महिलांच्या योगदानाचे मूल्यमापन आज होत आहे. हार्वर्ड विद्यापीठातील अर्थतज्ज्ञ क्लॉडिया गोल्डिन यांच्या स्त्री पुरुष समान वेतन

या विषयावरील संशोधनाला अर्थशास्त्रातील नोबेल मिळाले. त्यांनी प्रथम महिलांची कमाई आणि श्रम बाजारातील त्यांच्या सहभागाचा पहिला व्यापक लेखाजोगा मांडला आणि त्यामध्ये असे दिसून आले की महिला कर्मचाऱ्यांना कमी वेतन देऊन काम करून घेणे व गर्भारपणातील सुट्ट्या यामुळे होणारे नुकसान टाळले तर महिला अतिशय निष्ठेने आणि कार्यक्षमतेने काम करतात आणि संस्थेची देशाची प्रगती होते. आज मानवी हक्कांची चळवळही आपण पाहतो. मानवी हक्काच्या रक्षणकर्त्या मेनका गुरुस्वामी ज्यांनी समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे कलम 377 सर्वोच्च न्यायालयाने 2018 रद्द केले. समलैंगिक संबंधावरील गुन्ह्याचा शिक्का पुसण्यासाठी मेनका गुरुस्वामी यांनी स्वातंत्र्य, समता, प्रतिष्ठा यासाठी जोरदार न्यायालयीन लढा दिला. त्या सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आहेत व भारतातील मानवाधिकार चळवळीच्या त्या महत्त्वाच्या आवाज समजल्या जातात. ही लढाई जिंकल्यानंतर त्यांनी आपली सहकारी वकील अरुंधती काटजू यांच्यासोबतचे नाते जाहीर केले. त्यांनी प्रशासकीय सुधारणा, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण, सलवा जुडू, शिक्षण हक्क, मानवी हक्क, पारदर्शक प्रशासन, सामाजिक न्याय याबद्दल त्या आपली अतिशय प्रगतिशील भूमिका मांडतात. त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली. ऑक्सफर्ड विद्यापीठातील रोड्स हाऊसमधील मिलनार हॉलमध्ये त्यांचे चित्र प्रदर्शित झाले असा सन्मान मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत. एवढेच नाही तर 2019 हॉर्वर्ड स्कूलने त्यांचा महिला दिनानिमित्त सन्मान केला. समलैंगिक चळवळीतील व्यक्तीच्या सहभागाने भारतीय संसद अधिक सर्वसमावेशक बनताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे म्हणतात, घाटीतील 21 विभागापैकी प्रमुखांपैकी 13 विभाग प्रमुख या महिला आहेत. पीजीच्या उप अधिष्ठाताही तसेच वैद्यकीय अधीक्षक याही महिला आहेत. या संस्थेत ज्यांनी पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया केली व संस्थेत पहिली NABL प्रयोगशाळा उभी केली त्या देखील महिलाच आहेत. आज आपण पाहतो राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू आहेत. श्री प्रतिभा पाटील यांनीही त्या पदावर काम केले आहे. पंतप्रधानपदी इंदिरा गांधी आहेत. लोकसभेच्या सर्वोच्च सभापतीपद सुमित्रा महाजन, मीरा कुमारी यांनीही भूषवले आहे. तर मुख्यमंत्री म्हणून मायावती, जयललिता, ममता बॅनर्जी यांनीही आपला ठसा उमटला आहे. गेल्या वर्षी पहलगाम हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची भूमिका बजावलेल्या लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी अतिशय अभिमानास्पद कामगिरी केलेली दिसून येते. महिलांच्या क्रीडा संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून प्रथमच महिला क्रिकेट वर्ल्ड कपवर आपला विजय मिळवणाऱ्या कर्णधार हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना या आजच्या युवतींच्या प्रेरणास्थान बनल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती दिव्यांग खेळाडूंसाठी उन्हाळी व हिवाळी पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन करते. उन्हाळी स्पर्धा 1960 तर हिवाळी स्पर्धा 1976 पासून भरविण्यात येतात. भारताच्या दीपा मलिक ही एक अष्टपैलू खेळाडू आहे. 1970 जिचा जन्म झाला पण दीपाला 5व्या वर्षी आणि 29व्या वर्षी पाठीच्या कण्याचा ट्यूमर झाला आणि 1999 शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला कमरेखाली पूर्ण अपंगत्व आले. पण तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये भालाफेक असेल, शॉर्टफूट असेल या प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची कमाई केली. यमुना नदी तर ती पोहून पार केली. तिला अर्जुन आणि खेलरत्न पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केले. ती बाईक व कार्य शर्यतीत भाग घेऊन एबिलिटी बियॉन्ड डिसॅबिलिटी हा संदेश देण्यासाठी भारतभर यात्रा करते. तिने तिची व्हीलिंग हॅपीनेस फाउंडेशन ही दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना सहाय्य करते. क्रीडा क्षेत्रात तांत्रिक मदत करते. ती काही वर्षे भारत ऑलिम्पिक समितीची अध्यक्षही होती. ब्रिंग इट ऑन या आत्मचरित्रात तिने आपल्या आयुष्याचा मागोवा घेतला आहे. तर दुसरी

खेलरत्न पद्मश्री पुरस्कार मिळणारी नेमबाज अवनी लेखारा हिची जीवनगाथा अशीच प्रेरणादायी आहे. इसवीसन 2012 मध्ये वयाच्या 11व्या वर्षी अपघातात मणक्यांना जबर दुखापत झाली. तिचे शारीरिक व मानसिक पुनर्वसन करून क्रीडा क्षेत्रात तिला प्रोत्साहन दिले. अवनीने नेमबाजीच्या वेगवेगळ्या विभागात सुवर्ण आणि कांस्य पदकांची कामगिरी केली. भारताला सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली स्त्री खेळाडू मानली जाते. पॅरा वर्ल्ड कप, आशियाई पॅरा गेम्समध्ये अनेक सुवर्ण पदके तिने पटकावली. 2021 मध्ये राजस्थान सरकारने बेटी बजाओ बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची प्रवक्ता म्हणून तिची निवड केली. दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी वावरताना येणाऱ्या अडचणीवर ती समाज माध्यमावर सतत लिहित असते. सिमरन जन्मतः दृष्टीहीन व 18व्या वर्षी लग्न झाल्यावर तिच्या पतीने तिला धावपटू होण्यासाठी पाठबळ दिले. सुनबाई घर सांभाळायच्या ऐवजी धावण्याचा सराव करते हे बघून गावातले लोक थक्क होत असत. पण तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष करून वर्ल्ड पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत 2 वेळा सुवर्णपदक मिळवले. भारतीय अंध क्रिकेट स्त्री संघाने दृष्टीहीनांसाठीचा पहिला वहिला T20 वर्ल्ड कप गेल्या वर्षी जिंकला. या संघाची कर्णधार कर्नाटकची दीपिका तर उपकर्णधार महाराष्ट्राची गंगा कदम होती. गेल्या वर्षी वयाच्या केवळ 18व्या वर्षी दिव्यांग धनुर्धारी शीतला देवीने भारताच्या दिव्यांगत्व व शारीरिक दृष्ट्या सक्षम ज्युनियर संघात स्थान मिळवले. पॅरिसची पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक व 2022च्या आशियाई पॅरागेम्समध्ये 2 सुवर्णपदक, पॅरा जागतिक अजिंक्य स्पर्धेत सुवर्णपदक, पॅरा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक, अर्जुन पुरस्कार अशी विजयी मालिका तिने सुरू केली. या सर्व दिव्यांग खेळाडूंचे परिश्रम आणि जिद्दीचे मनपूर्वक कौतुकच करायला हवे. पण आपण पाहतो क्रीडा क्षेत्रात अनेक रूपात आपल्याला स्त्रिया भेटतात. पंच आहेत, समालोचक आहेत, पत्रकार आहेत, प्रशिक्षक आहेत, क्रीडा संघटनेतील अधिकारी आहेत, प्रायोजक पद घेणारे आहेत. अशा अनेक भूमिका स्त्रिया क्रीडांगणावर आणि क्रीडांगणाबाहेर निभावताना दिसतात. शारीरिक मानसिक तंदुरुस्ती, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या लोकांची स्त्री म्हणून कमी लेखण्याची वृत्ती, त्यांना हा त्रास सहन करावा लागला. भारतातील अग्रगण्य स्त्री क्रीडा पत्रकार शारदा डगरा म्हणतात, क्रीडा पत्रकार म्हणून काम सुरू केल्यावर पत्रकार परिषदेत धैर्य एकवटत इथं राहून पहिल्यांदा प्रश्न विचारायला मला 4.5 वर्ष जावी लागली. 1994 मध्ये सोनिया डेनकोर्ट हिने जागतिक फुटबॉल संघटनेची पहिली मान्यता प्राप्त स्त्रीपंच होण्याचा मान मिळाला. कतार येथे झालेल्या 2022च्या पुरुषांच्या फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये 3 स्त्रीपंचांची प्रथम नेमणूक केली गेली. भारतीय क्रिकेटमध्ये स्त्रियांच्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यामध्ये 2023 मध्ये वृंदा राठी या स्त्री पंचांनी प्रथमच काम केले. 2025च्या स्त्रियांच्या क्रिकेट जागतिक चषक स्पर्धेत तर पहिल्या 5 सर्व पंच स्त्रिया होत्या. अनेकदा पुरुष प्रधान असलेल्या क्रीडा विश्वात थोड्या बाबतीतही स्त्रियांची विविध बाबतीत कुचंबणा होत असते. अगदी साध्या प्रसाधनग्रह सुविधा ही नसतात. क्रीडा वार्ताहर शारदा डगरा म्हणतात, काही वर्षापूर्वी वानखेडे स्टेडियम सारख्या मोठ्या स्टेडियममध्ये वार्ताहर कक्षाजवळ पुरुषांसाठी प्रसाधनग्रह होते, पण स्त्रियांसाठी ही सोय नव्हती. क्रीडा क्षेत्रात खेळाला खेळाडूंना प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम अनेक स्त्री पत्रकार व समालोचक यांनी यशस्वीपणे केले. भारताचे टेस्ट क्रिकेटमधील पहिले कर्णधार सीके नायडू यांच्या कन्या चंद्रा नायडू साधारण 70च्या दशकात पहिल्या स्त्री समालोचक होत्या. भारतात स्त्रियांचे क्रिकेट रुजल्यावर अभिनेत्री जुही चावला, प्रीती झिंटा, उद्योजिका नीता अंबानी या स्त्रियांनी प्रायोजकत्वाचा मोठा वाटा उचललेला आपण पाहतो. भारत सरकारने क्रीडा संघटनांमध्ये अधिकार पदावर PT उषा, मीराबाई चानू यांच्यासारख्या प्रतिथयश

खेळाडूंनाही काम दिलेले दिसून येते. आज आपण पाहतो की कर्तृत्ववान महिलांची वानवा भारतात दिसत नाही, पण आपल्या देशाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांची कमतरता निश्चितपणे जाणवते. भारताच्या 130 कोटी जनतेत महिलांचा सहभाग अत्यल्प दिसतो. उदाहरणार्थ 2024 लोकसभेत फक्त 74 महिला निवडून आल्या होत्या. हे प्रमाण एकूण सदस्य संख्येच्या 13.6% होते, तर 2025 विधानसभेत हे प्रमाण केवळ 9% होते. महिलांच्या संसदीय प्रतिनिधित्वात भारताचा जागतिक क्रमांक 143 आहे. हे राजकीय अल्प प्रतिनिधित्व विसंगत आपणास दिसते. आपणास 1992 73 आणि 74 घटना दुरुस्ती उल्लेखनीय वाटते, कारण पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी 1/3 आरक्षण अनिवार्य केले. आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 46% महिला आपणास दिसून येत आहेत. हा एक चांगला प्रयोग आज जागतिक स्तरावरही मानला जातो. ह्याचा चांगला परिणाम म्हणजे या महिलांनी आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी याकडे अधिक लक्ष दिले. बिहार या राज्यात आता ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद जागांमध्ये 50% जास्त जागा मिळवून या महिलांनी बाल लसीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी लक्षणीय काम केले. संपूर्ण आंध्र प्रदेशात बचत गटाच्या महिलांनी देखील गाव पातळीवर स्वच्छता व शाळांमधील पटसंख्येत सुधारणा घडवून आणल्या. संसदेतील महिला प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी 2013 नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर केले. पंतप्रधान मोदी यांनी महिला नेतृत्व प्रणित विकासाची दूरदृष्टी दिसून आली. आता पूर्वीपेक्षा आपल्या देशात महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली दिसून येते, कारण गेल्या दशकभरात आज घडीला 30 कोटीहून अधिक खाती, जनधन खाती महिलांच्या नावावर आहेत. केंद्र सरकारच्या सूक्ष्म पतपुरवठा व स्वयंसहायता गटाचे 70% लाभार्थी या महिला आहेत. एवढंच नाही तर या महिला लाभार्थी संघटित होऊन ग्रामीण उत्पादकतेच्या इंजिन बनल्या आहेत. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणिती अशा सर्व क्षेत्रात उच्च शिक्षणात महिलांचे प्रमाण वाढले आहे, पण लोकशाही निर्णय प्रक्रियेत, राजकीय क्षेत्रात उच्चस्थानी हे परिवर्तन दिसून येत नाही. त्यासाठी हे 33% महिला आरक्षण विधेयक मंजूर होणे आवश्यक आहे, पण विरोधकांनी याला सहकार्य केले नाही. एक पुरुष शिकला तर एक व्यक्ती सुशिक्षित होते, पण तेच एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते असे गांधीजी म्हणाले होते. पण त्यानंतर आपण बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेपर्यंत आलो, पण खरंच आज आदिवासी व दुर्गम भागात अजूनही वंचित मुली शिक्षणापर्यंत पोहोचत नाहीत. त्यांना या प्रवाहात आणणाऱ्या मुंबईतील एज्युकेट द गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका सफिना हुसेन यांचे कार्य फार वेगळे व उल्लेखनीय आहे. आज अजूनही खेड्यात घरची कामं कोण करणार, शिकल्या तर मुली उलट उत्तर देतील, शिकून त्यांचा काय फायदा, अशा सबबीमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून फेकल्या गेलेल्या मुलींना परत पुन्हा संधी देणारी गाव खेड्यातल्या भारतातील अतिदुर्गम गावातल्या या मुलींना शिक्षण प्रवाहात आणणारी, एवढेच नाही तर 20 लाखाहून अधिक मुलींना या संस्थेने शिक्षणाच्या प्रवाहात आणले. सफिना हुसेन यांना रॉकफेलर फाउंडेशनची निवासी फेलोशिप मिळाली. त्यांच्या एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला रॅमन मॅक्सेसे हा पुरस्कारही मिळाला. हा पुरस्कार मिळणारी ही पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था ठरली आहे. महिलांचे लैंगिक शोषण हा आजही सर्व देशातील गंभीर प्रश्न आहे. त्याचप्रमाणे महिला व मुलांची अमानवी वाहतूक हा काही जणांसाठी सेक्स ट्रेड आहे. सत्ता व पैसा हातात असलेले काही पुरुष व महिला या संघटित शोषण साखळीचा दुवा आहेत. स्त्री बीज विक्री हा आजही गंभीर प्रश्न आहे. आज आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशाचे आमिष दाखवून स्त्री बीजाची बेकायदे विक्री झाल्याचा प्रकार लक्षवेधी सूचनेद्वारे विधान परिषदेत मांडण्यात आला होता. कारण

0: एकाच महिलेची वारंवार नोंदणी करून वेगवेगळ्या महिलांच्या नावाने स्त्री बीज काढण्यात आल्याचे समोर आले। यासाठी खोट्या आधार कार्डाचा वापर करण्यात आला। राज्यात सुमारे आज 860 IVF केंद्र आहेत। सरोगसी कायदा 2021 अंतर्गत महाराष्ट्र सरकारने 2022 मध्ये राज्य मंडळाची स्थापना करून त्यामार्फत परिमंडळ स्तरावर समित्या स्थापन केल्या। या समितीमार्फत IVF केंद्राची तपासणी केली जाते। उपरोक्त घटनेच्या पार्श्वभूमीवर गृह विभाग आणि आरोग्य विभाग संयुक्त तपासणी करून गैरप्रकार झाल्यास कठोर कारवाई केले जाईल असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले। आजही वंशाचा दिवा मुलगा असावा ही कल्पना पूर्णपणे गेलेली नाही। आजही मुलीचे नाव नकोशी माफी असे ठेवले जाते। स्त्री पुरुष समानतेचे विकास लक्ष गाठायला अजून आपणाला 100 तरी वर्ष पार करावी लागतील असे वाटते। त्यामध्ये पुरुषांचा सक्रिय सहभाग असावा, युवा वर्गाची भूमिका त्यामध्ये महत्त्वाची असेल। गेली 80 वर्ष आपण पाहतो स्त्री हक्काची चळवळ जगभर सुरू असूनही स्त्री पुरुष समानता हे उद्दिष्ट साध्य झाले नाही। उच्चभ्रू व सुशिक्षित समाजात स्त्री पुरुष समानता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो, पण गावखेडे आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मुलींना एक कामाचे आणि भोगाचे साधन समजले जाते आणि नेहमीच दुय्यम स्वरूप दिले जाते। ते बदलणे आवश्यक आहे। आज आपण बघतो महिला आरक्षण विधेयक पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारताचे स्वप्न हे विधेयक मान्य न झाल्यामुळे थोडेसे अपुरे झाल्यासारखे वाटते, पण असे समजून चालूया की भविष्यात हे विधेयकही पास होईल आणि आपण नवीन आशावाद घेऊन स्त्री पुरुष समानतेवर कार्य करूया आणि वाटचाल करूया। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।
1: महिला शिक्षण आणि सक्षमीकरण याविषयी डॉक्टर मंदा कवठेकर यांच्या विचारापण ऐकले आणि मैत्रिणी याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला। नमस्कार।
2: महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व आत्ताच आपण ऐकलात। आज या कार्यक्रमामध्ये महिला शिक्षण आणि सक्षमीकरण याविषयी डॉक्टर मंदा कुलकर्णी कवठेकर यांचं भाषण आपण ऐकलं। निवेदन अपर्णा खुपटीकर यांचं होतं। आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे।

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 11:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत गोस्वामी तुलसीदास रचित रामचरितमानस गान.

गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोतेहो, सकाळचे 11:40 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात या शेतकरी गीतानं करत आहोत.

0: प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शेतकरी गीत आपण ऐकलत आणि आता ऐकूयात जाहिरात संदेश.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार.

श्रोते हो, अमृत सिद्धी या नाटकातलं वसंत शांताराम देसाई यांचं नाट्यपद आपण ऐकलं प्रकाश गांगरेकरांच्या आवाजामध्ये. मिश्र संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी आता प्रवीण दवणे यांची भक्तिरचना अजित कडकडे यांच्या स्वरात, संगीतकार नंदू होनप.

प्रवीण दवणे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये संगीतकार नंदू होनब. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 वाजता आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, नुकताच एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. त्यातील विचार खरंच माझ्या मनाला उभारी देऊन गेलेत. बरं, ते असे की स्वतःशी दयाळू असणं अत्यंत आवश्यक आहे.

चुका होणं नैसर्गिक आहे. प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाही. चूक झाली तरी चालेल हे स्वीकारणं मनाला हलकं करतं आणि आत्मविश्वास परत आणतं. अतिविचार थांबवणं एका दिवसात शक्य नाही. हा एक प्रवास आहे. हळूहळू आपण विचारांना समजून घ्यायला लागतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकतो आणि मन शांततेकडे वाटचाल करू लागतं. विचार करणं थांबवणं नव्हे तर विचारांवर नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या शांततेचं सूत्र आहे. मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकून राहतं तेव्हा वर्तमानातील आनंद हरवून जातो. त्यामुळं स्वतःला थोडा वेळ देणं, शांत श्वास घेणं आणि मनाशी संवाद साधणं

शांत श्वास घेणं आणि मनाशी संवाद साधणं गरजेचं असतं. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजून घेत राहिलं ना तर मन अधिक मजबूत होतं. शांत मन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि संतुलित बनतं.

मैत्रिणींनो, श्रेया घोषाल यांच्या स्वरातील डॉक्टर वसंत यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजीत राणे यांचं. मैत्रिणींनो, आज जागतिक पचन आरोग्य दिवस साजरा केला जातोय. हा दिवस पोट, आतडी, यकृत आणि संपूर्ण पचन संस्थेच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातोय. तर याच अनुषंगाने ऐकूया पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, म्हटलं जातं की माणूस पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी अतोनात कष्ट करत असतो, पण त्या पोटाच्या तक्रारींकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि या दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम म्हणजेच पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार जडू शकतात. मग ते विकार कोणते, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यावरील उपाययोजना, त्याही घरगुती, त्या कोणत्या, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर वैशाली तौर यांच्याकडून. मैत्रिणींनो, डॉक्टर तौर या होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत आणि क्लिनिकल योगा कन्सल्टंट म्हणून जवळजवळ 25 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात

0: सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य विषयीचे त्यांचे लेखही विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. चला तर मग आपण डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार याविषयी बोलूया. नमस्कार मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळातर्फे मी आपले स्वागत करते.
1: नमस्कार आणि धन्यवाद.
0: मॅडम, बदलणाऱ्या बाह्य वातावरणाचा पोटांच्या तक्रारींवर परिणाम होतो का?
1: तर याच्यामध्ये होतं काय की बाह्य वातावरणांमध्ये जसे बदल होत असतात ना, तर ह्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असो. आपण जे पंचकोश म्हणतो शरीरातले आहे, तर शरीरामध्ये जैविक स्तरावर, मानसिक स्तरावर, तसेच शारीरिक स्तरावर सुद्धा वातावरणाचा परिणाम होऊन बदल होत असतात. आणि हे जे बदल आहेत शारीरिक स्तरावरती, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यापैकीच पचन संस्था आहे, त्याच्यावरही परिणाम होतो. या काळामध्ये होतं असे की जंतूंची खूप वाढ होते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्वचा विकार वाढतात, तसेच वातदोष या दरम्यान वाढतो, जो परिणाम शरीरावर होतो मुख्यत्वे होतो. आणि पित्तदोषही वाढतो शरीरामधला, आणि कफदोष जो आहे तो साचून राहतो. या दरम्यान होतं असं की मानसिक स्तरावरही काही बदल होतात. म्हणजे एकूण काय, तर संपूर्ण मानवी शरीरावरतीच बाह्य वातावरणाचा परिणाम होत असतो.
0: अगदी अगदी. मॅडम, या पचन संस्थेचं कार्य कसं चालतं?
1: वनस्पती जे आपण बघतो ते त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. ते आपल्याला माहितीये की हिरवेगार जी पानं असतात ते सूर्यप्रकाशाद्वारे त्यांचं अन्न तयार करतात. परंतु मानवी शरीरामध्ये देवाने अशी कुठलीही रचना केलेली नसल्यामुळे आपल्याला बाहेरनं अन्न ग्रहण करावं लागतं. आणि त्यासाठी पचन संस्था ही अत्यंत महत्वाची आहे की अन्न ते घेतल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचं पचन करून जे आहे शरीराला ती ऊर्जा मिळण्यासाठीचं जे कार्य आहे ते पचन संस्थेचं आहे. यामध्ये मुख्यत्वे जे आहे, जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो ते तोंडाने ग्रहण करतो. तोंडामध्ये जे आपले 32 दात आहे, जीभ आहे किंवा लाळ ग्रंथी आहे, जेव्हा आपण अन्न तोंडामध्ये टाकून चावतो तर होतं असं की त्याच्यामध्ये लाळ मिसळल्या जाते आणि तिथे मग स्टार्च जे आहे ते पसण्यास सुरुवात होते. त्यानंतर दुसरा भाग येतो तो घसा, ज्याला फॅरिंग्स असं म्हणतो, की जिथून अन्न पोटामध्ये जाण्याची ती दिशा आहे. त्यानंतर अन्ननलिका, ज्याला म्हणतो ते इसोफेगस आहे, तर तिथे ज्या पेरिस्टाल्टिक्स मुव्हमेंट्स होत असतात त्याच्यामुळे अन्न खाली जठरामध्ये ढकललं जातं. जठरामध्ये एक छोटीशी, आपण मराठीमध्ये म्हणूयात की एक पिशवीसारखा एक आकार असतो ज्याला स्टमक म्हणतो. तिथे जे अन्न खाल्लेलं असतं ते तिथे साचतं. जठरामध्ये जे आहेत तर हायड्रोक्लोरिक ऍसिड, ज्याला आम्ल म्हणतो, तसेच पाचकरस तयार होतात आणि तिथे प्रथिनांचं पचन सुरू होतं. जठरानंतरचा जो भाग आहे तो लहान आतडे, मग मोठे आतडे. महत्वाचा जो भाग आहे तो लहान आतड्यांमध्ये शोषून घेतला जातो. आणि मोठ्या आतड्यांमध्ये होतं असं की पाणी शोषून घेतलं जातं आणि गुदद्वारे जे आहे तर मल विसर्जन होतं. जे अनावश्यक घटक आहेत ते शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. यामध्ये होतं असं की याशिवाय यकृत, पित्ताशय, पॅन्क्रियाज यांचंही खूप महत्वाचं कार्य आहे. कारण यकृत जे, ज्याला आपण लिव्हर म्हणतो, तर ते पित्त तयार करतं, फॅट पचवण्याचं त्याचं काम असतं. गॉल ब्लॅडर जे आहे त्याच्यामध्ये पित्त साठवून राहतं आणि आवश्यकतेनुसार, देवाने जे सेन्सर शरीरामध्ये बसवलेले आहेत तर आवश्यकतेनुसार ते रिलीज करत राहतं. आणि पॅन्क्रिया जे आहे तर पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स जे आहेत तर ते पॅन्क्रियाजमधनं तयार होतात आणि त्यातनं प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅटसाठी ते अत्यंत उपयुक्त असतात.
0: अगदी अगदी. खूप छान, खूप सविस्तरपणे तुम्ही मानवी पचन संस्था कशी कार्य करते खूप सुंदर समजावून सांगितलं मॅडम. मॅडम, पचन संस्थेचे कोणते मुख्य आजार उद्भवतात?
1: प्रामुख्याने जर बघायला गेलो आपण तर अपचन, ज्याला आपण इंडायजेशन म्हणतो, आम्लपित्त, हायपर ऍसिडिटी, अतिसार किंवा जुलाब, मळमळ, उलटी, गॅसेस होणं पोटामध्ये, त्याच्यानंतर ज्याला आमांश म्हणतो, आंत्र संक्रमण म्हणजे इंटेस्टाईनचं इन्फेक्शन होतं, आणि कृमी रोग ज्याला म्हणतो, वर्म इन्फेस्टेशन. तर हे महत्वाचे जे आजार आपल्याला पचन संस्थेचे साधारणतः बघायला मिळतात.
0: बरोबर. मॅडम, असं म्हटलं जातं बघा, आपण काही खाल्लं का म्हणतात की खाल्ल्यानंतर मला ना अपचनाचा त्रास होतो किंवा मला पचत नाही, तर हे नेमकं काय असतं?
1: अपचन, ज्याला आपण ना इंडायजेशन म्हणतो, ही सामान्य समस्या आहे. आणि जठराग्नी मंद झाल्यामुळे काय होतं की पचनासाठी आवश्यक जे रस असतात तर ते नीट तयार होत नाही शरीरामुळे, आणि अन्नाचे पचन नीट होत नाही. आणि मग त्यामुळे होतं की अर्धवट पसलेले अन्न जे आहे तर त्याच्यामध्ये आम तयार होतो. आणि मग होतं असं की तो आतड्यांमध्ये साचतो आणि मग त्यामुळे छातीमध्ये जळजळ होणं, ढेकर येणं, अशा समस्या उद्भवतात. त्याला आपण म्हणतो अपचन.
0: मग याची लक्षणं आता तुम्ही जी सांगितली तेच का, ढेकर वगैरे येणं? तसं
1: हा, त्याच्यामध्ये होतं असं की अपचनाची कारणं मेन काय आहेत त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यामध्ये होतं असं की आपण दूषित अन्न खातो, आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात, अवेळी अन्न खाल्ल्या जातं, कुठल्याही वेळी खाल्ल्या जातं. त्यामुळे काय होतं की आधीचं जे अन्न असतं ते पचत नाही आणि त्याच्यानंतर परत आपण म्हणजे दिवसभर जे आपण म्हणतो ना की ज्याला आपण मंचिंग म्हणतो, तर त्यामुळे आधी
0: तोंड चालूच असतं,
1: हो तोंड सुरूच असतं असं ज्याला

0: म्हणतो की आधीच खाल्लेलं अन्न पचत नाही, परत आपण वरून खात असतो, ते अन्नाला पचायला वेळच मिळत नाही ना, त्यामुळे मग गॅसेस तयार होतात, अन्न तिथे पोटामध्ये काही जे गॅसेस रिलीज करतं आणि इनडायजेशन होतं, मग त्याने अपचन होतं. तसंच थंड पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स घेणं,
1: थंड पाणी म्हणजे फ्रीजचं
0: जे वॉटर आहे तर ते
1: पिल्याने
0: अति थंड पाणी ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर आजकाल कोल्ड ड्रिंक्स घेण्याचंही एक प्रस्थ हे झालेलं आहे. तर त्यामुळेही काय होतं की अपचनाला ह्या गोष्टी खतपाणी घालणाऱ्या असतात. आणि त्याच्याशिवाय जर शारीरिक हालचालींचा अभाव जर असेल, आजकाल आपण बघतो की म्हणजे सगळी कामं बैठी आहे आणि खूप सगळ्या सुविधा आल्यामुळे शारीरिक श्रमही कमी झालेले आहेत, त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणं अशी आहेत की छातीमध्ये जळजळ होणे, सतत ढेकर येतात, पोट फुगतं, पोटामध्ये जडपणा वाटतो, कधी कधी मळमळ उलटीही होते आणि भूक मंदावते.
1: बरोबर.
0: तर त्याच्यावरती आपण काही उपाय जे आहेत तर ते आपण घरगुती उपायही आपण करू शकतो.
1: घरगुती उपाय म्हणजे नेमकं काय करू शकतो?
0: त्याच्यामध्ये करायचं असं आपल्याला की आपल्या स्वयंपाकघरामध्येच या सगळ्या गोष्टी असतात. आपलं स्वयंपाकघर तसं म्हणायला गेलं आपण तर एक छानशी प्रयोगशाळा आहे निसर्गाने आपल्याला दिलेली, की आणि आपण विशेषतः भारतामध्ये जन्मलेलो आहोत आणि भारत हा आपला हा असा एकमेव देश आहे संपूर्ण जगामध्ये की आपण आपल्या किचनमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल्स असतात. फक्त असं आहे की आपल्याला त्या माहिती नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचाच उपयोग आपण करायचा आहे, ज्याच्यामध्ये सेंधव मीठ ज्याला म्हणतो आपण शेंदी मीठ, ते लिंबाचा रस आपण जेवणानंतर एक चमचा घेऊ शकतो. त्यानंतर सुकं आलं आणि मध जे आहे तर ते आपण सुंठ ज्याला म्हणतो आपण सुंठ पावडर आणि थोडंसं मध तेही घेऊ शकतो, त्यानेही अपचनाचा त्रास आपला कमी होऊ शकतो. त्यानंतर गरम पाण्यामध्ये हिंग टाकून तेही आपण थोडंसं पिऊ शकतो, किंवा जर पोटाचा त्रास असेल तर पोटावरती थोडंसं आपण ते पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकतो,
1: त्याचा लेप लावायचा
0: त्यानेही बराचसा त्रास आपला कमी होतो. तसंच आपण तुळशीचा काढाही घेऊ शकतो. असे जर आपण हे घरगुती जर उपाय केले तर खूप म्हणजे फायदा होतो. परंतु अपचन होण्याच्या आधी जर आपण टाळायचा जर प्रयत्न केला,
1: बरोबर, ते या गोष्टी होऊच नाहीत.
0: हो तर त्यासाठी ना जे आहे की साधारण पचायला सोपा आहार घ्यायला हवा. त्यानंतर तळलेले पदार्थ घ्यायचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हर इटिंग, अति खाणं टाळावं, की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यथेच्छ पोट भरून घ्यावं. परंतु मग मधल्या काळामध्ये जे आपण मंचिंग म्हणतो तर ते टाळावं, कारण पचनक्रिया ऑलरेडी मंद झालेली असते.
1: मॅडम, आता तुम्ही सांगितलं की तळलेले पदार्थ टाळावेत, आपल्याला भजी खाण्याची इच्छा होते की कांदे भजे खाल्ले जात आहेत, आलू भजे खाल्ले जात आहेत, किंवा गरमागरम काहीतरी तळण्याचे पदार्थ, पुरी वगैरे. खरं म्हणजे या दिवसांमध्येच हे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते.
0: अगदी अगदी बरोबर.
1: त्यावर काय सांगाल तुम्ही?
0: खावं, परंतु प्रमाणामध्ये खावं. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जर आपण ओवा घातला तर ही पदार्थ जे आहेत पचायला सोपी होतात. ओवा आहे, जिरे आहे, तर या जे आपल्या स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापरल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
1: मॅडम, हीन एक सर्वात महत्वाचा आहे ऍसिडिटी, म्हणजे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिलेला ऍसिडिटीचा त्रास हा होतोच होतो. तर हा त्रास कसा आपल्याला टाळता येईल, कशी याची काळजी घेता येईल?
0: अगदी बरोबर बोललात तुम्ही की ऍसिडिटीचा त्रास आहे ना आजकाल आपण बघतो की सगळ्यांनाच खूप होतोय. आणि होतं असं की महिलांमध्ये तर हा त्रास जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. ऍसिडिटी म्हणजे काय होतं की पोटामध्ये जे आम्ल असतं, मी म्हटलं जठरामध्ये जेव्हा आपलं अन्न साचतं जेवण झाल्याच्या नंतर काही कालावधीमध्ये, की ते रस मिक्सअप होण्यासाठीचं, तर त्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तर त्याला आपण आम्लपित्त असं म्हणतो. त्याचं जे प्रमाण आहे ते अत्याधिक होतं आणि त्यामुळे मग आंबट ढेकर येणं, डोकं गरगरणं असं हे होतं. तर त्याला कारणं अशी आहेत की अन्न नीट पचत नाही, आम्ल तयार होतं आणि त्याने मग ऍसिड जे आहे ते वाढतं आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. किंवा थंड ओल्या हवामानामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. शिळं अन्न जर खाल्लं आपण, आपल्याकडे उपवास केले जातात अगदी कडक, किंवा मग उपवास जरी नसेल तरी आपण कामामध्ये असतो आणि मग सकाळचा वेळ असा असतो की झोपेतून उठल्याच्या नंतर सकाळी थोडासा नाश्ता ज्याला म्हणतो, निहारी ज्याला म्हणतो आपण, ते घेणं आवश्यक असतं. ते न घेता आपण चहा पित असतो, की सकाळी 3-4 कप चहा होऊन जातात आणि मग जेवण आपण दुपारी अगदी 12:30-1:30 करतो. मग अशा वेळेस होतं काय की सकाळी उठल्याच्या नंतर आपली सूर्यनाडी सुरू असते आणि त्यावेळेस काहीतरी अन्न पोटामध्ये जाणं गरजेचं असतं. ते जर त्याला नाही दिलं तर होतं असं की मग ते ऍसिड लेवल वाढत जातं. त्याला पचण्यासाठी अन्न जर नाही मिळालं तर त्यांनी ऍसिडिटी वाढत जाते. याशिवाय आपण बघतो की

0: स्ट्रेस टेन्शन आहे, ताणतणाव, त्यानंतर अतिप्रमाणामध्ये चहा किंवा अतिप्रमाणामध्ये कॉफी घेणं, आंबट मसालेदार पदार्थ, आजकाल जंक फूडचं फार प्रस्थ आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आजकाल झालं असं की घरातल्या पदार्थांपेक्षा आपल्याला जंक फूड किंवा बाहेरचं जास्त आवडायला लागलेलं आहे, तेही एक ऍसिडिटी होण्यामागचं प्रमुख असं कारण आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यासाठी कारणीभूत आहेत. आणि होतं असं की पोटामध्ये ना स्पेसिफिकली आग होते, ज्याला आपण म्हणतो पोटामध्ये आग होणे, जळजळ होणे ज्याला असं म्हणतो आपण, डोकं गरगरणं कधी कधी. त्यामुळे होतं असं की बऱ्याच जणांना मायग्रेनचाही त्रास होतो ऍसिडिटी वाढली की. त्रास इतका भयानक असतो की ज्याला होतो तो त्यालाच माहिती असतो, त्यालाच कळतं ते. तर त्यावरती आपण ना थोडेसे घरगुती उपायही आपण हे करू शकतो. सगळ्यात महत्वाचं इथं म्हणजे ना पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे तर ते आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जर आपण असं बघितलं तर आजकाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हार्डली 2 लिटरही पाणी कोणी पित नाही. परंतु असं न करता पाणी आपण जास्तीत जास्त कसं जाईल, साधारणतः 2.5-3 लिटर पाणी कसं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर ताजं अन्न जे आहे ते वेळेवर घेतलं पाहिजे. वेळेवर घेणं, ताजं अन्न घेणं आणि सकस आहार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ते आपण वेळेवर घेतलं पाहिजे. जर त्रास कुणाला होत असेल ऍसिडिटीचा तर आपण ना घरी आपल्याकडे आवळा पावडर असतं किंवा आवळ्याचा ज्यूस असतो, ते आपण एक चमच्याभर पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतो. त्यानंतर लिंबू पाणी घेऊ शकतो. त्यानंतर शतावरी कल्प घेऊ शकतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण दुधामध्ये तूप घालूनही घेऊ शकतो. कुणाकुणाला ना दुधाने ऍसिडिटीचा त्रास वाढतो, मग अशा वेळेस दूध घ्यायचं नाही, अशा वेळेस दूध टाळायचं.
1: पण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला की थंड दूध प्यावं, तर हे कितपत योग्य आहे?
0: थंड दुधाने बऱ्याच लोकांना त्या म्हणजे फायदा होतो, परंतु काहींना दुधाचा त्रास होतो. तर ज्यांना त्रास होतो असं जाणवलं तर मग घेऊ नये. परंतु जर कुणाला हायपर ऍसिडिटी होत असेल ना तर हा आजार जो आपण म्हणतो ना की सहज असा हलक्यामध्ये घेण्यासारखा नाहीये. कारण जर लॉंग टर्म फार दिवसांपासूनचा जर हा आजार असेल तर पुढे चालून मग पित्ताशयामध्ये खडे होतात, नाही तर मग आतड्यांमध्ये ना व्रण निर्माण होतात आणि मग जखमा होतात आणि मग ती ना सिरियस कंडिशन होते, मग त्याला हॉस्पिटलायझेशन करावं लागतं. त्याच्या मागचं कारणही आपण शोधायला पाहिजे की कारण काय आहे. जसे काही डायटरी मॉडिफिकेशन्स असतील किंवा झोपण्याच्या वेळा असतील, कशामुळे साधारणतः होतं हे आपण आपलं करून जर दिनचर्येमध्ये आपण जर बदल केला ना तर निश्चितच आपल्याला 50-60% फायदा होतो.
1: अगदी मॅडम, जसे तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आजार उद्भवतात या पोटाचे या दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये एक अतिसार हा पण एक महत्वाचा आजार आहे. तर अतिसार म्हणजे कशामुळे उद्भवतो?
0: अतिसार म्हणजे आपण ज्याला डायरिया म्हणतो किंवा जुलाब असं म्हणतो आपण ना, ही एक सामान्य आणि त्रासदायक अशी पचनाची तक्रार आहे. अतिसार मध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, शरीरातून ना पाण्याचं आणि लवण ज्याला म्हणतो इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण आहे तर ते कमी होतं आणि त्यामुळे मग अशक्तपणा, डिहायड्रेशन असं होतं. अतिसार होण्याची मुख्य कारण आहेत की दूषित अन्न आणि दूषित पाणी. की आपण जर बाहेरचं दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिलो तर त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. त्याच्याशिवाय शिळं अन्न, आपण त्यामुळेच म्हणतो की शिळं अन्न खाऊ नये. तसंच जर कुणाला वर्म्सचा जर त्रास झालेला असेल त्यांनाही होऊ शकतं. किंवा आपण जे म्हणतो की विषाणू जीवाणू जे आहेत तर त्यांच्या संक्रमणामुळेही हा जो त्रास आहे तर तो होऊ शकतो. आणि अचानक जर बदल झालेला असेल आहारामध्ये किंवा अति तिखट खाण्यात येतं तर त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.
1: आणि जर आपण वेळीच उपाययोजना केली तर हा त्रास खूप लवकर बरा पण होतो.
0: हो, यामध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, त्याच्यानंतर पोटामध्ये मुरडा येतो, मळमळ उलट्याही कधी कधी होऊ शकतात त्याच्यामध्ये, अशक्तपणा खूप येतो. लहान मुलांमध्ये ना डोळे खोल जातात. तर जर जास्त प्रमाणामध्ये जर जुलाबचा त्रास होत असेल तर आपण याच्यावरती वेळीच उपाययोजना करावी. परंतु त्रास जर आटोक्यात नाही आला तर वेळ न घालवता आपण आपले जे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांचा योग्य सल्ला घेणंही याच्यामध्ये गरजेचं असतं. कारण होतं काय की जुलाबमध्ये जे पाणी जे आहे शरीरातून बाहेर पडतं तर त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि मग त्या डिहायड्रेशनमुळे मग कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो तर जुलाबावरती वेळीच नियंत्रण मिळवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस मुख्यत्व घ्यायची काळजी अशी असते की पाण्याचं प्रमाण हे कधी कमी पडू नाही दिलं पाहिजे. लिक्विड्स खूप महत्वाचे असतात. कारण जे बाहेर पडतं शरीरातून त्याची जर आपण पूर्तता करत गेलो शरीरामध्ये तर बऱ्याचशा जे आपण म्हणतो गंभीर समस्या आपल्याला त्याच्यामुळे टाळता येतात. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस एकतर जड अन्न खाऊ नये

0: त्यावेळेस पचायला हलकं असं अन्न घ्यावं, दही भात घ्यावा, मुगाच्या डाळीची खिचडी, त्यानंतर आपण जे म्हणतो की तांदळाचा मांड ज्याला म्हणतो आपण तो घ्यावा, लिंबू शरबत घ्यावं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताक घ्यावं, दही भात, केळी, असं हलकं अन्न आपण घ्यावं आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये की जेणेकरून ते आटोक्यामध्ये लगेच येतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्याला ORS म्हणतो आपण, इलेक्ट्रोलाइट पावडर, बरोबर, तर ते घ्यावं. जर ते जर घरामध्ये जर त्यावेळी उपलब्ध नसेल तर साधं आपण लिंबू सरबत घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं आणि ते सतत पीत राहावं की जेणेकरून
1: त्याच्यात साखर पण टाकली जाते का?
0: हो, त्याच्यामध्ये साखरही टाकल्या जाते की म्हणजे लिंबू सरबत म्हणजे साखरेचं पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ म्हणजे तो झाला आपला घरगुती ORSचं इलेक्ट्रोलाइट ज्याला म्हणतो आपण. तर ते जे आहे ते थोड्या थोड्या वेळाने आपण जर घेत गेलो तर त्यानेही बराच फरक पडतो.
1: छान. आणखी मॅडम, पोटाचे आजार याच्यामध्ये एक महत्वाचा आणखीन असतो की गॅस होणं. सतत पोटात गॅस होत असतो आणि गॅस झाल्यामुळे ढेकर सतत येत असते. आपण बऱ्याच जणांना असं बघतो की सतत ढेकर देत असतात. वायू तयार होतो तर याचं प्रमाण नेमकं कशामुळे होतं?
0: गॅस जो आहे, मघाशीच आपण जे बघितलं की जठराग्नी म्हणजे ऑलरेडी मंद झालेला असल्यामुळे अन्न हे पचत नाही आणि मग तो आम तयार होतो आणि मग त्याच्यातनं काय होतं की जे अन्न जे व्यवस्थित न पचल्या गेल्यामुळे काही प्रमाणामध्ये ते गॅसेस रिलीज करत असतं आणि तर तो पोटामध्ये जो वायू जो निर्माण होतो तर तो तसाच राहतो आणि मग त्यामुळे आपण जे म्हणतो गॅसचा त्रास होतो. अशा वेळेस एकतर ढेकराद्वारे तो गॅस बाहेर पडतो, नाही तर मग गुदद्वारे वाटे गॅस बाहेर सोडला जातो शरीरातून. परंतु जर हा जर तसाच राहिला पोटामध्ये तर होतं असं की प्रचंड वेदना होतात त्याने. बऱ्याच लोकांना तर इतका त्रास होतो की त्यांना म्हणजे अगदी हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट देखील करावं लागतं. तर त्यासाठी करावं असं की रात्रीचं जे आपण म्हणतो ना की जड अन्न खाऊ नये रात्रीच्या वेळेला, तळलेले पदार्थ म्हणा, नॉनव्हेज म्हणा, अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या रात्री खाऊ नये. रात्री ज्या आहे तर ते हलका जो आहार आहे तर तो घ्यावा. दिवसाचं जेवण आहे तेही लवकर संपवावं. रात्रीचं जेवणही साधारणतः आहे 6 आधी करावं. चहाचं प्रमाण कमी करावं. दिवसा झोपणं टाळावं. जीवनशैली थोडीशी जी आहे तर आपण तरी सुधारावी की फास्ट फूड घेऊ नये, जंक फूड घेऊ नये की जेणेकरून ज्यांना हा त्रास असेल तर हा त्रास आपल्याला टाळता येईल. आणि त्याच्यासाठी ओवा आणि सेंधी मीठ जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकून आपण घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: किंवा जर गॅसेसचा जर कोणाला त्रास असेल तर जेवण झाल्याच्या नंतर जर आपण सवयच लावून घेतली की ज्याला आपण मुखवास म्हणतो आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये, तर त्याचा खूप महत्वाचा रोल आहे की अन्न खाल्ल्याच्या नंतर ते पाचन करण्यासाठी म्हणून तो मुखवास असतो.
1: बरोबर.
0: तर आपण तो मुखवास जर पावसाळ्यामध्ये जर आपण जेवण झाल्याच्या नंतर घेतला, बडीशोप असू द्यात, त्यानंतर ओवा असू द्यात, तर त्यानेही या ज्या तक्रारी आहेत तर या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात.
1: मॅडम, एक आणखीन आजार आहे अमांश, म्हणजे त्याला डिसेंट्री पण आपण म्हणू शकतो. तर मॅडम, हा जर तुम्ही अमांश आणि याच्या आधी पण तुम्ही सांगितलं होतं की जुलाब होणं, दोन्हीमध्ये काही फरक आहे का?
0: हो, नक्कीच. जुलाब म्हणजे काय होतं की आपण जसं बघितलं की पातळ जुलाब लागतात ज्याला आपण डायरिया असं म्हणतो. कारण अमांशमध्ये काय होतं की जुलाबासोबतच ना म्युकस मिश्रित शौच ज्याला म्हणतो आपण तर ते बाहेर पडतं. चिकट चिकट शी होते ज्याला आपल्या नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो असं. आणि त्याला कधी कधी ना रक्तही त्यातनं बाहेर पडतं, त्याला रक्त अतिसार असंही म्हणतो.
1: अच्छा अच्छा.
0: आणि त्यामुळे ना हा एक ज्याला म्हणतो आपण की एक गंभीर आजार आहे. ते आतड्यांचं एक गंभीर प्रकारचं एक इन्फेक्शन असतं, ते संसर्ग असतो तो की जो बॅक्टेरियामुळे होऊ शकतो, ज्याला अमीबा नावाचा एक विषाणू असतो, अमीबियासिस ज्याला म्हणतात याला, किंवा क्रुमिनमुळे हा आजार होऊ शकतो. आणि हा आजार जुलाब जितका आपण म्हणजे सहजगीतेने घेऊ शकतो तितक्या सहजतेने याला घेता येत नाही.
1: बापरे.
0: कारण याच्यानंतर शरीरावर गंभीर समस्या उद्भवू शकतात.
1: पेशंट साधारण कुठल्या समस्या उद्भवू शकतात याच्यामुळे?
0: याच्यामध्ये होतं असं की अमीबियासिसमुळे जे जुलाब होतो तर त्यातनं कधी कधी रक्तही बाहेर पडतं आणि शरीरातून पाणी तर कमी होतच होतं परंतु मग रक्तही बाहेर यायला लागतं. सतत तुम्हाला म्हणजे शौचास जावं लागतं. थकवा येतो. शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. आणि जर आपण दुर्लक्ष केलं तर पेशंट बेशुद्धही पडू शकतो डिहायड्रेशनमुळे ज्याला म्हणतो आपण. तर याच्यामध्ये होतं असं की बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यामुळे याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि वेळीच ज्याला म्हणतो आपण की ते कंट्रोलमध्ये आणणंही गरजेचं असतं.
1: तर मग हा आजार वाढतो कसं काय?
0: हा आजार जो आहे तर हा दूषित अन्न आणि दूषित पाणी मुख्यतः

0: याचं कारण आहे की यामुळे हा आजार वाढतो. आणि जे बॅक्टेरियल संक्रमण जे म्हणतो आपण, अमिबियासिस, अमिबा नावाचा जो विषाणू असतो, तर त्याचं जे संक्रमण आहे तर ते, त्यानंतर स्वच्छतेचा जर अभाव असेल तर, जसं हात न धुताच जर आपण घेत असोत किंवा बाहेर जर आपण म्हणजे जेवण करतोय हॉटेल्समध्ये वगैरे, तर जेवण जी बनवणारी जी लोकं असतात, वाढणारी जी लोकं असतात, तर आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्यातल्या एखाद्याला जर हा त्रास असेल आणि हात न स्वच्छ धुता त्यानेच जर ते अन्न बनवलं किंवा त्यानेच जर ते अन्न वाढलं, तर यातूनही हा आजार होऊ शकतो, उद्भवू शकतो.
1: बापरे. मॅडम, आणखीन एक आहे, पोटाचा त्रास जाणवतो त्याच्यामुळे, आणि हा बहुतेक लहान मुलांमध्ये जास्त आढळतो की लहान मुलांच्या शौचाद्वारे कृमी बाहेर पडतात, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो, नक्कीच कृमीचं प्रमाण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की याच्यामध्ये नक्कीच वाढलेलं असतं. कारण आपण ज्याला म्हणतो ना की पावसाळ्यामध्ये वाढणारी ही लपलेली समस्या म्हणतो आम्ही त्याला. कारण हा आजार असा असतो की हा दिसून येत नाही, असा जसं आपण म्हणतो की जुलाब आहे, उलट्या आहेत किंवा इतर जे आजार आहेत ते दिसून येतात, परंतु कृमी रोग जर झालेला असेल, कृमी संसर्ग जर झालेला असेल, तर हा दिसून येत नाही. तर कृमी रोगामध्ये होतं काय की पोटामध्ये जे आहे ना परजीवी जंतू निर्माण होतात, ज्याला वर्म्स असं म्हणतो आपण, आणि त्याचा शरीरावरती तर नक्कीच परिणाम होतो. लहान मुलांमध्ये आपण बघायला गेलं याचं जे असतं ते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं, परंतु असं होतं की प्रौढांमध्येही आजकाल ना हे प्रमाण जास्त आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पावसाळ्यामध्ये जे आहे तो दूषित अन्न किंवा पाणी जर आपण सेवन केलं तर त्यामुळे हा जो आहे आजार वाढतो. फळभाज्या जर व्यवस्थित आपण धुवून खाल्ल्या नाहीत, त्यानंतर फळांवर असलेली माती, त्याच्यानंतर कृमीचे अंडे हे जर आपण व्यवस्थितपणे स्वच्छ केले नाहीत, किंवा हात न धुता जेवण घेतलं किंवा जेवण तयार केलं, नखं कापली नाहीत, तर त्यामुळे हा आजार अशा प्रकारे होऊ शकतो की जसं, आणि याचं लक्षण असं आहे की लहान मुलांमध्ये ना गुदभागी खाज येते सतत, त्यानंतर भूक असते, खातात खूप मुलं, पण आपण म्हणतो की हा याचं अन्न म्हणजे जेवण चांगलं आहे, आहार चांगला आहे, पण याला अन्नच लागत नाही शरीराला, तर अशा वेळेस मग ती कृमी असण्याची शक्यता असते. त्यानंतर पोट फुगलेलं असतं, पोट दुखतं, चिडचिडेपणा होतो, रात्री झोपीमध्ये ना मुलं दातं खातात आपण असं म्हणतो, तर अशा वेळेस कृमी झाल्याची शक्यता असते. मोठ्या माणसांमध्ये जर आपण बघायला गेलो तर अपचन, गॅस, त्याच्यानंतर पोटदुखी, थकवा येणे, अशक्तपणा येणे, कधी कधी ना त्वचेवरती पुरळ पण येते, सूज पण येते, तर ही कृमीची लक्षणं असू शकतात. त्याच्यावरती ना आपण घरगुती उपाय जर म्हटलं तर त्याला कृमिघ्न वटी म्हणून आहेत आयुर्वेदिक गोळ्या, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो. हळद आणि गुळ 7 दिवस रोज आपण 1 चमचा घेऊ शकतो.
1: बरं.
0: आणि लसूण जो आहे तो दुधात उकळूनही घेऊ शकतो. तसं म्हणतात की जर लसूण आपण दुधात उकळून घेतला, कपभर दुधामध्ये लसूण टाकून उकळून घेतला, तर तोही कृमी नष्ट करणारा घरगुती साधा सोपा उपाय. आणि याच्यामध्ये पथ्य अशी असतात की ना गोड पदार्थ कृमींना वाढवतात, त्यामुळे साखर किंवा गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करावं जर असा जर त्रास कुणाला जाणवला तर. आणि नियमित 6 महिन्यांनी ना कृमीनाशक औषधं मुलांना किंवा मोठ्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली, तर हा त्रास बऱ्यापैकी जो आहे तर तो कमी होऊ शकतो.
1: आणि आपल्या पोटांचे आजार, पचन संस्थेशी निगडीत जे आजार आहेत ते वरवरून आपल्याला जरी साधे सोपे वाटत असले तरी त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, या संदर्भात तुम्ही इतकं सुंदर सांगितलंय. आणि वेळीच उपाययोजना करणं, घरगुती जर उपायांनी त्याचा उपयोग होत नसला तर डॉक्टरांकडे जाणं हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक आजाराला गंभीरतेनं घेणं
0: खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: मैत्रिणींनो, आहार विहारातील बदल केला तर नक्कीच आपण पोटाच्या आणि पचन संस्थेच्या तक्रारींपासून बचाव करू शकतो, हे मात्र नक्की. डॉक्टर वैशाली तौर मॅडम, आपण स्टुडिओत आलात आणि आपल्या मैत्रिणींसाठी पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, आपल्याला माहितच आहे की सातूचं पीठ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला किती पौष्टिक आणि थंडावा देणारं असतं ते, तर आज आपण बघणार आहोत सातू सरबत. मैत्रिणींनो, थंड पाण्यात सातूचं पीठ लिंबाचा रस

रस, मीठ, मिरीपूड किंवा चाट मसाला टाकून घेतल्यास घामामुळे गेलेली शक्ती आणि ऊर्जा भरून काढण्यासाठी हे सरबत उपयुक्त ठरतं बरं.

मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट. कथेचं नाव आहे टाइम आउट. वृंदानं गाडी स्टार्ट केली आणि भन्नाट वेगानं निघाली. जेव्हा गाडी थांबवली तेव्हा लक्षात आलं की ती आईच्या घरी पोचली होती. आता आई रागवणार, अशा वेळी एकटीनं भटकत जाऊ नकोस असं तिनं कितीतरी वेळा सांगितलं होतं मला. काय करू, आज जाऊ का नको? पण आता जायलाच लागेल, कारण आत्तापर्यंत आईनं गाडीचा आवाज ऐकला असेल आणि कदाचित खिडकीतून बघितलं देखील असेल मला. आत गेल्याबरोबर आई म्हणाली, या आता यावेळी कुणीकडं आलीस? अगं आई, इथूनच जात होते. म्हटलं सहजच डोकावूया, काय चाललंय तुझं, तब्येत काय म्हणते? आई म्हणाली, मी ठीक आहे, तुझंच काय चाललंय ते सांग. आईच्या बोलण्यातला उपरोध मला जाणवला, तरी तिनं मला चकली लाडू खायला दिलं, चहा केला, पण बोलणं मात्र मोजकं आणि तुटकच होतं. मीही मग जास्त न थांबता निघाले. मी लहानपणापासून खूप हुशार, कुठलीही गोष्ट पटकन शिकणारी. 17, 19, 23, 27 यासारख्या अवघड पाढे इतरांपेक्षा लवकर पाठ करून ते नेहमीसाठी लक्षात राहणारी. शाळेतही भाषण असू दे, ते माझं 10 मिनिटात पाठवणार. शिवाय शब्दफेक आणि आवाजही इतका खणखणीत की बऱ्याच वेळा सगळे म्हणायचे, हिला माईकची गरजच काय? गाणं असू दे, नाटक असू दे, कुठलीही स्पर्धा असू दे, मी हिरीरीनं भाग घ्यायची. त्यामुळं सर मॅडमसुद्धा मला न विचारताच स्पर्धेसाठी माझं नाव देऊन टाकायचे. अभ्यासातही पहिल्या 5 जणांमध्ये असायची मी. या सगळ्यात आईचं खूप प्रोत्साहन असायचं. बऱ्याच वेळा ती माझ्याकडून भाषण पाठ करून घ्यायची, बोलतानाचे चढ उतार सांगायची. गाणं म्हणताना चेहऱ्यावर हावभावसुद्धा चांगले असायलाच हवेत हे सांगायची. कुठलीही चांगली गोष्ट मला कशी मिळवून देता येईल हे आवर्जून बघायची. बाबांचाही सहभाग होता. कोणत्याही छोट्या मोठ्या परीक्षा द्यायच्या असतील कधीही नाही म्हणायचे नाहीत. पटकन फीसचे पैसे द्यायचे शिकायला, मग ते काहीही असो त्यांचा कधीच विरोध नसायचा. मात्र ते जास्त वेळ देऊ शकत नव्हते मला, एवढंच. असं माझं शिक्षण सुरू होतं. एक एक पायरी चढत मी 10वीत

चांगल्या मार्क्सने पास झाले. 11वी 12वीला माझ्यासोबतच आईनंही खूप मेहनत घेतली. अगदी सकाळी लवकर अभ्यासाला उठवण्यापासून ते माझ्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत मला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायची, कोणते क्लास लावायचे, जेवण खाण काय कधी कसं असावं, मित्रमैत्रिणींचे अभ्यास करतानाचे वेगळे आणि मौज मजा करतानाचे वेगळे असे गट तीच ठरवायची आणि नीट समजावून सांगायची. अशा प्रकारे हळूहळू तिच्या निगराणीखाली मी घडत गेले, मोठी झाले, समजूतदार झाले, कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियर झाले. आईबाबा दोघांनाही खूप अभिमान वाटायचा माझा. माझी मोठी बहीण, जी माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, ती तशी सर्वसाधारणच. ती जेमतेम पदवीधर झाली, तिची जास्त शिकण्याची इच्छाही नव्हती. मग बाबांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न झालं आणि तिचा संसारही अगदी व्यवस्थित सुरू आहे. पदवी घेत असतानाच एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. पॅकेजही चांगलं होतं. सगळ्यांना खूप आनंद झाला. ताई, भाऊजी आणि सगळ्यांनीच खूप अभिनंदन केलं. अभिनंदनाचा वर्षाव होत होता. मीही खूप सुखावून गेले. आजपर्यंत केलेल्या मेहनतीचं, अभ्यासाचं आणि आईवडिलांच्या प्रोत्साहनाचं चीज झालं होतं. कॅम्पसमध्ये निवड झाल्यामुळे परीक्षा होऊन निकाल लागून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत थांबावं लागलं. निकाल चांगलाच लागला. आजपर्यंत कधीच एकटी राहिले नव्हते, किंबहुना आईबाबांनी कधी एकटीला राहूच दिलं नव्हतं. सरतेशेवटी वेगवेगळ्या कॉलेजच्या, वेगवेगळ्या विभागाच्या आणि फारशा ओळखी नसलेल्या पण एकाच गावच्या अशा आम्ही 4 मुली पेईंग गेस्ट म्हणून एका घरात राहणार. अशा रीतीनं आम्ही चौघी पुण्याला आलो, कंपनीत रुजू झालो आणि आमची दिनचर्या सुरू झाली. कालांतरानं आईबाबा पण निवांत झाली. सुरुवातीला सुट्टी असली की प्रत्येक शनिवार रविवारी घरी जाणं व्हायचं. हळूहळू कमी कमी आणि नंतर तर खूपच कमी झालं. घरच्यांनाही या गोष्टीची सवय झाली. आणि एक दिवस सकाळीच आईचा फोन आला. मी जरा आवरण्याच्या घाईतच होते आणि आई एकदम म्हणाली, अगं वृंदा, 25 वर्षाची झालीस तू. मी म्हटलं, अगं आई, त्यात विशेष असं काय आहे, ती तर होणारच होते ना मी. तेव्हा आई म्हणाली, ताईचं 25व्या वर्षी लग्न झालं होतं. आईनं असं म्हणताच मी तिला म्हटलं, तिनं केलं होतं म्हणून तुम्हाला अजिबात घाई करायची नाही हो, बघूया पुढे. एकदा अशीच घरी गेले तेव्हा आईनं लग्नाचा विषय काढला. तर बाबा म्हणाले, अगं तशी घाई नको करूस, तिला तिचा वेळ घेऊ दे, ती समजूतदार आहे, योग्य तोच निर्णय घेईल. मग आईला काहीच बोलता आलं नाही. बरं, लग्न करायचंच नाही असंही काही माझ्या मनात नव्हतं, पण करावं असंही नाही. बाबा म्हणायचे, तिला जास्त जोर जबरदस्ती करू नकोस. बरं, मला हे स्वतंत्र राहणं, कुठलीही जबाबदारी बंधन नसणं, कंपनीत सगळ्यांनी कामाचं कौतुक करणं, हे सगळं इतकं हवंहवंस वाटत होतं की त्यापुढे लग्न ही फार छोटी आणि किरकोळ गोष्ट वाटायची. आई प्रत्येक वेळी कुणाचं लग्न ठरलं की मला फोन करून आवर्जून सांगायची. पण मी आपली माझ्याच धुंदीत सॉफ्टवेअरमधील छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्स करण्याचा सपाटाच लावला होता मी. अशी 2 वर्ष गेली. आईचा तगादा सुरूच होता आणि माझं तिला न जुमाननंही तसंच सुरू होतं. मी माझ्या विश्वात मग्न होते. नंतर हळूहळू माझ्याबरोबर तिथं राहणाऱ्या किंवा कंपनीत काम करणाऱ्या मुलींचीही लग्न ठरायला लागली. मला मात्र इतक्या लवकर लग्न करणं, संसार करणं म्हणजे लोढणं वाटत होतं. मला बाबांची साथ असल्यामुळं आईचं काहीच चालत नव्हतं. आणखी 2 वर्ष गेली. जवळजवळ सगळ्या मुलींची लग्न झाली आणि मग मलाही एकटेपणा जाणवायला लागला. तशातच एक दिवस आईबाबा, ताई, भाऊजी सगळेच आले. घरात बैठकच बसली. आता मात्र बाबाही त्यांच्यात सामील झाले आणि म्हणाले, वृंदा बाळा, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. कालांतरानं तुला लग्न करावंसं वाटलं तरी हवा तसा जोडीदार मिळेलच याची काही शाश्वती नाही. आता ती वेळ आली आहे. यावेळी मी स्पष्ट होकार दिला नाही पण नकारही दिला नाही. तशातच माझी एक जुनी मैत्रीण प्रभा, जी पुण्याला नातेवाईकांकडे आली होती, वेळ काढून मला भेटायला येते म्हणाली. रविवारच होता, सुट्टी असल्यामुळं आजचा संपूर्ण दिवस

आमचा दोघींचाच. मी सकाळी सगळं पटापट आवरून तिची वाट बघत होते. तेवढ्यात बेल वाजली, दार उघडलं, प्रभा आत आली आणि लगेच म्हणाली, अगो वृंदे, मी तुला ओळखलंच नाही, किती थोराड दिसतेस. मी बघ अजून किती छान दिसते. तू स्वतःकडे काही लक्ष देतेस का नाही? का सतत काम एक काम? मला तसं म्हणायचं नाही, काम छानच करतेस तू, पण काय फक्त कामच करत राहणार आहेस आयुष्यभर? जोडीदार हवा ग, रागवायला, रुसायला, आपल्या सौंदर्याची तारीफ करायला, फिरायला, जगायला, आपल्या कामाचं कौतुक करायला, सोबत गप्पा मारत चहा प्यायला, आपलं काही चुकलं तर हक्कानं समज द्यायला, हसायला, रडायला, या सगळ्यासाठी आपलं हक्काचं म्हणावं असं कुणीतरी हवंच ग. विचार कर आणि लवकर निर्णय घे, नाहीतर मग तू तयार झालीस तरी एकही मुलगा तुझ्याकडे वळूनही बघणार नाही. शिवाय तुझी हुशारी हा एक मोठा अडसर ठरेल या सगळ्यात. बघ बाई, मी सांगायचं काम केलं. हादरलेच मी पूर्णपणे, कारण प्रभा म्हणत होती ते खोटं नव्हतं. सुरुवातीला खूप मुलं काही अडून अडून विचारायची, तर काही एकदम बिनधास्त माझ्याशी लग्न करशील का असं सरळ आणि स्पष्ट विचारायची. मी मात्र हसून सांगायचे, सध्या तरी तसा काही विचार नाही, आणि ठरलंच तसं काही तर मी स्वतः विचारेन तुला. तेव्हा या मुलांना टाळता टाळता पुरेवाट व्हायची माझी. पण आता प्रभा जेव्हा पाहता क्षणी मला थोराड म्हणाली, तेव्हा जाणवलं की आताशा कुणी कामाशिवाय जास्त बोलायला येत नाही माझ्याशी. प्रभा गेल्यानंतर मी आरशापुढे उभं राहून स्वतःला न्याहाळलं, तेव्हा माझं मलाही जाणवलं, तो चार माता राहिला नाही. आणि मग मला माझं हे एकटेपण प्रकर्षानं जाणवायला लागलं. आपण फार मास तर करत नाही ना? अशात आईबाबांनीही विचारणं सोडलं होतं. मी लगेच आईबाबांकडे निघाले. घरी आले तर सगळ्यांनी थंडपणे माझं स्वागत केलं, कारण बरेच दिवसात काय वर्षात मी अशी सुट्टी घेऊन मोकळेपणी घरी येऊन राहिलेच नव्हते. सगळेच नाराज असावेत बहुधा, कुणीही माझ्या लग्नाचा विषयही काढत नव्हतो. मग मीच रात्री जेवण करताना आईबाबांना म्हटलं की मी लग्नाला तयार आहे, तुम्ही स्थळं बघायला सुरुवात करा. तसं आई म्हणाली, फार उशीर केलास ग, तिशी उलटली तुझी. आता स्थळं शोधायची तर अशी आजूबाजूला सहज नाही सापडणार, किंवा स्वतः कुणी विचारायला पण नाही येणार. आता रितसर वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवायला लागेल. तुला मी लग्नासाठी विचारायची तेव्हा बऱ्याच मुलांचे आई वडील, काका, मामा, आत्या, मावशी, काकू स्वतः विचारायला यायची. खूप चांगली मुलं, उच्च शिक्षित, काही बेंगलोर, मुंबई, दिल्ली अशा महानगरात गलिलठ्ठ पगारावर काम करत होती. पण त्यावेळी तू आमचं काही ऐकूनच घेतलं नाहीस. त्या सगळ्यांना नाही म्हणताना किंवा टाळताना आम्हाला फार तोंडावर पडल्यासारखं व्हायचं ग. शेवटी आम्ही तुला विचारणंच सोडलं. आईनं एक मोठा उसासा सोडला, म्हणाली, खरं सांगते, मला तर असं वाटून गेलं की हिला इतकं शिकवलं, स्वातंत्र्य दिलं, स्वावलंबी केलं, हेच तर चुकलं नाही ना माझं? पण माझं मिलीचं साधं सरळ गणित होतं. वृंदा, मीही खूप हुशार चुणूकदार होती, आणि माझी खूप इच्छा होती की मी माझ्या खर्चापुरतं का होत नाही पण कमवायचंच. माहेरी आम्ही तीन बहिणी, वडिलांची नोकरी जेमतेमच, म्हणजे घर छान चालायचं. पण आईची काय किंवा आमची काय, कुठली हौस मौज होत नव्हती. तेव्हाच ठरवलं होतं की आपण फार मोठी किंवा जबाबदारीची नोकरी नाही केली तरी छोटीशीच का होत नाही नोकरी करायची आणि संसाराला हातभार लावायचा. लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा तुझ्या बाबांना म्हणाले की जवळच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मला करायची आहे. तेव्हा ते म्हणाले, बघूया लग्न झाल्यानंतर. पण लग्न झाल्यानंतर कळालं, सुनांनी कामासाठी बाहेर पडणं सासऱ्यांना आवडत नाही. सासूबाई कधी नाही म्हणाल्या नाही, पण त्यांचंही काहीच चालत नव्हतं. थोडे दिवस यांना मनवायचा खूप प्रयत्न केला, पण नंतर लक्षात आलं की सासऱ्यांपुढं कुणाचंच काहीच चालत नाही. मग काय, मन मारून गप्प बसले. तेव्हाच ठरवलं होतं की आपण आपल्या मुलींना खूप शिकवायचं, स्वावलंबी करायचं, मानानं आणि टेचात जगायला शिकवायचं. तुझ्या ताईसाठी मी खूप प्रयत्न केले,
पण तिची बौद्धिक झेप

ही नव्हती आणि इच्छाही नव्हती, पण तू तू मात्र महत्वाकांक्षी होतीस, म्हणून तुला सगळ्या सवलती दिल्या. तू त्याचा उपयोगही छान केलास, छान घडलीस, पण महत्वाकांक्षा थोडी जास्त असल्यामुळं घर, जोडीदार, लग्न या सगळ्या गोष्टी तुला तुच्छ वाटायला लागल्या. जेव्हा जागी झालीस, भाणावर आलीस, तेव्हा जरा जरा काय फारच उशीर झाला. असो, मग वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं, पण मुलं खूपच मोठी होती, म्हणजे दोघात 9 ते 10 वर्षाचं अंतर. कसं हो म्हणणार, काहींचे पगार इतके कमी की आप्तेष्टांना सांगायला सुद्धा लाज वाटेल. एक मुलगा सगळ्या दृष्टीनं योग्य, परदेशात होता, म्हटलं हरकत नाही, पण तो लग्न करून बायकोला आईवडिलांच्या सेवेसाठी भारतातच ठेवणार आणि तो वर्षातून एकदा महिना 15 दिवस येणार. म्हणजे आता आहे तीच परिस्थिती आणि जबाबदारी वाढणार. नाही म्हटलं. असं करत करत 35 आली. आता मात्र मला घाबरल्यासारखं व्हायला लागलं, एकटेपणाची भीती वाटायला लागली. तशातच वसंत नावाच्या एका मुलाला भेटले, बरा वाटला, अनाथ होता त्यामुळं नातेवाईकांचा काही प्रश्नच नव्हता, त्याला पुण्यालाच नोकरी होती, अनाथ असल्यामुळं घरदार काही नव्हतंच. म्हटलं काही हरकत नाही, आपण दोघं मिळून आपलं असं नवीन विश्व तयार करूया. आईबाबा आले, त्याला भेटले, व्यवस्थित वाटला त्यांनाही. मध्यंतरीच्या माझ्या वागण्यामुळं आता आईबाबा मला काहीच सल्ला द्यायचे नाही, तुला जे हवं ते कर. लग्न ठरलं, अर्थात सगळं आम्हीच, म्हणजे मुलीकडच्यांनीच केलं. त्यानं फक्त मंगळसूत्र आणि 2 साड्या घेतल्या. अशा रीतीनं माझं लग्न उरकलं. असं वाटलं आता आयुष्याला स्थैर्य येईल. लग्नानंतर 2-3 महिने अगदी मजेत गेले. घर चालवणं, फिरणं, छोट्या मोठ्या पार्ट्या चालू होत्या. हे सगळे खर्च मीच करायची. असं वाटायचं मी खर्च केलं आणि त्यांनी खर्च केलं, काय फरक पडतो, शेवटी घर तर आपलं दोघांचंच आहे ना. नंतर हळूहळू लक्षात आलं की घरातलं सामान संपलं तरी तो आणत नाही, बाहेर कुठं गेलं तर तो खिशातलं पाकिट काढत सुद्धा नाही. आणि या सगळ्यापेक्षा माझ्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मात्र मी हादरलेच. त्याची कधीच कामावर जाण्याची घाई नसायची. मी घरी आल्यानंतर कामाबद्दल बोलायची, तो काम तर सोडा, मित्र ओळखीचे कुणाबद्दलच काहीच सांगायचा नाही. आता मला शंका यायला लागली. मग ठरवलं की आपण कंपनीत गेल्यावर हा करतो तरी काय, म्हणजे तो कधी कामावर जातो, किती तास काम करतो, त्याच्या कामाचं स्वरूप कसं आहे, त्याचे कोणते आणि कसे मित्र आहेत, एकदा त्याच्याही नकळत हे सगळं बघायलाच हवं. त्या दिवशी रात्रीच मी त्याला सांगितलं की उद्या मला भरपूर काम आहे, त्यामुळं मी सकाळी लवकर जाईन आणि मला रात्री घरी यायला खूप उशीर होईल. माझ्याकडे घराची किल्ली आहे, त्यामुळं तू तुझं काम तुझ्या पद्धतीनं कर, मला रात्री बराच उशीर होईल. मला हे असं करायला खूप वाईट वाटत होतं, पण सत्य जाणून घ्यायचं असेल तर माझ्याकडे याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. मी सकाळी लवकर आवरून मैत्रिणीकडे गेली आणि साधारणपणे त्याने त्याच्या कामाची जी वेळ सांगितली होती त्याच्या 1/2 तास आधी रिक्षाने आले आणि अशा ठिकाणी उभं राहिले जिथून घर स्पष्ट दिसत होतं, अर्थात चेहरा पूर्णपणे झाकला होता. 1/2 तास झाला, 1/4 तास झाला, 1 तास झाला, तो काही घरातून बाहेर पडला नाही, पण 1.25 ते 1.5 तासानंतर तिघे चौघेजण घरात गेले. या गोष्टीला बराच वेळ झाला पण घरातून कुणीच बाहेर पडलं नाही, म्हणून घराजवळ जाऊन खिडकीतून बघितलं तर त्या सगळ्यांची छान पार्टी चालली होती, खाणं पिणं ड्रिंक्स मस्त. तो मित्रांना म्हणाला, अरे आज काही घाबरायचं कारणच नाही, कारण रात्रीपर्यंत आपलंच राज्य आहे, जाताना फक्त सगळं नीट आवरून जा. मला ना सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली आहे, तर मग आपण कशाला हातपाय हलवायचे, करा लेको हो, मस्त मजा करा. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मी आईबाबांना फोन करून ताबडतोब बोलवून घेतलं. तेही बिचारे आले. मी जर रात्री घरी आले असते तर त्याने त्याचे हे उद्योग एकतर माझ्या निदर्शनास येऊ दिले नसते आणि कबूलही केले नसते. मग मी शेजारपाजारचे दोघे तिघेजण

आणि आईबाबांना घेऊन एकदम घरी गेले. माझ्याकडे किल्ली होतीच. दार उघडताच ते सगळेजण चपापलेच. मी वसंताकडं रागानं पाहिलं. थोडा वेळ एकदम सन्नाटा आणि नंतर एकदम तो रडायलाच लागला. म्हणाला, लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच मला कामावरून काढलं. मी सुन्न होऊन घरी नुसता बसून असायचो. मग हे माझे मित्र यायला लागले आणि तू घरी येण्याच्या आधी सगळं आवरून ते निघून जायचे. माझा इतका संताप संताप झाला. तुझी नोकरी गेली हे जरी खरं असलं तरी तू ते माझ्यापासून लपवलंस. आणि शिवाय 4 छंदीपंदी मित्र जमा करून तू माझ्याच पैशावर माज करतोयस, मजा करतोयस, माझ्याशीच खोटं बोलून लाज नाही वाटत तुला? मी त्याला ताबडतोब घराबाहेर काढलं आणि थोड्याच दिवसात घटस्फोट घेतला. माझ्या आयुष्याची झालेली ही परवड पाहून आईबाबांना खूप खूप वाईट वाटलं. ते अजूनच खचले. मी आईला समजावलं. म्हटलं, अगं, असला नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा. एकटीनं शांत आयुष्य जगेन मी, काळजी नको करूस. माझ्या काळजीपोटी आईबाबा पुण्याला आले, पण ते माझ्या घरी राहत नाहीत. त्यांनी वेगळं घर घेतलं. कारण घटस्फोट झाला तरी तो लहर फिरली किंवा पैसे हवे असतील तर काहीतरी कारणं काढून घरी येतो. आईबाबांना त्याची भीती वाटते. आईबाबांना आता माझी काळजीही वाटते आणि रागही येतो. आई नेहमी म्हणते, असं वाटतं तेव्हा आमचे आई वडील आमच्याशी वागायचे ते योग्यच असावं. कदाचित योग्य वयात त्यांनी जो योग्य वर निवडला त्याच्या गळ्यात माळ घालायची आणि मुकाट्यानं संसार करायचा. तसंच आम्ही तुझ्या बाबतीत केलं असतं तर आज जी झालीये ती परवड झाली नसती ग तुझी. एवढी महत्वाकांक्षी, शिकलेली, हुशार मी, पण योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळं मी स्वतःच माझ्या आयुष्याची परवड करून घेतली. वेळ चुकली आणि मी टाईम आऊट झाली.

छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट नुकतीच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आज 29 मे हा दिवस जगभरात एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातोय. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम 1953 मध्ये आजच्याच दिवशी सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी केला होता. त्या ऐतिहासिक यशाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतोय. तसंच मैत्रिणींनो, एव्हरेस्ट हे फक्त एक पर्वत नाहीये, तर ते मानवी जिद्दीचं, धैर्याचं आणि चिकाटीचं सर्वोच्च प्रतीक आहे.

मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. बरेच मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथे थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 1:05 चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपल्याला ऐकता येईल, पण त्याआधी ठीक 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्लीहून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94 to 106%। इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
1: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल। जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचलं होतं। इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं। होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे। आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं। जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला। भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षाअखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे। भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला। यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं। हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले। नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते। आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले। पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यावेळी म्हणाले। एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे। पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल। या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती। तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं। त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं। ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील। देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले। खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला। वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत, जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी

बजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 79 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा T20 सामना उद्या ब्रिस्टल इथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया कात्साकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुजमधून पार. नीट पेपरफुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत भारताच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 आर्थिक वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतु जून से सेप्टेम्बर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है. और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम.

0: यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
1: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे। आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे।

फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन प्रसंगी मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहेत असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देश विदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू गावडे, उद्योजक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्लीत ते दूरदर्शनशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्या बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलद गतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा येथून उभे राहणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रांच्या तस्करीविरोधात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये मिळून 12 ठिकाणी छापे टाकले. ड्रोनच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारुगोळा, आयडी पाठवल्याचा संशय असणाऱ्या जसवीर चौधरी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसंबंधात ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत डिजिटल उपकरणं, कागदपत्रं आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची तपासणी सुरू आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केसॉर या तेलवाहू जहाजानं होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलं.
कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी

0: जे होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती एस पी सी नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. विनेशला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत भारतीय कुस्ती महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिला. आजच्या या टप्प्यावर उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विनेशच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत. तिला घरी परत जा, आम्ही काहीही करू शकत नाही असं सांगणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं कुस्ती महासंघांच्या वकिलांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मैं कभी नहीं जाती बाहर.
2: अच्छा.
1: घर का खाना बनाना, बच्ची को स्कूल भेजना, पेशेंट देखना, काम करते करते ये सुनती भी हूँ और काम भी करती हूँ.
2: आपकी बच्ची कितनी बड़ी है?
1: मेरी बच्ची अभी 8 साल की है.
2: तो फिर तो बड़ी मुश्किल होती होगी आपको उसे भी संभालने के लिए.
1: नहीं, मुझे कुछ मुश्किल नहीं होती. अंदर से मुझे बहुत सारी निसर्ग ने शक्ति दी है. बीच में ही ऐसे अंदर तो आने के बाद कोई भी ऐसे ही हो जाता, लेकिन मैं अपने हिम्मत से खड़ी हुई और मैंने 2 साल की बच्ची अडॉप्ट की.
2: प्रेरणा जी, आपका जो नाम है आप इसे सार्थक कर रही हैं. आप बहुत सारे लोगों के लिए प्रेरणा बन रही हैं और हमें भी बहुत अच्छा लगा आपके बारे में जानकर, आपकी कहानी सुनकर. अब ये बताइए कि आप कौन सा गीत आज सुनना चाहती हैं?
1: मेरे बच्चे को बहुत अच्छा लगता है यादों की बारात का, चुरा लिया है मैंने ये दिल को.
2: आपको सुनवाते हैं यादों की बारात फिल्म का ये गीत.

हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा हा दिवस खूप खास आहे, कारण आज आपण साजरा करतोय स्वदेशी दिन. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प, आपल्या त्या कष्टकरी हातांचा सन्मान आणि आत्मनिर्भर भारताकडे टाकलेलं एक मजबूत पाऊल. जेव्हा आपण स्वदेशी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला आठवतो तो आपला दैदिप्यमान इतिहास आणि स्वातंत्र्य लढा. पण आजच्या 21व्या शतकात भारताचा तरुण नागरिक म्हणून जेव्हा आपण या शब्दाकडे पाहतो तेव्हा स्वदेशीचा अर्थ फक्त इतिहासापुरता मर्यादित राहत नाही, तर आज स्वदेशी म्हणजे आपल्या देशाची संस्कृती, आपला समृद्ध वारसा आणि आपले स्थानिक उद्योग आणि आपल्या मातीतून निर्माण होणाऱ्या गोष्टींवरचा नितांत विश्वास बनला आहे. मित्रांनो, महात्मा गांधींनी स्वदेशीचा विचार मांडला तेव्हा त्यामागे फक्त आर्थिक विचार नव्हता, तर देशाला स्वाभिमानी बनवण्याची एक भावना होती. आणि आजच्या काळात स्वदेशीचा अर्थ हा अगदी व्यापक झालेला आहे. स्थानिक व्यवसाय, भारतीय उद्योग, गावागावातील लहान लहान कलाकार, महिला बचत गट आणि महत्वाचं म्हणजे युवा उद्योजक अर्थात स्टार्टअप्स, या सगळ्यांना साथ देणं म्हणजेच खरं स्वदेशी आहे. म्हणूनच आजच्या स्वदेशी दिनानिमित्त आपण या स्वदेशीचं महत्व जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच देशप्रेमाची भावना जागवणारी सुंदर सुंदर गाणी देखील ऐकणार आहोत. सो स्टे ट्यून्ड, ऐकत रहा युववाणी. मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, हे गाणं ऐकलं की आपल्या मातीचा सुगंध आजूबाजूला आणि मनात देखील दूरपर्यंत दरवळतो. मित्रांनो, स्वदेशी दिन हा फक्त एक दिवस नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवण्याची एक प्रेरणा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, 29 मे हाच दिवस आपण स्वदेशी दिवस म्हणून का ओळखतो? तर 1905 साली बंगालची फाळणी झाली आणि 29 मे 1906 रोजी कलकत्ता टाउन हॉलमध्ये ठराव झाला की परदेशी माल नको, स्वदेशीच हवा. रवींद्रनाथ टागोर, बिपिनचंद्र पाल हे रस्त्यावर उतरले. दुकानदारांनी विलायती कापड जाळलं, विद्यार्थ्यांनी परदेशी पेन फेकले आणि हा दिवस भावनेचं कृतीत रूपांतर झालं तो दिवस आहे. तेव्हा स्वदेशीचे 4 खांब होते. पहिलं म्हणजे स्वदेशी वस्तू, त्यात भारतीय कापड, मीठ, साखर या वस्तू होत्या. दुसरं म्हणजे स्वदेशी शिक्षण, ब्रिटिश शाळांवर बहिष्कार आणि बंगाल नॅशनल कॉलेज हे सुरू झालं, ही म्हणजे आजची जाधवपूर युनिव्हर्सिटी. तिसरं म्हणजे स्वदेशी न्याय, इंग्रजी कोर्ट नको, पंचायत समितीने न्याय मिळायला हवा. आणि चौथं, स्वदेशी भाषा, सगळी कामं बंगाली, हिंदी, मराठी या भाषेतून व्हावी असा आग्रह होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दिवशी भावनेचं कृतीत रूपांतर झालं. पण थांबा, 1906 चा स्वदेशी आणि 2026 चा स्वदेशी सेम आहे का? तर 1906 चा युथ हा नकार देऊन लढला, हे नको म्हणाला. आणि आजचा हा युथ स्वदेशी म्हणजे नकार नाही तर निवड असं म्हणणारा आहे.

मित्रांनो, आज आपण ऑनलाईन खरेदी करतो, ब्रँड्सच्या मागे धावतो, पण आपल्या आसपास तयार होणाऱ्या उत्कृष्ट वस्तूंकडे आपलं किती वेळा लक्ष जातं? आपल्या महाराष्ट्रातली पैठणी, कोल्हापूरची चप्पल, वारली कला, हातमागावरील कपडे ही सगळी फक्त उत्पादनं नाहीत तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे. जर प्रत्येक तरुणाने व्होकल फॉर लोकल ही भावना स्वीकारली तर हजारो नवीन छोट्या उद्योगांना नवीन ताकद आणि नवीन दिशा मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया की स्वदेशी म्हणजे फक्त भारतीय वस्तू विकत घेणं नाही तर भारतीय विचारांना आणि मेहनतीला साथ देणं आहे. आज भारतातील अनेक तरुण स्टार्टअप सुरू करत आहेत, कोणी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करत आहे तर कोणी पर्यावरण पूरक उत्पादनं देखील तयार करत आहेत. आणि त्यामुळेच मेड इन इंडिया ही आता फक्त ओळख राहिलेली नाही तर ती जगभरात गुणवत्ता आणि विश्वासाचं एक प्रतीक बनत आहे. आणि त्यामुळेच आपण वापरत असलेली प्रत्येक स्वदेशी वस्तू एका भारतीयाच्या स्वप्नांना बळ देत असते.

मित्रांनो, किती सुंदर भावना आहे ना या गाण्यात. देशापासून दूर असतानाही मन मात्र आपल्या मातीशी जोडलेलं राहतं. तसंच मित्रांनो, स्वदेशी दिन आपल्याला एक जबाबदारीही सांगतो. आपल्या देशाच्या प्रगतीत आपणही योगदान द्यायला हवं. आज भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, औषध निर्मिती आणि उद्योग क्षेत्रात जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. आणि म्हणूनच आजचा तरुण जर भारतीय उत्पादनांवर विश्वास ठेवेल तरच उद्याचा भारत आणखी सक्षम बनेल. चला तर मग आजच्या स्वदेशी दिनी एक छोटासा संकल्प करूयात. जिथे शक्य असेल तिथे स्वदेशीलाच प्राधान्य देऊया.

आणि मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देशप्रेम हे फक्त घोषणांमधून व्यक्त होत नसतं, तर आपण केलेल्या छोट्या छोट्या कृतींमधून देखील दिसून येतं. जेव्हा आपण एखाद्या स्थानिक विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतो, तेव्हा भारतीय कलाकारांच्या कलेला आपण दाद देत असतो. जेव्हा आपण गावातल्या एखाद्या छोट्या उत्पादनांचा अभिमानाने वापर करतो, तेव्हा फक्त आपण व्यवहार करत नाही तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि ते उत्पादन बनवणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नांना बळ देत असतो. त्यामुळेच स्वदेशी ही फक्त चळवळ नाही तर आपलेपणा जपण्याची भावना आहे, आणि ही भावना प्रत्येक तरुणाच्या मनात रुजणं हीच आजच्या स्वदेशी दिनाची खरी गरज आहे.

मित्रांनो, व्होकल फॉर लोकल ही केवळ एक घोषणा नाही, तर तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या सणासुदीला स्थानिक कुंभाराकडून मातीची पणती विकत घेतो किंवा आपल्या मित्राला भेट देण्यासाठी भारतात तयार झालेली एखादी वस्तू निवडतो, तेव्हा आपण आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत एक छोटस पण महत्वाचं असं योगदान देत असतो. चला तर मग आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त आपण एक नवा दृष्टिकोन स्वीकारूया, आपल्या देशातल्या निर्मितीचा अभिमान बाळगूया, स्थानिक उत्पादनांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील स्वदेशीचा सूर छेडूया.

तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिन विशेष युववाणी कार्यक्रमातून आपण जाणून घेतलं की स्वदेशी म्हणजे फक्त खरेदी नाही तर आपल्या देशाच्या प्रगतीशी जोडलेली एक भावना आहे. आणि त्यामुळेच स्थानिक कलाकार, छोटे उद्योग, महिला बचत गट, शेतकरी आणि युवा स्टार्टअप या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजेच खरं राष्ट्रनिर्माण. चला तर आजपासून अभिमानाने म्हणूया की स्वदेशी स्वीकारू आणि आत्मनिर्भर भारत घडवू.

आणि आजचा हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि नव्या उत्साहाबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
0: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲप वर

अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151.

आताच आपण ऐकलत वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर यांनी गायलेलं अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. यानंतर ऐकूया बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत बातम्या, ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: इयम आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. सर्वोच्च न्यायालयेन सर्वेभ्यः उच्च न्यायालय

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात ऐकूयात दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपलं शारीरिक आणि मन स्वास्थ्य कसं अबाधित राखावं, निरोगी राखावं याविषयी वेळोवेळी तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आता जसं आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी असणं गरजेचं आहे, अगदी तसंच शारीरिक आरोग्यामध्ये आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य हेही निरोगी असणं तितकंच गरजेचं आहे. कारण हे जर आरोग्य आपण योग्य प्रकारे अबाधित राखू शकलो नाही तर त्यातूनही अनेक समस्या किंवा आजारांची उत्पत्ती होऊ शकते. त्यासोबतच श्रोते हो, आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य या माध्यमातून जसं आपण निरोगी स्वास्थ्य प्राप्त करू शकतो, अगदी तसंच आपलं मौखिक सौंदर्यही आपल्या दंत आरोग्यावर अवलंबून आहे. मग त्याच दृष्टिकोनातून आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे MDS दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापशेटवार मॅडम यांना. सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: धन्यवाद मॅडम.
1: मॅडम, दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य म्हणजे नेमकं काय, आणि यासोबतच दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य यामध्ये थिक लाईन आहे डिफरन्सची, त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल?
2: खूप छान प्रश्न विचारला मॅडम. ऍक्च्युअलमध्ये काय होतं की दंत आरोग्य म्हणजे केवळ दातांशी संबंधित झालं, पण जर आपण बघितलं तर मौखिक आरोग्य ही एक विस्तृत टर्म झाली की ज्यामध्ये दात आले, हिरड्या आल्या, टाळूचा भाग आला, गालांच्या आतील भाग आला, जबडा आला, जीभ आली, म्हणजे इन जनरल तोंड हे शरीराचं प्रवेशद्वार आहे.
1: बरोबर
2: आहे. तर त्या तोंडातलं आतमधले जे स्ट्रक्चर झालं ते म्हणजे एकंदरीत मौखिक आरोग्य, आणि ते अबाधित ठेवणं खूप गरजेचं असतं असं आपण फरक म्हणू शकतो दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्यामधला.
1: पर आता मौखिक आजार होण्यापाठीमागची जी कारणं आहेत, लक्षणं आहेत, आणि या आजारावर जे काही निदान केले जातात, जी उपचार पद्धती अवलंबिली जाते, याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: एक सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे अयोग्य स्वच्छता. योग्य प्रकारची जर दातांची, हिरड्यांची, टाळूची, मौखिक आरोग्याची स्वच्छताच व्यवस्थित झाली नाही तर नक्कीच मौखिक आरोग्य अबाधित राहणार नाही.
1: बरोबर.
2: वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागेल. दुसरं, एक जर आपण पाहिलं तर आजच्या काळात आपल्या चुकीची आहार पद्धती, की आपण पिझ्झा, बर्गर, सँडविच, त्याच्यानंतर गोड पदार्थ, चॉकलेट, कॅडबरी या पदार्थांकडे खूप वळतोय. अतिरिक्त प्रमाणात चहा आणि कॉफीचं सेवन केल्या जात आहे. अर्थातच फायब्रस फूड हे दंत आरोग्याला, मौखिक आरोग्याला खूप महत्वाचे असतात.
1: बरोबर.
2: कारण कसं असतं बऱ्याच वेळा की साखरेचे जे पदार्थ आहे किंवा आम्लयुक्त पदार्थ आहे त्याचे रिॲक्शन होते तोंडामधील बॅक्टेरिया आणि दातांच्या एनॅमलची झीज होऊन मग पुढे त्याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन होऊन दातांचं किडण्याचं प्रमाण सुरू होतं. त्यामुळे अयोग्य स्वच्छता आहे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती आहे, अतिरिक्त प्रमाणात गोड खाणे, चहा कॉफीचे सेवन करणे, तसंच व्यसनांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. की आधीच्या काळात जर सर्वे केल्या गेल्या तर आधी काळापासूनच तंबाखू, बिडी, सिगारेट चालायचं, पण आता दिवसेंदिवस ते प्रमाण वाढत चाललंय. मग टोबॅको च्युईंग असेल, अल्कोहोल ड्रिंकिंग असेल, सिगारेट स्मोकिंग असेल, तर याचे पण खूप परिणाम मौखिक आरोग्यावर आहे.
1: अच्छा.
2: आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय कारणे, जे की सिस्टमिक डिसीजेस म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, डायबिटिक पेशंट असेल, शुगर आहे पेशंटला, डायबिटीज आहे, तर त्याचा हिरड्यांवर अतिशय परिणाम आहे. हिरड्यां लाल होणे, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणं, ते वेगवेगळे जे आजार आहेत. ऍसिडिटीचं प्रमाण, ज्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास असतो, त्या ऍसिडिक अटॅकमुळे दातांच्या एनॅमलची झीज होते.
1: बरोबर.
2: बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टी असतात. अजूनही सिस्टमिक काही डिसीजेस आहे की ज्याचा दंत आरोग्याशी, मौखिक आरोग्याशी खूप जवळून संबंध आहे.

0: तर अशा प्रकारची कारणं आहे की ज्याच्यामुळे मौखिक आरोग्य अबाधित ठेवणं कठीण होऊन जातं.
1: नक्कीच. आता जशी ही कारणं जाणून घेणं महत्वाचं आहे, अगदी तसंच मौखिक जे आजार आहेत त्यांच्या लक्षणांवर प्रकाश टाकणंही तितकंच गरजेचं आहे. त्याविषयी काय सांगाल?
0: आता मौखिक आरोग्यामध्ये जेव्हा आपल्याला लक्षणं दिसतात की आपला दात किडतोय, दात दुखायला लागलंय, दातांना कळ लागते, सेन्सिटिव्हिटी ज्याला म्हणतोय आपण, थंड गरम खाल्ल्यावर दात थणकतात, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की खूप कळ लागते दातांना, पेशंटची कंप्लेंट असते, तर त्यानंतर हिरड्यांवर त्याचे परिणाम दिसतात. नॉर्मल हिरड्या या बघा गुलाबीसर रंगाच्या असतात, कोरल पिंक कलर ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, पण हळूहळू त्या हिरड्या लाल दिसायला लागतात, हिरड्यांना सूज यायला लागते, हिरड्यांमधून रक्त येणं, हिरड्यांमधून पू येणं, ब्रश देखील पेशंट दातांना लावू शकत नाही, बोट जरी लावलं तरी हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतं.
1: बापरे.
0: त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या भागांमध्ये हिरड्यांवर असा फोड दिसतो ज्याच्यातून पू येत राहतो.
1: बापरे.
0: त्यानंतर तोंडाची दुर्गंधी असते, दातांवर कीटन जमा होणे, अल्सर्स येतात तोंडामध्ये, ओठावर, जिभेवर, आणि बऱ्याच वेळा असं असतं की तोंडाची दुर्गंधी येण्याची कारणं ही मौखिक रिलेटेड पण असतात आणि सिस्टमिक रिलेटेडही असतात.
1: होय.
0: की काही रिनल डिसऑर्डर्स आहेत, काही डायबिटिक सारखे आजार आहे की ज्याच्यामुळे तोंडाला एक पर्टिक्युलर स्मेल येतो.
1: बरोबर.
0: जे आपण बॅड ब्रीथ म्हणतो. मग हे सगळे लक्षणं आपल्याला योग्य नसेल मौखिक आरोग्य तर हे आपल्याला मग लक्षणं दिसायला सुरुवात होतात.
1: अच्छा. यावरची जी निदान आणि उपचार पद्धती आहे याविषयी आपण काय सांगाल?
0: सर्वप्रथम तर याच्यातली आपल्याला कुठलीही लक्षणं दिसतात आहे तर आपण आपल्या दंतवैद्यकाचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे खूप पेशंट असे असतात की कशाला दाखवायचं, काहीतरी घरगुती उपाय करू, कुठलं तरी मेडिसिन आणणार, किंवा घरगुती काहीतरी आपण ज्याला आजीबाईचा बटवा म्हणतो, अर्थातच आजीबाईचा बटवा
1: हा
0: चांगला आहे काही काही ठिकाणी, जसं क्लो आहे, लौंग आहे, हळद आहे, हे खरंच म्हणजे खूप चांगले पदार्थ आहे की ज्याच्यामुळे दातांना हिरड्यांना नक्कीच चांगलं होतं. पण अशा वेळेला जेव्हा लक्षणं दिसतात त्यावेळेला पहिल्यांदा घरगुती उपायाकडे न वळता आपण आधी दंतवैद्यकाचा सल्ला घ्यायला हवा. नेमकं काय झालंय, निदान होणं अतिशय गरजेचं.
1: बरोबर आहे.
0: की आजार कुठल्या प्रकारातला आहे, म्हणजे तो दातांशी रिलेटेड आहे, तो हिरड्यांशी रिलेटेड आहे, किंवा अजून काही दुसरा प्रकारचा आहे, तोंडामध्ये कधी लाल चट्टे दिसतात, पांढरे चट्टे दिसतात, मग ते कशामुळे आहेत, तर आधी निदान होणं गरजेचं आहे. आणि मग निदान झाल्यावर प्रत्येक आजारावर खूप व्यवस्थित प्रकारच्या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहे. काही जे आहे ते फक्त मेडिसिनल आहे की औषध गोळ्या आणि डॉक्टर रेग्युलर फॉलोअप दिला आपण डॉक्टरांना तर आपलं तिथेच कमी होतं.
1: बर.
0: पण काही असं आहे की जसं दात किडलेला आहे तो नुसतं औषध गोळ्यांवर होणार नाही, अर्थातच त्याची कीड स्वच्छ करणे, दातामध्ये सिमेंट चांदी भरणे, किंवा अजूनही खोल गेला असेल तर त्याचा एक्सरे काढणे, रूट कॅनाल वगैरे जे आहे ते आपल्याला मग प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून बघणे. जसं हिरड्या सुजल्या, दातांवर खूप कीटन आहे, तर मग त्यासाठी आपल्याला दात स्वच्छ करणं गरजेचे असतं. मग योग्य प्रकारची ब्रशिंग टेक्निक, दोन वेळा दिवसातून दात स्वच्छ करणे, टंग क्लिनिंग खूप महत्वाचं आहे, योग्य माउथ वॉशचा वापर, तर या सगळ्या गोष्टी आहे की ज्या निदान झाल्यानंतर आपण योग्य प्रकारे त्या तिथेच करेक्ट करू शकतो.
1: अच्छा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मॅडम की दुधाचे दात हे किती वयापर्यंत साधारणत लहान बालकांना येतात आणि त्यानंतर पक्के दात कोणत्या वयापर्यंत त्यांना येतात? हा एक खूप बेसिक प्रश्न आहे सगळ्याच बालकांच्या वाढीच्या काळात त्यांच्या पॅरेंट्सना येणारा.
0: मॅडम खूपच महत्वाचा प्रश्न विचारलाय, कारण पॅरेंट्सला हे लक्षातच येत नाही की अरे ते पक्के दाता आले, ते त्याला दुधाच्याच दातांची लक्षात घेतात आणि पडणारच आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो, समोरचा छोटासा खाली दात दिसायला लागतो. आयडियली असं असतं की वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो आणि 2.5 वर्षापर्यंत मॅक्स 2.5 ते 3 पर्यंत दुधाचे सगळे दात येतात. पण आता जसं सगळंच व्हेरिएशन होत आहे त्याच्यानुसार कधी आजकाल आपण बघतो की अरे 4थ्याच महिन्यात बाळाला दात आलंय, कधी 8व्या महिन्यात पण आलेलं आहे, कधी 10व्या महिन्यात पण आलेलं आहे, हे व्हेरिएशन होते. दुधाचे दात पडण्याचं वय असतं, त्याच्या आधी कधी पडतात लवकर, कधी नंतर पडतात, पण आयडियल हे आहे की 6 महिने ते 2.5 ते 3 वर्षांमध्ये दुधाचे दात येतात. आणि कसं असतं, जितकी तुम्ही दुधाच्या दातांची व्यवस्थित योग्य प्रकारे काळजी घ्याल तेवढं तुम्हाला येणारे पक्के दात हे खूप छान येतील. आणि पक्के दात कधी येतात, आता काय होतं की वयाच्या जसं 6व्या महिन्याला पहिला दुधाचा दात येतो तसं वयाच्या 6व्या वर्षाला पहिली पक्की दाढ येते. खालच्या जबड्यातल्या पहिल्यांदा येतात, मग वरच्या जबड्यातल्या येतात. तर याच वेळेला सगळ्यात मोठं कन्फ्युजन होतं की पॅरेंट्सला काय वाटतं की हे दुधाचेच दात आहेत, हे दुधाचे 20 दात असतात आणि हा 21वा म्हणजे 4 भागातल्या दाढी म्हटलं तर 24 झाले, पण वयाच्या 6व्या वर्षी ती सगळ्यात मागची दाढ येते.
1: अच्छा.
0: त्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण 6व्या वर्षी ही दाढ येते जी दुर्लक्षित केली जाते आणि 9व्या 10व्या वर्षी ती दाढ रूट कॅनालसाठी पेशंट आमच्याकडे येतो.
1: बापरे.
0: कारण 3 ते 4 वर्षात ती एवढी खोल किडत किडत जाते कारण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मग दुधाचे दात पडण्याचं प्रत्येक दाताचं वेगवेगळं वय आहे की 6व्या वर्षी या दाढी येतील, मग 7 साडेसातला खालचे दात पडणार पक्के येणार, 8 साडेआठच्या तितक्यात वरचे दात पडणार.

0: समोरचे ते पक्की येणार. 9-10 वर्षाला सुळे दात दुधाचे पडतात ते पक्की येतात. 11-12 वर्षी दुधाच्या दाढी पडतात तिथे दाढी येतात. तर हे असं प्रोसिजर सुरू राहतं ज्याला मिक्स डेंटिशन म्हणतो.
1: अच्छा.
0: की काही दुधाचे काही पक्के असे तोंडात असतात आणि वयाच्या 12-व्या वर्षापर्यंत एकंदरीत सगळे पक्के दात येतात.
1: अच्छा. ह्या दातांसोबतच बोलता बोलता तुम्ही दाढेविषयी पण सांगितलं. 11-व्या 12-व्या वर्षापर्यंत दाढ येतात. पण अक्कल दाढ ही सुद्धा पुढे विशिष्ट वयानंतर येत असते, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: जनरली असं असतं की जेव्हा आपल्याला 12-व्या वर्षी वगैरे दाढी येतात त्यावेळेला जर एक ओपीजी नावाचा मोठा एक्सरे असतो तो घेऊन बघितला आपण 12-व्या 13-व्या वर्षी तर त्याच्या त्या टूथ बड्स आपल्याला दिसतात, फॉर्मेशन दिसतं तिथे की एक्सरे मध्ये खाली हाडात अक्कलदाड तयार होते पण ती येत नाही त्यावेळेला. आयडियली अक्कलदाड येते ती 18-25 वर्षाला.
1: अच्छा.
0: म्हणजे त्याचा अर्थातच अक्कलशी संबंध नाही जो इन जनरल बोलल्या जातं, पण 18-25 हे योग्य वेळ असतं ज्यावेळेला अक्कलदाडी येतात. पण इतक्या वर्षाच्या अनुभवाने असं बघितलेलं आहे की अक्कलदाडी 18 वर्षाच्या पुढे कधीही येते.
1: अच्छा.
0: की लिमिटेशन नाहीये की 25 पर्यंत आली पाहिजे. मी स्वतः पाहिलेलं आहे कुणाला 35 मध्ये आलेली आहे, एका काकूंना 50-व्या वर्षी दाड आलेली आहे.
1: अरे बापरे.
0: की असं होतं की जॉमध्ये म्हणजे हाडामध्ये जागाच नाहीये, दाड आहे खाली अडकलेली आहे पण ती वरती येऊ शकत नाही आणि पेशंटला काही त्रास नाही, तर कधी एक्सरे केलेला नाही, ती हाडामध्ये तशीच आहे. आणि मग कालांतराने जर समोरची दाड वगैरे पडली तिला जागा मिळाली की ती सरकते आणि पुढे येते.
1: अच्छा.
0: आयडियल 18-25 असतं पण कधी काही कारणांमुळे किंवा डेव्हलपमेंट लेट झालं त्याच्यामध्ये तर त्या लेट पण येऊ शकतात.
1: खरंच आहे. आणि ते अक्कलदाड येण्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये पण बराच त्रास होतो. तर
0: कसं असतं त्रास होणं म्हणजे तुमच्या जबड्यामध्ये जर जागा कमी पडते आहे तर मग तिला वरती येण्यासाठी ते जागा मिळत नाहीये, मग शेवटी तिला वर तर यायचंय. मग जर समोरच्या दाढीमुळे त्याच्यावर हाड जर कव्हर असेल दाढीवर तर अशा वेळेला तर ती वर येऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: आणि जर पेशंटला त्यावेळेला अत्यंत वेदना असतील तर मग एक्सरे घेऊन इन्व्हेस्टिगेशन करून ती दाढ काढून टाकावी लागते. जर ती हाडात अर्धवट अडकलेली आहे किंवा समोरच्या दाढीला अडते आहे वगैरे वगैरे. पण जर तुमच्या जबड्यामध्ये जागा अगदी योग्य आहे, इझीमध्ये तुमची अक्कलदाड येते, तर अक्कलदाड येताना खूपसा त्रास होत नाही.
1: अच्छा.
0: पण त्याच्यासोबत या कंडिशन्स महत्वाचे आहेत. मग त्रास होत नाही. पण जर आता आजकाल बऱ्याच जणांमध्ये जॉ साईजच अशी असते की अक्कलदाड येताना त्याच्यावरची हिरडी सुजणे, अगदी लाळ गिळताना थुंकी गिळताना पण आपल्याला त्रास होतो, हिरडी लाल होणे, अक्कलदाडीच्या तिथे वेदना होणे, जेवण न करता येणे, या समस्या खूप कॉमन आहे. पण त्याच्यासाठी खूप ट्रीटमेंट्स आहेत की त्या करून पण अक्कलदाड व्यवस्थित येऊ शकते.
1: म्हणजे असं घाबरण्याचं काही काम नाही, पण योग्य वेळी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेणं गरजेचं आहे, तर नक्कीच तुम्ही या छोट्या छोट्या त्रासांपासून वाचू शकता असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य अबाधित राखणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? कारण मुळात आपण जो आहार घेतो तो आपण दातांनी चावून खातो, तर त्याच्यामुळे त्याची जर स्वच्छता योग्य प्रकारे झालेली असेल तर नक्कीच त्याचं आरोग्यही चांगलं असेल. आणि मग ते जे आपण सेवन करतो आणि आपल्या शरीरांतर्गत ते आपण पाठवतो त्यावेळी जसं हायजेनिक अन्न आपण घेणं गरजेचं आहे, तसंच ते हायजेनिक प्रोसिजरने आतमध्ये पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी मग हे दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य उत्तम कसं राखायला हवं याविषयी काय सांगाल?
0: मॅडम, सगळ्यात महत्वाचं असतं दुधाचे असो किंवा पक्के, दातांची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. मी सगळ्यांना हेच सांगेल की 6-व्या महिन्याचा जो पहिला दात येतो त्यावेळेला बाळ फिडिंग करतच असतं, दूध घेत असतो, दुधाची एक लेअर तिथे त्या दातांवर तयार होतेच. त्यामुळे पहिला दात जेव्हा तोंडात येतो त्याच वेळेपासून त्याला स्वच्छता ठेवणे, म्हणजे आई बोटाला फिंगर ब्रश वापरू शकते किंवा स्वच्छ स्टराईल कॉटन घेऊन गॉज घेऊन त्या दाताला क्लीन करू शकते. आणि मग जसं मुलं मोठे होतात लहान मुलांसाठी स्पेशलाइज्ड टूथब्रशेस असतात, टूथपेस्ट असतात, फ्लोरिडेटेड टूथपेस्ट पण असतात की ज्याच्यामुळे दातांचं किडण्यांचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. एक योग्य वयात योग्य टूथपेस्ट सजेस्ट केलेल्या असतात, कोणी कुठली पण वापरू शकत नाही, त्यामुळे ती स्वच्छता गरजेची आहे. आणि मग जसे परमनंट टूथ येतात किंवा मिक्स डेंटिशन असतं तेव्हा सेम काळजी, कुठला ब्रश कुठल्या वयात वापरायचा, त्याची हेड साईज किती पाहिजे, ब्रिसल्स कशा असल्या पाहिजे, हँडल कसं असलं पाहिजे, मुलांसाठी ग्रीप वेगळी असते, मोठ्यांसाठी वेगळी असते, मग मॅन्युअल टूथब्रशेस वापरायला पाहिजे का पॉवर टूथब्रशेस वापरायला पाहिजे, म्हणजे याला अबाधित ठेवायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे योग्य प्रकारे ब्रशिंग करणे. सकाळी आणि रात्री 2 वेळा ब्रशिंग करणे अतिशय गरजेचं आहे. लहान मुलांच्या पॅरेंट्सला स्पेशली सांगेल की जे लहान झोपताना फिडिंग करून झोपतात मदर्स किंवा बॉटल दूध देतात, तर बॉटल दूध देणं तर अतिशय चुकीचं आहे कारण तशीच बॉटल मुलं तोंडात झोपून जातात आणि त्यांनी किडण्याचं प्रमाण अतिशय वाढतं.
1: बरोबर.
0: किंवा तुम्ही ग्लासनी दूध देत असाल तर त्यानंतर बाळाला ब्रश करून देणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून दातांचं आरोग्य अबाधित राहावं.
1: मग अशा प्रकारे तुम्ही योग्य अशी

0: या दुधाच्या दाताची आणि पक्क्या दातांची निगा राखणं गरजेचं आहे.
1: लहान मुलांसाठी म्हणजे अजून आणि की असं मिक्स डेंटिशन असतं त्यावेळेला पॅरेंट्सला सांगेल की गाजर काकडी असं फायबरस फूड खायला द्यायला पाहिजे की आपण हे चॉकलेट वेफर्स ह्याच्याकडे वळतात
0: हो
1: तर हे न करता तुम्ही जर फायबरस फूड दिलं तर ते नॅचरल ब्रशचं काम करतं.
0: बरं
1: जसं तुम्ही गाजर चावून चावून खाणार त्याचा चोथा सगळ्या दातांवर फिरतो आणि तो नॅचरल ब्रश सारखा स्वच्छता ठेवतो.
0: बरं
1: म्हणजे दात आणि मौखिक आरोग्य तर राहतच पण ती पचन संस्था पण चांगली राहते फायबरस फूडमुळे.
0: हो
1: तर हे पण एक कारण म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे की दंत आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी.
0: अगदी अगदीच मॅडम, आत्ताच आपण म्हणाल्याप्रमाणे योग्य प्रकारे जर दातांची स्वच्छता केली गेली नाही तर दात किडण्याचं प्रमाण हे वाढतं आणि लहान मुलांमध्ये तर हे अधिक प्रमाणात दिसून येतं. मग त्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि पॅरेंट्सनी कशा प्रकारे मुलांच्या दातांच्या स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
1: मला असं वाटतं आजकाल काय होतं की प्रत्येकच आई वडिलांना आपलं मूल प्रिय असतं पण लाड करत आहे म्हणजे आजचे लाड असेच आहे की हातामध्ये मोबाईल देणे, चॉकलेट कॅडबरीज देणे, लगेच बाहेर पिझ्झा बर्गर ऑर्डर करून मुलांना देणे. ही लाड करण्याची पद्धत कुठेतरी बदलली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचं जर मौखिक आरोग्य आणि दंत आरोग्य आणि लहान मुलांच्या दातांच्या ट्रीटमेंट काही सोप्या नाही आहेत. सगळ्यांना माहितीये त्याच्या ट्रीटमेंट मॉडेलिटीज काय आहे, ट्रीटमेंट कॉस्ट काय आहे आणि छोटे मुलं असतात ते त्यांचं किती कोऑपरेट करणार, किती वेळ त्यांना हे होणार आणि त्रास झाला की त्यांचं काय होतं की जे जेवण सकस आहार जे घ्यायला बघतात भाजी पोळी, दात दोन्ही बाजूचे किडले आहेत त्यांना वेदना होतात आहे. तर तुम्ही बघा मुलं सॉफ्ट डाएटकडे वळतात, ते फक्त वरण भात मऊ मऊ पदार्थ खाणार, मग त्यांनी सगळेच ओव्हरऑल इम्युनिटी कमी होते, ओव्हरऑल हेल्थ डाऊन होते. तर मी पॅरेंट्सला हेच सांगेल की लाड करा, हप्त्यातून कधीतरी तेही पदार्थ द्या पण ते पदार्थ दिल्यानंतर लगेच त्यांना ब्रश करण्याची सवय लावा. कारण लहान असो किंवा मोठे चिप्स खाल्ल्यानंतर बघा आपलं बोट तोंडात जातं,
0: हो
1: दातांमध्ये चिप्स अडकून बसतं. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला पेस्ट देणं कंपल्सरी नाहीये पण तुम्ही ओला ब्रश करून ते ब्रिसल्स जरी तुमच्या दाढींवर फिरवले तरी पण बऱ्यापैकी स्वच्छता होते. त्यामुळे हे पदार्थ दिल्यानंतर आवर्जून त्यांना चूळ भरायची, ओला ब्रश दातांवर फिरवण्याची सवय लावा जेणेकरून मौखिक आरोग्य दंत आरोग्य अबाधित राहील. दुसरी महत्वाची गोष्ट फायबरस फूड वर भर द्या. जसं मी आता बोलली की मुलं खेळतात त्या परिसरात एका वाटीमध्ये तुम्ही गाजराच्या फोडी काकडीच्या फोडी ठेवा की येता जाता ते खातील तर ते फायबरस फूड त्यांच्या याच्यावर राहील. आणि रात्रीचं ब्रशिंग अतिशय महत्वाचं आहे. पॅरेंट्सला मी सांगेल की मुलांना घेऊन तुम्ही ब्रश करा कारण या वयात मुलं आई वडिलांना खूप फॉलो करतं.
0: होय होय बरोबर.
1: आपण जर त्यांच्या समोर करतोय तर डेफिनेटली त्यांना त्या सवय लागणारच.
0: बरोबर आहे.
1: आणि एक दर 3 ते 6 महिन्याला मुलांना दंतवैद्यकाकडे जाऊन व्हिजिट देणं अतिशय गरजेचं आहे.
0: अच्छा,
1: या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या ना तर खूप म्हणजे फरक पडतो मुलांच्या दंत आरोग्यामध्ये.
0: खरोखर खरोखर. आणि पायापक्क असेल तर पुढे इमारत व्यवस्थित मजबूत पडणारच, त्यात काही शंकाच नाही. त्यामुळे बालपणातच जर योग्य प्रकारे दातांची तुम्ही दंतारोग्याची मौखिक आरोग्याची निगा राखली तर लाईफ लॉंग तुम्हाला ते मदतशीर ठरू शकतं. मॅडम, आता तुम्ही म्हणालात की लहान मुलांमध्ये जर त्यांनी योग्य प्रकारे निगा राखली नाही, स्वच्छता जर दातांची केली नाही, हिरड्यांची केली नाही तर त्यांना आजार होऊ शकतात आणि होतात जनरली आपण बघतो. तर मग एवढ्या लहान वयात मुलांना नेमकी डेंटल ट्रीटमेंट कशा प्रकारे दिली जाते?
1: मॅडम कसं आहे माहिती का की डेंटिस्ट्रीमध्ये पण वेगवेगळे विषय असतात स्पेशलायझेशनचे. जसं आपण म्हणतो की बीडीएस नंतर एमडीएस करतो, हे जरा सुपर स्पेशलायझेशन, त्याच्यात पण सब्जेक्ट्स असतात. तर स्पेशली लहान मुलांच्या दातांचे जे तज्ज्ञ असतात त्यांना पिडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आजकाल तर एवढा ऍडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहे की अगदी 1 आणि 1.5 वर्षाच्या मुलांमध्ये पण दातांचे जर प्रॉब्लेम्स असतील तर ते देखील सॉल्व्ह होतात. मग काही आजार असतात जे लोकल अॅनेस्थेशियामध्ये होतात, काही जर मुलं कोऑपरेटिव्ह नसतील तर जनरल अॅनेस्थेशियामध्ये देखील रूट कॅनाल, मल्टिपल रूट कॅनाल, क्राउन्स वगैरे ट्रीटमेंट द्यावे लागतात. याच्यासाठी फ्लोराईड अॅप्लिकेशनच्या ट्रीटमेंट असतात की मुलांच्या दात पुढे जाऊन किडण्यापासून त्यांचं म्हणजे किड कमी प्रमाणात व्हावी किंवा किडण्याचं प्रमाण अतिशय कमी व्हावं याच्यासाठी फ्लोराईड अॅप्लिकेशनच्या ट्रीटमेंट असतात. आणि दातात जर किड लागली आहे, 2.5 वर्षाची मुलं आहेत, तर लवकरात लवकर त्या दातांमधली किड साफ करून योग्य प्रकारे सिमेंट भरून घेणे म्हणजे डेंटल सिमेंट्स त्याच्यामध्ये डॉक्टरांकडून भरून घेणे गरजेचं आहे. कारण शेवटी या दाढी 11व्या 12व्या वर्षी पडणार आहे.
0: बरोबर.
1: तोपर्यंत त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं असतं. तर मग डेंटल ट्रीटमेंट साइड असं डेंटल फिलिंग्स म्हणतो, डेंटल सिमेंट्स वगैरे, त्यानंतर रूट कॅनल आहेत, कॅपचे वेगवेगळे प्रकार आहे. जर वयाच्या आधीच तुमचा दात पडतोय मग त्या जागी तिथे स्पेस मेंटेनर नावाचे अप्लायन्स असतात. इवन तुम्हाला अजून एक सांगावं असं वाटेल की लहान मुलांना अंगठा चोखायची सवय असते ज्याच्यामुळे दात पुढे येतात, किंवा टंग थ्रस्टिंग म्हणतो की जीप खालच्या समोरच्या दातांना लावतात, तर हे देखील हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स येतात. यासाठी पण तुम्ही लहान मुलांच्या दातांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊ शकता. तर अशा मल्टिपल ट्रीटमेंट्स आणि एकदम योग्य वयात योग्य ट्रीटमेंट जर दिल्या तर पुढे जाऊन जो धोका वाढतो पस

0: भरणे, हिरडी सुजणे, दाड काढण्याची वेळ येते लहान मुलांमध्ये, याच्यापासून आपण तिथेच त्याला आळा घालू शकतो.
1: खरोखर खरोखर मॅडम, रूट कॅनॉल ही जी डेंटल ट्रीटमेंट आहे ती डेंटल ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं की अगदी लहान बालक असेल किंवा वयोवृद्ध असेल प्रत्येकासाठी ती हेक्टिक असते किंवा त्या ट्रीटमेंटची सगळ्यांना भीती वाटते. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, रूट कॅनॉल म्हणजे नेमकं काय आणि लोक काय या ट्रीटमेंटला एवढं घाबरतात?
0: रूट कॅनॉल म्हणजे काय की दाताचे जसे तीन भाग असतात, एनॅमल, डेंटिन आणि पल्प. पल्प हा दाताचा जिवंत भाग असतो. ज्या वेळेला आपल्या दातांवर कीड एनॅमल किंवा डेंटिन पर्यंत असते तेव्हा आपण डेंटल फिलिंग्स करून ते दाड सेव्ह करू शकतो. पण ज्या वेळेला कीड खोल जाते, नसेपर्यंत पोहोचते, त्यावेळेला मात्र आपल्याला रूट कॅनॉल ट्रीटमेंट करावी लागते. मग एक्झॅक्टली रूट कॅनॉल म्हणजे काय, तर ही झाली दातांच्या नसांची ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये खराब झालेल्या नसा काढून औषधांद्वारे, ट्रीटमेंटद्वारे ते साफ करून सगळं त्याला व्यवस्थित प्रिपेअर केलं जातं त्या दाताला, आणि नंतर त्याच्यात आर्टिफिशियल नस टाकलं जाते जे बायोकॉम्पॅटिबल मटेरियल असतं, आणि वरतून पुन्हा त्याला रेस्टोरेशन, डेंटल फिलिंग्स करून त्याच्यावर कॅप दिल्या जाते. पूर्वी काळीपासून जर आपण पाहिलं तर रूट कॅनॉलला केलेला दात हा आधीच वेदनादायी असतो. ज्या वेळेला पेशंट क्लिनिकमध्ये आमच्या एंटर होतो तेव्हा तो ऑलरेडी त्रासामध्येच एंटर होतो. मग आल्यानंतर एक पहिलं वातावरण, दवाखान्यातली ती चेअर, ते मशीन, ते सगळं बघून पेशंट कुठेतरी घाबरलेला असतो. ड्रिलिंग मशीन असते ज्याचा आवाज होत राहतो, ज्याने आपण दातामधली कीड वगैरे काढतो, तो आवाज आहे. अॅनेस्थिशिया जी भीती असते, इंजेक्शन देणार मग तितकी भूल बसणार की नाही, ते पेन होणार का, व्हॉट एव्हर, अशा इतक्या, आणि दोन चार सिटिंग सारखं सारखं डेंटिस्टकडे जा चार चार दिवसाला त्या रूट कॅनॉलसाठी, या सगळ्या गोष्टी पेशंटच्या ऐकलेल्या असतात, बघितलेल्या असतात, आणि त्याच्यामुळे पेशंट तितका घाबरलेला असतो. पण आज वास्तव काही वेगळं आहे मॅडम. जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्या ह्याच्यात पण सात ब्रांचेस आहे डेंटिस्ट्रीमध्ये, प्रत्येक विषयातले तज्ज्ञ असतात, तसे रूट कॅनॉलचे पण स्पेशालिस्ट असतात ज्यांना एंडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आता सिंगल सिटिंग रूट कॅनॉल निघालंय, मॅक्झिमम केसेसमध्ये सिंगल सिटिंग रूट कॅनॉल होतं, म्हणजे एका चक्रीमध्येच तुमचं रूट कॅनॉल होतं. अॅनेस्थेशियाच्या सिस्टम्स बदललेले आहे की पेशंटला पेन फ्री राहून ती ट्रीटमेंट करता येते, म्हणजे घाबरण्याची गरज नाहीये. मशीनरीज ऍडव्हान्स्ड आलेले आहे की पहिल्यासारखा आवाज नाही त्या मशीन्सचा, त्यामुळे आज खूप बदललेला आहे की पेशंटने तीच भीती मनात बाळगून आता जाऊ नये.
1: नक्कीच मॅडम. आता सगळ्यात महत्वाचं जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, तर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करणं गरजेचं आहे का की फक्त जेव्हा आपल्या दातांमध्ये पेन्स असतील तेव्हाच आपण दंतवैद्यांकडे जायला हवं? आणि बऱ्याच वेळा तुम्ही जसं म्हणालात की आजीचा बटवा, त्यातून अनेक उपाय सुचवले जातात ज्यावेळी आपल्याला पेन्स होतात त्यावेळी, तर ते घरगुती उपाय करणं कितपत योग्य आहे?
0: मॅडम कसं आहे की दर 6 महिन्याला डेंटल चेकअप करणं हे खरंच गरजेचं आहे, कारण आज आपण बघतो की डेंटल ट्रीटमेंट करून काही स्वस्त राहिलेले नाहीये.
1: बरोबर आहे.
0: स्वस्त राहिले म्हणजे पेशंट म्हणतो की अरे डेंटिस्टकडे गेलं की एवढा खर्च लागणारच, कारण पेशंट पण त्या वेळेला आला असतो जेव्हा ते खूप जास्त खोल गेलं असतं. रूट कॅनॉल आहे, कॅप आहे, इम्प्लांट आहे, मग तुम्ही येता पण त्याच वेळेला जेव्हा ते महागड्या ट्रीटमेंटवर पोहोचतं.
1: बरोबर आहे.
0: तर जर आपण दर 6 महिन्याला चेकअप केलं तर तुम्हाला डेंटिस्ट सांगतील की ते कीड लागायची जी सुरुवातच झालेली आहे ती कीड साफ करून अगदी कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये डेंटल फिलिंग्स करून घेऊ शकता. कुठे जर हिरड्यांना नुकती सूज सुरू झाली आहे, थोड्याफार प्रमाणात कीटन आहे, तर तुम्ही तिथेच दंतवैद्यकांकडून दात स्वच्छ करून घेऊन योग्य प्रकारचे टूथपेस्ट, टूथब्रश, माउथवॉश घेऊन तो आजार तिथेच थांबवू शकता. एक्सरे वगैरे काढले, कुठे दिसते की अक्कलदाड येण्याच्या स्टेजमध्ये आहे, पुढे जाऊन असा अशा प्रकारे धोका आहे, तो तिथेच आपण संभाव्य धोका टाळू शकतो. तर 6 महिन्याला चेकअप करणं हे आपल्यासाठी आणि आपल्या खिशासाठी दोन्ही फायदेशीर आहे.
1: खरंच
0: मौखिक आरोग्यही छान राहणार आणि पुढच्या तुम्हाला ज्या तक्रारी आहे त्याच्यापासून तुम्ही नक्कीच आज आपला बचाव करू शकता.
1: अगदीच. आपल्या शरीरांतर्गत जे काही ऑर्गन्स आहेत त्यात जे आजार निर्मिती आहे ती सगळी आपल्या मुखाद्वारेच होत असते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर आपण आपलं मुख आरोग्य योग्य राखणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आमच्या सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलीत मॅडम. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी जे योग्य आणि परिपूर्ण मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम, मनपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आता

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम स्वस्थ भारत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7 वाजतायत. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला.

0: यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग टर्म एवरेज का 94 to 100

0: संभावना है। ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग टर्म एवरेज का 94 to 106%। इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग टर्म एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
1: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 साठी आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते। देशाचं एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे असं त्यांनी सांगितलं। आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार केले आहेत। शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं ते म्हणाले। खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणं आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले। जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ऍपच्या प्रायोगिक आवृत्तीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं। देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ऍपचा उद्देश आहे। नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 5 ठिकाणी छापे टाकून 1,19,000 रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे। जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत। त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेते, पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ आणि टंचाई विरोधात काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं। नागपूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी उचलून आंदोलन केलं। संविधान चौकातून निघालेल्या मोर्चाला पोलिसांना मोर्चा आकाशवाणी चौकात रोखण्यात यश आलं। नाशिक शहर काँग्रेसनं त्र्यंबक नाका इथं जन आक्रोश आंदोलन केलं तसंच युवक काँग्रेसच्या वतीनं पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलडी चॉकलेट वाटलं। सर्वसामान्यांना भाववाढीपासून दिलासा मिळावा याकरता पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या सर्व आंदोलनांमधून करण्यात आली। पुण्यात खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमाखदार वातावरणात पार पडला। पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या। यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली। उद्या होणाऱ्या एनडीएच्या दीक्षांत संचलनाचं निरीक्षण सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार आहेत। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे। चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल। राजस्थाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक। विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1,100 अंकांची घसरण आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता। संध्याकाळचे 7:10 होत आहेत। ऐकूया पामेला जैन आणि सहकार्यांनी गायलेलं स्वच्छता अभियान गीत।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविषय.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभाल आणि सफाईचं काम मुंबई महानगर

0: पालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर पुरातन वास्तूंची स्वच्छता आणि त्याच्या गरजेशी संबंधित विविध पैलूंवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण बोलणार आहोत आणि त्याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी सर आज आपल्या सोबत आहेत. हेमंत सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत. सर, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभालीचं, विशेषतः या वास्तूंच्या नियमित सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा निर्णय आणि त्याचं महत्व याबद्दल काय सांगाल?
1: मुंबई महानगरपालिकेने जो ऐतिहासिक आणि वारसा स्थळांच्या नियमित स्वच्छतेची आणि जबाबदारीची स्वीकारणं ही अत्यंत महत्वाची आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. मुंबईचा वारसा हा केवळ फक्त सामूहिक नसून तो शहराची एक ओळख, स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य जपणारा एक जिवंत दस्तावेज आहे. त्याच्यामुळे या वारसा स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण, त्या हवामानातील बदल, पाण्याची झिरप, जैविक वाढ अशा अनेक विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्याची स्वच्छता आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्याचे नूतनीकरण व संरक्षण शास्त्रातील पहिली व अत्यंत महत्वाची गरज आहे. महानगरपालिकेने हे काम हाती घेणं म्हणजे वारसा संवर्धनातील मुख्य प्रवाहातील शहरातील प्रशासनाचे जोडणं आणि नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि टिकाऊ वारसा या उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दाखवणं आहे. हा निर्णय मुंबईच्या वारशाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
0: सर, अगदी बरोबर बोललात. हा निर्णय मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या शाश्वततेच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे. सर, पण आता जर याच निर्णयाच्या अनुषंगानं पाहिलं तर अशा वास्तूंची स्वच्छता म्हणजे काही, आपण जशी घरी करतो तशी साफसफाई नक्कीच नाहीये, पण मग जर ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भानं विचार करायचा झाला तर स्वच्छता म्हणजे काय आणि ती केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात?
1: या वारसास्थळांवर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. या वारसास्थळांच्या भिंतीवर किंवा त्याच्या रचनेवर वेगवेगळ्या प्रकारची धूळ, कार्बन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रदूषणाचे स्तर साठत असतात. त्याचबरोबर त्याच्यावर झाडे झुडपे उगवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर शेवाळ आणि वेगवेगळ्या जैविक गोष्टींची वाढ होत असते. त्याचबरोबर जो दगड असतो, त्याच्यानंतर त्याच्यासाठी बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या चुन्याची बांधणी असते, धातू असतात, लाकूड असतं, याच्यावर वेगवेगळ्या काळानंतर त्याच्यात एक प्रकारचं क्षय झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर वास्तूंवर पाण्याची झिरप, गंज आणि वेगवेगळे त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसत असतात. तर ही त्याची स्वच्छता जर केली नाही तर त्याच्या दगडाची झीज होऊ शकते. त्याचबरोबर जैविक वाढीमुळे त्या पृष्ठभाग कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याच्या या जैविक परिणामांमुळे त्याच्यावर वेगवेगळे कलर, म्हणजे जो ओरिजिनल मॉन्युमेंटचा कलर असेल किंवा वास्तूचा कलर असेल तो आपल्याला वेगळा झाल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर या पाण्याच्या झिरपेमुळे किंवा झाडांच्या झुडपांमुळे त्या मॉन्युमेंटला धोकादायक स्थिती पण निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या वास्तू वेळोवेळी त्याचा स्वच्छता आणि त्याच्याचबरोबर त्याचं संवर्धन होणं, त्याचं जतन होणं खूप महत्वाचं आहे.
0: सर, म्हणजे थोडक्यात अशा वास्तूंच्या इथली जी अस्वच्छता असते ती त्या वास्तूंसाठी हानिकारक असते, त्यांच्या टिकाऊपणाच्या दृष्टीनं ती नुकसानकारक असते, पण अशी अस्वच्छता होण्यामागची कारणं काय असतात त्याबद्दल तपशीलवार काय माहिती द्याल?
1: वारसा स्थळांच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची हानी होताना दिसते. एक तर नैसर्गिक त्याचं कारण आहे, ऊन, वारा, पाऊस याच्या रिएक्शन्समुळे होणारे हानी, त्याचबरोबर मानवनिर्मित हानी. मानवनिर्मित हानीमध्ये काय येते की मुख्यतः पर्यटकांकडनं किंवा वेगवेगळ्या लोकांना जेव्हा स्मारकाला भेट दिली जाते त्या स्मारकांवर वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. फॉर एक्झाम्पल की म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा जेवणाचे पदार्थ असतील असे टाकले जातात. त्याच्यामुळे स्मारकांची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पण हानी होते, त्याचबरोबर तिथे प्रदूषण तयार होते. अन्न पदार्थ, प्लास्टिकच्या बॉटल्स तिथे टाकल्यानंतर त्याच्यात पाणी साठतं, त्याच्यानंतर तिथे वेगवेगळे कीटाणू होते किंवा प्राणी, पक्षी वेगवेगळे त्यांना अट्रॅक्ट होऊन तिथे दुर्गंधी तयार होऊ शकते. याच्यातून होणारी वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असेल किंवा वेगवेगळे जीवजंतू तयार होत असतील, त्याच्यामुळे मॉन्युमेंटला त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्याच्यावर वेगवेगळ्या रिएक्शन होत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर जागतिक वारसा नामांकनाची प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा राजगड किल्ल्यावरून आपण साधारणतः 4 ट्रक भरेल एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल वेगवेगळ्या संस्था आणि एनजीओंच्या मदतीने आपण काढल्या.
0: म्हणजे थोडक्यात जर अस्वच्छता राहिली तर ते बांधकाम पडू शकतं, ती वास्तू नष्ट होऊ शकते, इतका मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
1: निश्चितच
0: सर, याच दृष्टीने जर बघितलं तर मग अशा वास्तूंच्या स्वच्छतेसाठी काय खबरदारी घ्यावी लागते? कारण मुळात वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, काही पाण्याशी संबंधित आहेत, काही अभियांत्रिकी दृष्ट्या महत्वाच्या असतात.

0: काही ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असतात, पण नुकसानीच्या दृष्टीनं संवेदनशील असतात. मग अशा वास्तूंची स्वच्छता करण्यासाठी काही विशेष नियोजन करावं लागतं का? त्यासाठी काही विशेष कौशल्य लागतं का? याबाबतची काय माहिती द्याल?
1: सगळ्यात महत्वाचं हे कुठलंही त्याचं स्वच्छता करायची असेल किंवा त्याचं जतन संवर्धन करायचं असेल तर त्याचं एक कंडिशनल मॅपिंग म्हणजे प्रथमतः त्याचं स्थिती सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वैज्ञानिक अभ्यास करूनच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा लाकूड असेल किंवा अजून काही वेगळे म्हणजे दगड असेल तर त्याच्याप्रमाणे म्हणजे त्याच्या मटेरियल प्रमाणे त्याची कन्झर्वेशनची किंवा स्वच्छतेची पद्धती ठरवण्यात येते. यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ लोकांची मदत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. त्याच्यानंतर हे झाडे झुडपे काढत असताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, अन्यथा निसतं आपण ती काढली आणि तिथं जर गॅप्स तयार झाले तर त्याच्यातून पाणी झिरपून अजून त्या मॉन्युमेंटला हानी होऊ शकते. तर त्याच्यामुळे हे सगळं जे काही काम आपण करत असू तर त्यावेळी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे. या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि संवर्धनाची शास्त्राची सहज आणि तांत्रिक कौशल्य असणं आवश्यक आहे. तर प्रथमतः आपल्याला या मॉन्युमेंटचं जतन संवर्धन किंवा त्याचं स्वच्छता करत असताना त्याचं कंडिशनल मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे किल्ले आहेत, वाडे आहेत, त्याच्यानंतर दगडात कोरलेले केव्ज आहेत. तर या विविध प्रकारच्या मॉन्युमेंटच्या नुसार त्याला आपल्याला विविध पद्धती वापरणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये विविध प्रकारची साहित्य त्याच्यामध्ये वापरणं आवश्यक असतं. जसं समजा जर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची अलगी आली असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यावर कार्बनायझेशन झालं असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी विविध केमिकल्स आणि त्याचप्रमाणे ते रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण समजा एखादं मंदिर असेल त्याला काळपट कलर आला असेल किंवा वेगवेगळे समजा आपलं जेजुरीचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते किंवा तेलाचा थर साचलेले असतात काही ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपण सँड ब्लास्टिंगची मेथड वापरून त्या ठिकाणी आपण त्याचं सगळं रिमूव्हल करून घेतो, म्हणजे त्याच्यावर जे साचलेला जो थर असतो तो काढून घेतो. म्हणजे एखादा वाडा असेल लाकडावर वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्ष येत असतात तर त्या येऊ नयेत किंवा त्या प्रिव्हेंटिव्ह करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आपण वापरतो, ती प्रिझर्वेशन त्याचं करत असतो. कुठल्याही वाड्याची आपण जेव्हा जतन संवर्धन करत असतो तेव्हा पूर्णपणे त्याचा प्रॉब्लेम समजून घेतो नक्की त्याला काय झालंय. तर त्याच्यानंतर त्याला जर समजा बुरशी लागली असेल पूर्णपणे त्याचं क्लिनिंग केलं जातं सुरुवातीला आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह कोट त्या लाकडाला लावला जातो त्याच्यामुळे फर्दर त्याचं डिटोरिएशन होणार नाही याची काळजी आपण त्याच्या माध्यमातून घेत असतो. जिथं एखादा पार्टच पूर्णपणे खराब झालेला आहे तर तो आपण तेवढाच पार्ट फक्त बदलून तो नवीन टाकला जातो. तर तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण चांदवडचा वाडा पुरातत्व निकषाच्या नुसार आपण कन्झर्व केलेला आहे. त्याचप्रमाणे केव्ज आहेत, केव्ज मध्ये जे वॉटर सिपेजचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यामध्ये येणारा वेगवेगळ्या शेवा किंवा त्याच्यावर अल्गी वेगवेगळी तयार होत असते तिथे आपण ते वॉटर सिपेज थांबवण्यासाठी केव्हच्या वरच्या पार्ट मध्ये ते वॉटर डायव्हर्ट करून त्यात गॅप फिलिंग करून आपण देतो त्याच्यामुळे ते पाणी कुठेही झिरपणार नाही त्याची आपण काळजी घेत असतो. त्याच्यामुळे या कामासाठी विशेष प्रशिक्षित संवर्धन शास्त्राची समज असलेल्या व्यक्तींचा समावेश आपण करून घेत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉन्युमेंटच्या प्रकारानुसार त्याच्या गरजेनुसार आपण त्याची स्वच्छता आणि त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा पुरातत्व विभागाच्या मार्फत केला जातो.
0: सर, तुमच्या उत्तरातच कळतंय मगाशी जसं आपण म्हणालो की ह्या स्वच्छतेचं काम हे काही घरच्या सफाई सारखं काम नाहीये, ते व्यापक आणि काळजीनं करायचं काम आहे. त्या अनुषंगानंच विचारायचं आहे की सरकारच्या वतीनं म्हणजे पुरातत्व खात्याच्या वतीनं केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दलची विशेषतः अलीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालाय त्या दृष्टीनं काही विशेष नियोजन केलंय का? आणि त्यानंतर त्या संबंधित वास्तूवरती त्या वास्तूचा टिकाऊपणा पर्यटन आणि पर्यायानं नियमित देखभालीसाठी पुरेसा ठरू शकेल अशा रीतीनं महसूल मिळवता येणं या दृष्टीनं या कामाचा किती फायदा होत असतो?
1: आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने साधारणतः 390 मॉन्युमेंट प्रोटेक्ट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 60 किल्ले, त्याच्यानंतर 145 मंदिरं आणि इतर मॉन्युमेंट असं 390 स्मारक ही राज्य संरक्षित स्मारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे त्यातील महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तमिळनाडूचा 1 असे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये समावेश करता आला. यापैकी महाराष्ट्रातील 7 किल्ले हे एस आहे यांच्याकडे प्रोटेक्टेड किल्ले आहेत तर खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि साल्हेर हे 4 किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारीतले आहेत. या किल्ल्यांवर सध्या युनेस्कोला आपण सादरीकरण केलं होतं त्याप्रमाणे कन्झर्वेशन आणि त्याच्या अम्युनिटीजच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू केलेली आहे. 7 किल्ले जे एस आयकडे आहेत त्यांच्यावरही महाराष्ट्र शासन नजीकच्या काळात असा निर्णय घेणार आहे.

0: हे किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा एएसआयला काही फंड्स आपण त्यांना देणार आहोत. तर याच्या माध्यमातून त्या किल्ल्यांचे अपग्रेडेशन आपण करणार आहोत. आपले जर मॉन्युमेंट हे सुरक्षित स्वच्छ असतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर वेगवेगळ्या अमेनिटीज त्या स्मारकांना तयार करून दिल्या, त्या किल्ल्यांकडे किंवा त्या मंदिरांकडे जाण्यासाठी जर आपण सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच पर्यटक त्याच्याकडे आकर्षित होतात. ही जी जतन संवर्धनाची आपण पावलं महाराष्ट्र शासनातर्फे उचलत आहोत तर त्याच्यामुळे पर्यटकांचा ओघ असणार आहे.
1: सर म्हणजे हे काम फक्त सरकारचं नाहीये, हे जर यशस्वी व्हायचं असेल तर लोकांची जबाबदारी सुद्धा त्यात मोठी असणार आहे, याविषयी काय माहिती द्याल?
0: निश्चितच अनेकांचे म्हणजे जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत, काही व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहेत, ते आपल्या स्मारकांबद्दल निश्चितच त्यांची एक आस्था आहे, त्याच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे. पण कधी कधी त्यांच्याकडनं अशा अनावधानाने चुका होऊ शकतात की त्याच्यामुळे मॉन्युमेंटला कायमस्वरूपीची हानी होऊ शकते. तर ते तसं न करता पुरातत्व विभागाच्या समन्वयानं, त्यांच्या परवानगीनं, त्याच्या मदतीनं त्यांनी जर स्वच्छता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काय घनकचरा व्यवस्थापनाचं काम आहे, त्याच्यानंतर सुरक्षिततेचं काम आहे, तिथं इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये किंवा गाईडच्या स्वरूपात आपण जे करू शकतो म्हणजे तिथे माहिती देणारे लोक उपलब्ध करून देऊ शकतो, अशा प्रकारचे विविध कामं आपण या स्मारकांवर करू शकतो. आणि याच्यामध्ये लोकसहभाग खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि युनेस्कोला जेव्हा आपण हे 12 किल्ले दिले, म्हणजे आपण जे नामांकन प्रक्रिया करत होतो, तेव्हा यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली की ते म्हणजे लोकसहभाग हा खूप महत्वाचा त्यांनी पॉइंट घेतला. आणि या किल्ल्यांच्या बाबतीत तोच आपल्याला पॉझिटिव्ह पॉइंट होता की लोक त्या स्मारकांशी खूप कनेक्ट आहेत हे जागतिक पातळीवर पाहिलं जातं. आणि त्याच्यानुसारच आपल्याला जागतिक वारसाच्या संदर्भातली प्रक्रिया आपल्याला महत्वाची ठरतो. तर त्याच्यामुळे लोकसहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येणं शक्य आहे. पण ते फक्त आपल्याला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या माहितीच्या अनुसारच आपल्याला करणं अपेक्षित आहे. पण हेच आपण जर प्रत्येकाने आपली जबाबदारी मानली तर अशा प्रकारचा कचरा किंवा प्रदूषण हे आपल्या स्मारकांवर होणार नाही, याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर हे निश्चितच हे आपले वारसास्थळ हे स्वच्छ आणि सुंदर राहतील. आणि ही संपूर्णतः जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही जबाबदारी घेतली तरी स्मारक स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो.
1: सर, पुरातन वास्तूंच्या स्वच्छतेसंबंधी इतकी महत्वाची माहिती तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. 103.6 मेगाहर्ट्सवर सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शेत.

0: आपले स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ 8/1948 दिनांक 29 मे 2026. यानंतरचा कार्यक्रम आपण लगेचच ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये पशुपालकांसाठीचा एक विषय घेऊन आलेलो आहोत, शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती. शेतकरी बंधूंनो, आपण सगळेजण जाणतोच की शेतीला जोडधंदा हा अत्यंत महत्वाचा आहे. पूरक व्यवसाय करणं हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे आणि त्यामध्ये जर आपण शेळी पालन आपल्याला करायचं असेल किंवा आपण करत असू तर आपल्याला कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी, त्याचं व्यवस्थापन कसं आपण करायला हवं किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांनी सुद्धा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज आपल्याला या चर्चेमधून मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, यासाठी आज आपल्याकडे शिरवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर स्मिता कोल्हे स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत. मॅडम नमस्कार.
3: धन्यवाद प्रिया मॅडम.
2: तर सुरुवातीला मला सांगा की पशुपालनामध्ये शेळी पालनाला किती महत्व आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेळी पालन करणारे पशुपालक किती आहेत किंवा त्यांचा कसा कल आहे शेळी पालनाकडे?
3: अगदीच. आज आपण शेतकरी बंधूंनो शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापनाच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहे आणि आपण त्या कशा अवलंबाव्या याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी व कृषीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे आणि जर आपण पशुपालन व्यवसायाचा विचार केला तर दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध पदार्थ निर्मिती, वराहपालन, नंतर मेंढी पालन इत्यादी व्यवसाय आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने केले जातात आणि या पशुपालन व्यवसायाच्या साखळीमध्ये प्रामुख्याने शेळीपालनाला आपण जास्त प्राधान्य देतो. का बरं? तर शेळीपालन व्यवसाय हा अत्यंत कमी जागेत कमी भांडवलीमध्ये सुद्धा फार फायदेशीर ठरू शकतो आणि आपण आर्थिकरित्या स्वायत्त होऊ शकतो, त्यामुळे पशुपालनामध्ये शेळीपालन व्यवसाय हा उत्तम आहे.
2: मॅडम आपण जर विचार केला तर अनेक जोडधंदे आहेत, गाई म्हशी पालन असू देत किंवा कोंबडी पालन असू देत, पण शेळीपालन या सगळ्यांमध्ये सरस ठरतं का? काय वाटतं तुम्हाला?
3: अगदी बरोबर. आता प्रत्येकच पशुपालन व्यवसाय हा उत्तम आहे, परंतु आपल्या ग्रामीण भागाचा विचार केला असता आपल्याला माहितीच आहे की शेळीपासून आपल्याला मांस मिळते, कातळी मिळते, लेंडी खत मिळते आणि दूध सुद्धा मिळते. सध्या तर शेळीच्या दुधाला प्रचंड मागणी सुद्धा आहे आणि शेळ्या ह्या लवकर वयात येतात, त्याचबरोबर त्यांचा गाभण काळ तुलनेने कमी असतो आणि त्यामुळे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या 3 वेळा वितात अत्यंत कमी चाऱ्यावर आणि त्या कठीण परिस्थितीत सुद्धा तग धरू शकतात आणि वातावरणीय बदलाशी त्या त्वरित जुळून घेण्याची त्यांची क्षमता असते. कमी भांडवलामध्ये आपण कमी जागेमध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो. ग्रामीण भागामध्ये तर उत्तम व्यवसाय आहे, यापूर्वीच मी म्हटलेला आहे, यामुळे आपण निश्चितच शेळीपालनाला प्राधान्य देऊ शकतो आणि हा व्यवसाय इतर व्यवसायांच्या तुलनेत आपले जे होतकरू गरीब शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी अगदी सरस ठरू शकतो.
2: कमी भांडवलात करता येणारा हा शेळीपालन व्यवसाय आहे, पण जर आपले काही नवीन पशुपालक आहेत त्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे शेळी पालनाचा, तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: अगदी, आपण शेळीपालनाबद्दल यापूर्वीच थोडंफार बोललेलो आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शेळीपालन कशासाठी करतो हे सर्वांनी ठरवायला हवं. आता शेळीपालन प्रामुख्याने आपण मांस उत्पादनासाठी करतो आणि शेळीच्या मांसाबद्दल कुठलाही अडसर येत नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की मटणाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे शेळीपालन हा एक शाश्वत व्यवसाय म्हणून तग धरून आहे. शेळीपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर आपण नेहमी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या पारंपरिक ज्ञानाला, जसं मी नेहमीच म्हणते की पारंपरिक ज्ञानाला शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड द्यायला हवी आणि व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात करायला हवी आणि हळूहळू अनुभवातून आपला व्यवसाय विस्तारावा जेणेकरून आर्थिक नुकसान आपल्या पशुपालकांना होणार नाही. आणि शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करताना शेळीची निवड, त्यांचे आरोग्य, प्रजनन, आहार व्यवस्थापन,

0: त्यांचा निवारा व्यवस्थापन इत्यादी बाबींचे नियोजन काटेकोरपणे केल्यास निश्चितच हा व्यवसाय त्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरेल.
1: अच्छा, शेळी पालन आपण जेव्हा करतो तेव्हा संगोपनाच्या काही विशिष्ट व्यवस्थापन पद्धती आहेत, म्हणजे संगोपनाच्या म्हणण्यापेक्षा शेळी पालन करताना काही जण मुक्त संचार पद्धतीने करतात किंवा काही बंदिस्त गोठ्यांमध्ये असतात, या वेगवेगळ्या पद्धतींविषयी आम्हाला मार्गदर्शन करा.
0: अगदीच, जेव्हा आपण शेळीपालन व्यवसाय बघतो तर तो बरेच जण पारंपरिक पद्धतीने करतात, आता काही व्यावसायिक पद्धतीने सुद्धा करतात. आता जेव्हा आपण शेळीपालनाच्या संगोपनाच्या आपण पद्धती म्हणूया किंवा व्यवस्थापन पद्धती म्हणूया तेव्हा त्यामध्ये आपण तीन पद्धती असतात, एक मुक्त व्यवस्थापन पद्धती, अर्ध बंदिस्त व्यवस्थापन पद्धती आणि बंदिस्त व्यवस्थापन पद्धती. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीचं शेळीपालन बघूया.
1: बर, मग मुक्त व्यवस्थापन पद्धतीने शेळीपालन जर केलं तर ते जास्त फायद्याचं आहे का?
0: आता प्रत्येकाचं जी भौगोलिक परिस्थिती आहे, त्यांच्याकडे उपलब्ध भांडवल आणि उपलब्ध साधन सामुग्री याचा विचार करून प्रत्येक पशुपालकांनी कुठली व्यवस्थापन पद्धती योग्य आहे याचा विचार करावा. आज आपण या तिन्ही पद्धतींचा थोडासा उहापोह करूया. सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना मुक्त व्यवस्थापन पद्धतीची माहिती देते. आता आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये मिश्र कळपामध्ये इतर पाळीव प्राण्यांसोबत नैसर्गिक पडीक किंवा नापीक जमिनीवर उगवलेल्या गवतावर, चराऊ कुरणावर अथवा धान्य पिकाच्या अवशेषांवर शेळ्या चराई करून जोपासल्या जातात. आपण म्हणूया याला पारंपरिक पद्धतीने आपण पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतो ते शेळीपालन. यामध्ये चराऊ कुरणावरील झाडाच्या सावलीचा, नदी नाले, तळ्यातील पाण्याचा उपयोग करून आपण घेतो. या पद्धतीमध्ये निवारा, चारा वैरण, खुराक, पाण्याची वेगळी अशी काही व्यवस्था केली जात नाही. यासाठी शेळ्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. या पद्धतीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत शेळ्यांना संरक्षण फार कमी मिळते, परंतु अडचणीच्या काळात रात्रीच्या वेळी काटेरी फांद्यांचे कुंपण घालून उघड्यावर अथवा झाडाखाली आपण निवाऱ्याची सोय करतो. आता मुक्त व्यवस्थापन पद्धती कमी पावसाच्या शिवाय उष्ण हवामानात डोंगराळ प्रदेशात सोयीस्कर आहे. या पद्धतीमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो. अल्पभूधारक शेतकरी, त्याचबरोबर शेतमजूर, दुर्बल घटकातील व्यक्ती, पारंपरिक स्वतंत्र पशु व्यवसाय आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून आपण या मुक्त व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करू शकतो. शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, अत्यल्प जमीन धारणा, वैरण पाण्याची कमतरता, न परवडणारी कोरडवाहू जमीन हे प्रमुख कारणे आहेत. या पद्धतीमध्ये कळपातील शेळ्यांची संख्या जास्त असते, परंतु भांडवली गुंतवणूक, मजूर, चारा पाणी, औषधोपचारावरील होणारा खर्च कमी लागतो. शेळ्यांना व्यायाम मिळतो, त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी जोपासल्या जातात, कारण त्या स्वतः कुरणामध्ये स्वतः स्वतः चरण्यासाठी आपण सोडतो. आणि शेळ्या जोपासण्यासाठी रोजंदारावरील किंवा हंगामी मजुरांचा वापर केला जात नाही. या पद्धतीमध्ये कुटुंबातील व्यक्तींचा व्यवस्थापनासाठी उपयोग केला जातो, त्यामुळे इतर व्यवस्थापन पद्धतींच्या तुलनेमध्ये या पद्धतीमध्ये भांडवली गुंतवणुकीच्या प्रमाणात आपण म्हणूया आर्थिक उत्पन्न मिळते. आणि व्यापारी तत्वावर शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी मुक्त स्थलांतर पद्धतीची सुद्धा शिफारस बऱ्याचदा केली जाते, कारण मुक्त चराऊ कुरणांवर शेळ्यांच्या चरण्यावर बंधन राहत नाही.
1: लेंडी खत चांगलं,
0: अगदी बरोबर, आणि लेंडी खत वाया जाऊन खताचे उत्पन्न मिळत नाही. शेळ्यांच्या प्रजनन, आहार आणि दुग्ध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही. करड्यांची शरीराची वाढ खुंटते, त्यामुळे करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आणि अधिक उत्पादनाची अपेक्षा करता येत नाही, कारण त्यांना आपण चराऊ भागामध्ये आपण चरण्यासाठी सोडून देतो. आणि व्यापारी तत्वावर शेळी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बंदिस्त अथवा अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा मुख्यत्वे अवलंब केला जातो.
1: अच्छा, हे झालं मुक्त व्यवस्थापन पद्धत, पण हे त्यांचे फायदे तुम्ही आम्हाला सांगितले, त्याचे काही तोटे आहेत ते जर बघितले तर म्हणजे माझ्या अंदाजाने की मुक्त संचार पद्धत जेव्हा असते शेळ्यांची तेव्हा जंगली श्वापदांपासून त्यांना भीती असते किंवा सर्पदंश
0: बरोबर
1: किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती, तर
0: अगदी बरोबर
1: त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे ते सुद्धा शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे.
0: अगदीच बरोबर. आता आपण अगदी थोड्या वेळा अगोदरच म्हटलं की आपण जेव्हा मुक्त स्थलांतर पद्धती वापरतो तेव्हा बऱ्याचदा आपले त्यांच्यावरती बंधनं राहत नाही, किंवा आपण म्हणू शेळ्यांच्या चराऊ कुरणावर सुद्धा बंधन राहत नाही, त्यांचे लेंडी खत सुद्धा वाया जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या आहार, प्रजनन आणि आपण म्हणूया त्यांच्या दूध उत्पादन

0: शरीरावर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. करडांच्या शरीरांची वाढ आणि त्यांच्या इतर नोंदी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे ठेवता येत नाही आणि करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते. जंगली श्वापदांचा त्रास होतो. चराऊ कुरणांमध्ये बऱ्याचदा त्यांनी काय खाल्लेलं आहे याच्यावर आपला अंदाज येत नाही. विषबाधेमुळे बऱ्याचदा मृत्यू दर वाढू शकतो. त्यामुळे हे थोडेफार प्रमाणात तोटे आहेतच या पद्धतीचे.
1: पण तसंही कुठेतरी रिस्क असतेच. पण शेवटी मुक्त व्यवस्थापन ही एक चांगली कमी भांडवलात आणि जास्त फायदा मिळवून देणारी पद्धत आहे ज्याने शेळीचं आरोग्य सुद्धा चांगलं
0: राहू शकते.
1: यानंतर जी पद्धत तुम्ही म्हणालात अर्धबंदिस्त पद्धत, तर त्याच्या व्यवस्थापनाविषयी काय सांगाल?
0: आता अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये आपण मर्यादित स्वरूपात मुक्त आणि बंदिस्त पद्धतीचा समावेश करतो. मूळ ठिकाणापासून आपण शेळ्यांचे कळप स्थलांतर केले जात नाही. शेळ्या ह्या मिश्र कळपामध्ये जोपासल्या जातात. तसेच कळपाचे आकारमान 50 पेक्षा आपण अधिक सहसा ठेवत नाही. शेळ्यांचे कळप, नैसर्गिक कुरण, शेतातील बांधांवर, धान्य पिकांची काढणी केलेल्या क्षेत्रावर, तसेच झाडपाल्यावर दैनंदिन 6 ते 8 तास आपण या पद्धतीमध्ये शेळ्या चारल्या जातात. परंतु फक्त नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांच्या अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही. त्याकरिता रात्रीच्या वेळी गोठ्यात हिरवी वैरण, कोरडा चारा तसेच खुराक गरजेनुसार दिला जातो. पिण्याच्या पाण्याची, क्षार चाटण्याची गोठ्यात सोय केली जाते. गाभण दुपत्या शेळ्या आणि वाढत्या वयातील करड्यांची विशेष काळजी घेतली जाते या पद्धतीमध्ये. त्यामुळे शेळ्यांची आहार क्षमता, पचन क्षमता, उत्पादनासाठी अन्नद्रव्य वापरण्याची कार्यक्षमता वाढते. शरीराच्या वाढीचा वेग, मांस उत्पादन, शेळ्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच लेंडी खताचे उत्पादन सुद्धा आपल्याला या पद्धतीमध्ये अधिक मिळते. आणि आहारातील अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि उत्पादनासाठी वापर या पद्धतीमध्ये मुक्त व्यवस्थापन पद्धतीपेक्षा निश्चितच चांगला होतो. तसेच स्वस्त मांस उत्पादनासाठी उपलब्ध साधन सामुग्रीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी मिश्र व्यवस्थापन पद्धत चांगली तसेच सोयीस्कर आहे. नैसर्गिक कुरण आणि चाऱ्याकरिता जागेची उपलब्धता नसल्यास अशा भागामध्ये आपण बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. जागा कमी असेल तर आपण अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर सहसा करू शकत नाही.
1: मला असं वाटतं की पुढचं आपल्याला तेच जाणून घ्यायचंय की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत म्हणजे नेमकं काय, त्याचं व्यवस्थापन कसं करावं लागतं?
0: बरोबर. आता आपण अर्धबंदिस्त आणि मुक्त व्यवस्थापन पद्धती बघितलेलंच आहे. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या ह्या निवाऱ्याच्या सुरक्षित ठिकाणी दिवस रात्र सुधारित एका जागेमध्ये, गोठ्यामध्ये किंवा वाड्यामध्ये ठेवल्या जातात. या व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या बाहेर चरावयास पाठवल्या जात नाही आणि गरजेनुसार शेळ्यांना वैरण, खाद्य, पाणी, औषधोपचार गोठ्यातच केला जातो. आणि या पद्धतीमध्ये उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे समजा प्रामुख्याने आपल्याला शेळी पालनच करायचं असेल आणि आपल्याला मुख्यत्वे मांस उत्पादन किंवा आपल्याला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनायचं असेल आणि त्यासाठी आपण शेळी पालन करत असते तर मुख्यतः ही व्यवस्थापन पद्धत वापरण्यात येते. या पद्धतीमध्ये शेळ्यांचे कळप आकाराने लहान असून वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात येतात. या पद्धतीमध्ये जातीवंत शेळ्यांची अनुवंशिक उत्पादन क्षमता विकसित होऊन अधिक चालना मिळण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी सुधारित गोठ्याची आवश्यकता असते. त्यामध्ये शेळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता मजुरांची आवश्यकता सुद्धा असते. चारा पिकांच्या उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सुविधा असलेल्या जमिनीची सुद्धा आवश्यकता असते. साधारणपणे एका शेळीकरिता वर्षभर लागणारी हिरवी वैरण उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सोय असलेली साधारणपणे 2 गुंठे जागेची आवश्यकता असते. बंदिस्त शेळी पालन व्यवस्थापनामध्ये शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवले जाते. यामध्ये सांसर्गिक रोगाचे प्रमाण कमी राहते. आपण त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष देतो. त्यांचं रोगांचे निर्मूलन करण्याकडे सुद्धा लक्ष देतो. व्यवस्थित लसीकरण करतो आणि तसेच लेंडी खताचे जास्त उत्पादन मिळते. शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जातो. त्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होते. त्यांच्या योग्य व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवता येते. औषधोपचार तसेच त्यांच्या खर्चांच्या नोंदी, नंतर किती नफा झाला याच्या सुद्धा आपण नोंदी अद्ययावत या व्यवस्थापन पद्धतीमध्ये ठेवणे सोयीचे होते. व्यापारी तत्वावर मांस आणि दूध उत्पादनासाठी ही अतिशय चांगली पद्धत आहे. परंतु बंदिस्त व्यवस्थापनातील शेळ्या ह्या पूर्ण परावलंबी असतात. अन्न, निवारा, औषधोपचार, व्यायाम अशा अनेक गरजांसाठी शेळ्यांना पूर्णपणे शेळी पालकांवरच अवलंबून

0: व्हावे लागते. राज्यातील कुरणांची तसेच पिकाखालील क्षेत्र आपल्याला माहितीच आहे की दिवसेंदिवस कमी होत चाललेली असल्यामुळे हा सध्या आपण याला बंदिस्त किंवा ठाण बंद शेळी पालन म्हणू शकतो. ही गरज सध्या वाढलेली आहे कारण संतुलित आहार, कार्यक्षम व्यवस्थापन, औषधोपचार, शेळीची वैयक्तिक काळजी आणि पर्यावरणाचा समतोल आपण या व्यवस्थापनाद्वारे करू शकतो.
1: पण ही थोडं खर्चिक आहे.
0: अगदी बरोबर.
1: त्यासाठी त्यांना पशुपालकांना थोडी तयारी ठेवावी लागेल.
0: भांडवल लागतेच.
1: बरोबर. त्यासाठी पण काही अनुदान असतं का?
0: हो हो, अनुदान असतो. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना आहे. तेव्हा पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून कुठल्या योजना आहे त्या योजनांचा जरूर लाभ घ्यावा.
1: बरोबर आहे. बंदिस्त व्यवस्थापनाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं. अजून थोडक्यात आपण जाता जाता त्यांना फायदे सांगूयात की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत ही असुरक्षित आहे आणि आपल्याला हमखास जर उत्पन्न घ्यायचं आहे, अगदी व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला करायचं आहे, तर हे चार पाच फायदे जास्त आपण त्यांना महत्वाचे आहेत ते त्यांना सांगूया.
0: बंदिस्त व्यवस्थापन जसं म्हटलं तसं आपण याच्यामध्ये आपण शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतो, त्यांच्याकडे आपलं पूर्ण लक्ष असते. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये सांसर्गिक रोगाचा आणि जंतांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या हालचाली मर्यादित स्वरूपात होत असल्यामुळे शेळ्यांची शक्ती वाचते आणि परिणामी आपल्याला मांस उत्पादन वाढीस मदत होते. पैदाशीकरिता निवड अथवा संकरित पद्धत अंमलात आणणे सोपे होऊन अधिक उत्पादन देणाऱ्या शेळ्यांचे चांगल्या प्रकारे आपल्याला संगोपन करता येते. दैनंदिन व्यवस्थापन आपल्याला या पद्धतीमध्ये करणे अगदी उत्तमपणे सोपे जाते. बंदिस्त शेळीपालनामध्ये पिकांचे नुकसान होत नाही. त्याचबरोबर शेळ्यांपासून मिळणारे लेंडी खत सुद्धा आपण वापरू शकतो आणि आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.
1: मला असं वाटतं की आता एकंदरीतच शेळीपालन व्यवसायामध्ये ज्या काही व्यवस्थापन पद्धती आहेत, या तीन पद्धती ज्या मुख्य आहेत त्या तुम्ही आम्हाला छान सांगितल्या आहेत. जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना किंवा आपले जे पशुपालक आहेत ज्यांना शेळीपालन करायचंय किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल दोन शब्दात?
0: शेळीपालन व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नियमित देखभाल यांचा संगम झाल्यास हा व्यवसाय अत्यंत यशस्वी तसेच नफादायक ठरू शकतो. शेळ्यांना संतुलित पौष्टिक आहार देणे, स्वच्छ हवेशीर निवारा व्यवस्था उपलब्ध करून देणे तसेच नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी करणे हे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. याशिवाय सुधारित स्थानिक परिस्थितीला अनुरूप जातींची निवड, योग्य प्रजनन व्यवस्थापन, पिल्लांची योग्य काळजी घेणे, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं ठरतं शेळीपालनामध्ये. आणि नेहमीप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती यामुळे उत्पादनाला चांगला दर मिळतो. प्रशिक्षण जर शेळीपालकांना हवं असेल तर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येते, तिथे तीन तीन दिवसांचे प्रशिक्षण होत असतात. त्यांनी निश्चितच आमच्या महाविद्यालयामध्ये संपर्क साधावा आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. एकूणच शेळीपालन हा कमी खर्चात सुरू होणारा, कमी जोखमीचा आणि लवकर परतावा देणारा व्यवसाय आहे. योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य तसेच स्वावलंबन मिळवून देणारा प्रभावी असा व्यवसाय आहे.
1: धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की जे आपले पशुपालक आहेत त्यांच्या शंकांचं नक्कीच निरसन झालं असेल आणि तुम्ही आलात, याविषयी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात रताळी पिकाची लागवड याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉ सिद्धार्थ कदम यांची मुलाखत. तेव्हा श्रोते हो, मला कांचन सावंतला आता निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर. श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 022-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरही.
2: श्रोते हो महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

का प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
0: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी या

आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी

दिली. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही, असं चव्हाण म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले. सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी

साठी शिक्षक पात्रता चाचणी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी TET बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं, ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी त्यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जून पर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मे पर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं NTA स्पष्ट केलंय. भारताने माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70% (76.2%) वाढलं आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96% जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात LPGचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्याचे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणूक

0: निवडणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली, त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. कॉंगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. कॉंगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी आज 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर जुलै 1988 भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग टर्म एवरेज का 94 to 106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग टर्म एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात 2.5 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8:15 झालेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पुरुषोत्तम उईके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं एक अभंग.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला एकात्मतेचा, राष्ट्रप्रेमाचा, मानवतेचा, स्वच्छतेचा संदेश दिला. तुकडोजी महाराजांचा अजून एक अभंग पुरुषोत्तम उईके आणि सहकारी यांच्या आवाजात आपण आता पुन्हा एकदा ऐकणार आहोत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात ऐकूया उषा देगवेकर यांनी गायलेलं एस ए शुक्ला यांचं गीत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8:45 वाजतायत. थोड्याच वेळात समाचार संध्या. ठीक 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स. हे सर्व दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

जाने देगा आज तुमको ये दीवाना बनाते

0: कैसे बताए कोई
1: ये मस्ती ये शोखी दिल कैसे